सुप्रभात श्रोते हो, सुप्रभात. FM बँड 101 मेगाहर्ट्झ वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. आज सोमवार भारतीय सौर दिनांक 1 आषाढ शके 1948 22 जून 2026. पहाटेचे 5:55 आणि 40 सेकंद झालेत. आमचे आजचे कार्यक्रम आता सुरू करीत आहोत. विविध भारतीच्या या प्रातःकालीन प्रसारण सभेत मी शैलेश परांजपे आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 6:30 वाजलेत.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्व्हर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
3: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
4: रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, गंमत गाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
5: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
6: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
1: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
6: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच रूप नवे.
6: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांझ धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
1: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
7: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरी नामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
8: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.
0: आता एक महत्वाचं निवेदन आहे का? पुणे जिल्ह्यातल्या धरणांमधला पाणी साठा लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या कमी पावसाच्या अंदाजानुसार 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पिण्याच्या पाण्याचं नियोजन करणं आता प्राधान्याचं आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेला साठा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व सिंचन आवर्तनं तात्काळ स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच नदी कालवे आणि धरणामधून होणारा अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकामार्फत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. अनधिकृत पंप पाईपलाईन आणि मोटारींवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली जाईल. सर्व नागरिकांना आणि संबंधित यंत्रणांना पिण्याच्या पाण्याचा वापर जपून आणि अत्यंत काटकसरीने करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. एक महत्वाचं निवेदन आताच आपण ऐकलं.
9: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं, वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.

हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 6:35 होत आहेत. काही क्षणातच श्री रामचरित मानस गान हा कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू काही क्षणातच.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 6:45 झाले आहेत. ऐकूया आमचा पुढील कार्यक्रम.
1: श्रोते हो, क्रिसंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग.
2: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून.
1: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा.
2: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं.
1: संपर्क 97-64-12-55-33,
2: 9764125533.
3: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
4: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घुडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
5: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
6: जितेंद्र घोडके सराफ.
7: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
6: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.

श्रोतेहो, क्रिसेंट अमृतसरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या कार्यक्रमात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेतल्या तिसऱ्या अध्यायातला 17वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे विद्या लव्हेकर यांनी. श्लोक गायन केलं आहे सुवर्णा देवधर यांनी. निवेदन आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

अथ तृतीयोऽध्यायः श्रीभगवानुवाच।

0: तस्य कार्यं न विद्यते।
1: श्रीमद् भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातला हा 17वा श्लोक, याचा अर्थ असा, जो मनुष्य आत्म्यामध्येच रमणारा, आत्म्यामध्येच तृप्त आणि आत्म्यामध्येच संतुष्ट असतो, त्याच्यासाठी कोणतंही कर्तव्य उरत नाही। आचार्य विनोबाजी भावे यावर भाष्य करताना आपल्या गीताईत म्हणतात, परी आत्म्यात जो खेळे, आत्मा भोगुनी तृप्त जो, आत्म्यामध्येच संतुष्ट, त्याचे कर्तव्य संपले। श्रीमद् भगवद्गीतेत भगवंत सांगतात, सृष्टीचक्राची स्थिती यज्ञावर अवलंबून असते आणि परमात्मा यज्ञामध्ये प्रतिष्ठित असतो। या त्रैलोक्यात भगवंताला स्वतःसाठी काहीच करायचं नाही, तरी सुद्धा तो सृष्टीचा कर्ता भरता हरता म्हणून कार्य करत आहेच। आपल्या सर्वांचा, संपूर्ण सृष्टीतल्या जीवांचा योगक्षेम तोच चालवत आहे। तो परमेश्वर इतका महान असूनही स्वतःसाठी काही करायचं नसताना देखील सृष्टीसाठी तो अविरत कार्यरत आहे। आता ज्यांच्यासाठी स्वधर्म पालन अवश्य कर्तव्य कर्म आहे असे लोक आणि जे स्वधर्म पालन करत नाहीत असे अघायू लोक, या दोघांच्या पेक्षा फार वेगळ्या असलेल्या आणि स्वधर्म पालन करत शास्त्रानुशासनाच्या पलीकडे पोहोचलेला, ज्याला कोणतंही कर्तव्य उरलं नाही म्हणून आत्म्यातच रममान असलेल्या, आत्मप्रकाशयुक्त झालेल्या, पूर्णपणे संतुष्ट होऊन आत्म्यातच आनंदित राहणाऱ्या ज्ञानी महापुरुषांना वेगळं करून त्यांच्या स्थितीचं वर्णन इथे या श्लोकात भगवंतांनी केलेलं आहे। त्यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वर भाव

स्वास्थ्य दीपिकेत म्हणतात, देखे असतेनी देह धर्मे, एथ तोची एकून लिंपे कर्मे, जो अखंडित रमे आपण पाची, जे तो आत्मबोध हे तोषला, तरी कृतकार्यू देखे जाहला, म्हणूनी सहजे सांडवला कर्मसंगू, जो आपणच आपल्या ठाई निजानंदात रमत स्थिर असतो, तो हे शरीर धारण करत असला तरीही देहासंबंधीच्या कर्मानी लिप्त होत नाही. आपणच आपलं दर्शन आणि ज्ञान होत असताना त्याला स्वयंच संतोष वाटत असतो, तो कृतकृत्य असतो, अर्थात त्याला कोणत्याही कर्माचं बंधन होत नाही, कारण मीपणाने तो त्या कर्माशी बद्धच राहत नाही. लोकमान्य टिळकांनी या श्लोकावर भाष्य करताना गीता रहस्य यात हा विचार अधिक सखोलपणे मांडत जीवन व्यवहाराशी निगडीत स्पष्ट उलगडून दाखवलेला आहे. ते म्हणतात, तस्य कार्यम न विद्यते, याचा अर्थ कर्माचा संपूर्ण त्याग असा अजिबात नाही. लोकमान्य टिळक म्हणतात, सामान्य माणूस कर्म करतो कारण त्याला त्यातून काही मिळवायची अपेक्षा असते, पण जो माणूस आत्मरती आहे, आत्मतृप्त आहे, त्याला बाह्य जगातून काहीच मिळवायचं उरत नाही, म्हणून त्याच्यासाठी कर्मासक्ती उरलेली नाही. तो अशा कर्मासक्तीच्या कर्मबंधनातून मुक्त होतो, पण या मुक्तीचा अर्थ निष्क्रियता असा होत नाही. लोकमान्य टिळक स्पष्टपणे सांगतात की आत्मज्ञानानंतर मनुष्य कर्म करणं सोडत नाही, तर त्याच्या कर्माचं स्वरूप बदलतं. तो कर्म करतो, पण ते करताना त्यामागे कोणतीच अपेक्षा नसते. मी करतो हा अहंकार आणि केलेल्या कर्माची आसक्ती पण नसते. अशा प्रकारे तो निष्काम कर्मयोगाचा आदर्श ठरतो, आणि म्हणून असा आदर्श घेऊन अर्जुनाने आसक्ती सोडून सतत निष्काम कर्म करावं असं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. दासगणू महाराजांचे शिष्योत्तम स्वामी वरदानंद भारती या श्लोकावर भाष्य करताना म्हणतात, जो माणूस अंतरंगामध्येच रमलेला आहे, आत्म्यातच जो तृप्त आहे, आत्मप्रसादामुळेच जो संतुष्ट झालेला आहे, त्याला खरोखरच केलेची पाहिजे असं आग्रहाचं कार्य म्हणून काही उरतच नाही. आत्मतृप्त झाल्यामुळे ज्याला बाह्य गोष्टीचं कोणतंच आकर्षण उरलेलं नाही, तो आता विशिष्ट उद्योगातून स्वभावतःच मुक्त होतो. उदाहरणार्थ, प्रपंचाचा भार चालवण्यासाठी माणूस अनेक वर्ष नोकरी करतो, कुटुंबाच्या सुखासाठी खूप कष्ट घेतो, कारण नोकरी करताना वरिष्ठांचा रोष नको म्हणून काम करणं, हाताखालचे कामचुकारपणा करतात म्हणून काम करणं, पगारवाढ व्हावी म्हणून काम करणं हे कामाचं उद्दिष्ट असतं. पण आता सन्मानाने निवृत्त झाल्यावर नोकरीला जाण्या येण्याच्या वेळेचं बंधन, साहेबांची चिंता नसल्यामुळे पूर्ण वेळ घरात निवांत असतो. खरं तर आता त्याला काहीही करायचं शिल्लक राहिलेलं नसतं. आपली नोकरी प्रामाणिकपणे करून तो आता शांत, निवांत, तृप्त, समाधानी झालेला असतो. पण तरीही निवृत्तीनंतर मात्र तो आपला वेळ नातवंडांच्यासाठी घालवतो. त्यांना शाळेच्या बसपर्यंत सोडणं आणणं, अभ्यास घेणं, बागकाम करणं, घरात वाणसामान भाजी आणणं इत्यादी कामासाठी मुलाला, सुनेला, लेक, जावई यांना मदत करतो. म्हणजे त्याला स्वतःसाठी कोणतंही काम उरलेलं नसलं तरीही तो कुटुंबाच्या सुखासाठी निस्वार्थ भावनेने अखंड कार्यरत राहतो. अशा विवेकी आत्मतृप्त माणसामुळे कुटुंबात, समाजात सुख नांदतं. पावस्ते स्वामी स्वरूपानंद श्रीमत अभंग ज्ञानेश्वरी यात लिहितात, आत्मस्वरूपीचं जो का रममान असे परिपूर्ण अखंडित, देखे तोची एक कर्मे नव्हे लिप्त, वावरोनी येथ देहधर्मी, की तो सर्वथैव पावे समाधान, होता आत्मज्ञान अंतर्यामी, तरी कृतकृत्य स्वभावे म्हणून कर्मसंगातून मुक्त झाला. या आत्मस्वरूपीचा अर्थ सांगताना स्वरूपानंद स्वामी म्हणतात, दृश्य पसाऱ्यामागचं ज्ञान, प्रकाश, आनंदमय असं चिरंतन सत्य तत्व, याच तत्वाच्या आधारावर मन, बुद्धी इत्यादी सूक्ष्म आणि पंचमहाभूत इत्यादी जड अशी सर्व तत्व कार्यकारी भासतात. आपल्या देहामध्ये राहणारी जी जाणीव आहे, तिच्या शुद्ध स्वरूपाला उदय आणि अस्त नाही. मी रूपाने आपण जिला अनुभवतो तीच सद्वस्तू असून तिलाच आत्मा असं म्हणतात. अशा आत्मस्वरूपी जो तल्लीन झालेला आहे, तो देहधर्म सांभाळून सुद्धा कर्मात लिप्त होत नाही. त्याला अंतर्यामी आत्मज्ञान प्राप्त झालं की तो सर्वथैव समाधानी संतुष्ट राहतो. आणि कर्तव्य कर्म पूर्ण केलेला असा हा साधक कर्माच्या संसर्गापासून मुक्त होतो, परमपद प्राप्त करतो. असा हा जीवनमुक्त पूर्णपणे कृष्ण भावना

भावित असतो, आपल्या कृतींनी पूर्णपणे संतुष्ट असतो। त्याला आता इथं पर कोणतंच कर्तव्य करायचं उरलेलं नसतं। त्याची बुद्धी शुद्ध झालेली असल्यामुळे त्याचा भगवंताशी असलेल्या शाश्वत संबंधाविषयी पूर्ण दृढ विश्वास निर्माण होतो। भगवंताच्याच कृपेने कर्तव्य कर्म केल्यामुळे तो आत्मप्रकाशयुक्त होतो। म्हणूनच वेदांतानुसार करायचं असं कर्तव्य त्याला उरलेलं नसतं। असा माणूस भौतिक कर्मात कधीही आसक्त नसतो। ही साधकाच्या आयुष्यातली ब्रह्मस्वरूपाची स्थिती सामान्य माणसाला कळणं शक्य नाही, कारण तो त्या माणसाचा स्वतःचा अनुभव आहे। तो बाहेरून पाहणाऱ्यांना दिसत नाही, पण अशा माणसाच्या जीवनावर वृत्तीवर झालेले परिणाम इतर लोकांना दिसू शकतात। यावरून हा ज्ञानी महान पुरुष आहे याची कल्पना लोकांना येते। त्याचं आचरण सहज नीतियुक्त असतं। देहभाव नष्ट झालेला असल्यामुळे तो पुण्य पापात इथं होऊन आत्म्यातच रमून नित्य तृप्त संतुष्ट होत उरलो उपकारापुरता असं जीवन जगतो। आजच्या संदर्भात हा श्लोक अशा मनाची आणि मानवाची आदर्श स्थिती सांगणार आहे की असा माणूस आपल्या दृष्टीस पडणं आत्ताच्या जगात दुरापास्तच आहे। आज ज्या कर्तव्यांच्या मागे आपण लागलो आहोत, जे सुख मिळवण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत, ते क्षणभंगूर आहे याचा अनुभव दररोज आणि पदोपदी आपण घेत आहोत। हातात मोबाईल घेऊन आपण शांत झाल्यासारखे भासतो, पण मोबाईलमध्ये जे बघतो त्यामुळे आतल्या आत आपण अस्वस्थच होत राहतो। जगाशी संपर्क साधत असल्याचा आविर्भाव आपण आणतो, पण स्वतःशी संवादच विसरून जातो। आदर्श मन आणि आदर्श माणसाची लक्षणं सांगून भगवान वाट चुकलेल्या आपल्यासारख्या मानवांना मार्गदर्शन करतायत। खरं सुख, खरी शांतता याची वाट सोपी करून सांगतायत।

श्रोतेहो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात आज आपण श्रीमद भगवद्गीतेतल्या तिसऱ्या अध्यायातला 17वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं विद्या लभेकर यांनी. श्लोक गायन केलं होतं सुवर्णा देवधर यांनी. निवेदन आणि सादरकर्ते होते प्रसाद कुलकर्णी. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. प्रसारण .pune@gmail.com या ईमेल अॅड्रेसवर. आणि आपण पत्रही लिहू शकता. द्वारा केंद्र संचालक, आकाशवाणी पुणे केंद्र, शिवाजीनगर, पुणे 411005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: श्रोते हो क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
1: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
2: जितेंद्र घोडके सराफ.
3: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
2: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
4: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
5: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी नेटवर्कच्या पुणे विविध भारती 101 FM वर.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
2: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 7 वाजलेत.
3: ही वेळ आहे GS चहाची.
4: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, GS चहा परिवाराचा जिव्हाळा.
2: आणि आता काही क्षणातच जुन्या आठवणी जाग्या करणारी अवीट गोडीची जुनी हिंदी गाणी, कार्यक्रम भूले बिसरे गीत.
5: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

0: पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. योगाभ्यासानं मानसिक आरोग्याकडून शारीरिक आरोग्याकडे मार्ग प्रशस्त होतो, पंतप्रधानांचं प्रतिपादन. सुदृढ वृद्धत्वासाठी जगभरात योग महोत्सव साजरा. महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणाऱ्या विधेयकांसह 10 विधेयकं पावसाळी अधिवेशनात मांडली जाणार. अकोला जिल्हा प्रशासनाच्या ई भूमिती गव्हर्नन्स प्रकल्पाला राष्ट्रीय पुरस्कार. FIH नेशन्स करंडक भारतीय महिला हॉकी संघानं जिंकला. आणि पाठ फिरवलेल्या मान्सूनची काल अनेक दिवसांनी हजेरी. आता सविस्तर बातम्या. योगाभ्यासानं मानसिक आरोग्याकडून शारीरिक आरोग्याकडे जाण्याचा मार्ग प्रशस्त होतो, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल योगदिनाच्या निमित्तानं बोलताना केलं. भारतासह जगभरात काल 12 आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा झाला. कोलकाता इथं झालेल्या योगदिनाच्या मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः योग शिक्षक होत सोबतच्या हजारो नागरिकांना मार्गदर्शन केलं. योग ही केवळ शारीरिक कसरत नसून मानवी चैतन्याची अभिव्यक्ती असल्याचं सांगून योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा, योग सर्वांना जोडण्याचं काम करतो, असं पंतप्रधान म्हणाले.
1: योग इसी एक आयु वर्ग के लिए सीमित भी नहीं है. भारत में हम जानते हैं और देखते आए हैं योग मानव के जीवन का चेतना के साथ ऊर्जा के साथ एक प्रकाश भी है. इसलिए इस वर्ष अंतर्राष्ट्रीय योग दिवस की थीम रखी गई है योगा फॉर हेल्दी एजिंग. उम्र बढ़ने पर भी हम स्वस्थ रह सकते हैं, हम ऊर्जावान और सक्रिय रह सकते हैं. योग हमें इसके लिए मार्ग दिखाता है.
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल महाराष्ट्र लोकभवनात भारतीय तटरक्षक दलातील अधिकाऱ्यांसह योग सत्रात सहभाग घेतला. यावेळी कैवल्यधामचे योग प्रशिक्षक दिलीप दौनेरिया यांनी योग आणि प्राणायाम सत्राचं मार्गदर्शन केलं. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राज्यपालांनी राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांना योगाचा प्रचार प्रसार करण्याचं तसंच जगासाठी उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवण्याचं आवाहन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू चौपाटीवर झालेल्या योगदिन कार्यक्रमात सहभागी झाले होते. 12 आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त पुणे महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाद्वारे आयोजित योग कार्यक्रमात सुमारे 5,000 नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह आणि शिक्षण उपसंचालक डॉ गणपत मोरे यांनी पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत झालेल्या योगासन प्रात्यक्षिकात सहभाग घेतला. पिंपरी चिंचवड महानगरपालिका शाळांमध्येही योगदिन उत्साहात साजरा झाला. पुणे जिल्हा परिषदेत योग प्रशिक्षक माधवी मागलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी विविध योगासनं प्राणायाम आणि ध्यानधारणा केली. राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये आयोजित योगाभ्यासाच्या कार्यक्रमांमध्ये प्रशासकीय अधिकारी विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होत योगाभ्यास केला. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू होत आहे. 3 आठवडे चालणाऱ्या या अधिवेशनात शेतकरी महिला कायदेशीर दर्जा देण्यासह 10 विधेयकं मांडण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते. यावेळी कर्जमाफीविषयी सरकारची भूमिका स्पष्ट करताना मुख्यमंत्री म्हणाले,
2: असा विचार आम्ही केला नाही, कारण आमच्याकरता कर्जमाफी हा राजकीय विषय नाही. आमच्याकरता कर्जमाफी ही शेतकऱ्यांकरता एक आपल्याला आमचा शेतकरी जगला पाहिजे, आमच्या शेतकऱ्याला पुन्हा कर्ज घेण्याची शक्ती प्राप्त झाली पाहिजे याकरताचं एक इन्स्ट्रुमेंट, एक उपकरण म्हणून आम्ही कर्जमाफीकडे पाहतो. यापूर्वीही जेव्हा आम्ही कर्जमाफी केली होती तेव्हाही मी सांगितलं होतं की कुठल्याच कर्जमाफीने शेतकरी कधी श्रीमंत झाला नाही. कर्जमाफी हा काही परमनंट उपाय पण नाही, पण परिस्थिती अनुरूप आपल्याला कर्जमाफी करावी लागते.
0: कमी पाऊसमान ही चिंतेची बाब असली तरी शेतकऱ्यांनी मार्गदर्शक सूचनांचं पालन करत पेरणी करावी असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीनं पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला. विरोधी नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यावर दुष्काळाचं संकट असून सुका दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी

भूले बिसरे गीत इस कार्यक्रम के बाकी गाने आप सुन पाएंगे सुबह 7:20 से। आपण ऐकत आहोत पुणे विविध भारती 101 FM। 7:10 होत आहेत। आता प्रादेशिक बातम्या पुणे अ वाहिनीवरून प्रसारित होतील। आम्ही सहक्षेपित करू काही क्षणातच।

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे गटनेते भास्कर जाधव यांनी केली. विधान परिषदेचे काँग्रेस गटनेते सतेज पाटील यांनी राज्यावरील कर्ज 9.5 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्यानं महाराष्ट्राची आर्थिक स्थिती चिंताजनक बनल्याची टीका केली. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कोलमडल्याचा आरोप केला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नांदेड इथल्या दी नांदेड शीख गुरुद्वारासाठी 1956 करण्यात आलेला कायदा रद्द करून त्याऐवजी संपूर्ण नवीन कायदा लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागाच्या वतीनं हा प्रस्ताव सादर केला. नांदेडच्या या गुरुद्वारामध्ये देशविदेशातून येणाऱ्या दर्शनार्थींच्या संख्येत गेल्या काही वर्षात प्रचंड वाढ झाली असून प्रशासकीय कामकाजाची व्याप्तीही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर 1956 कायद्यातील अनेक तरतुदी आता कालबाह्य झाल्याचं समोर आलं होतं. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. 6 जागांवर निवडणूक बिनविरोध झाली आहे. अकोला जिल्हा प्रशासनाच्या नाविन्यपूर्ण ई भूमिती गव्हर्नन्सच्या प्रकल्पाला देशातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा स्कॉच पुरस्कार प्राप्त झाला आहे. नवी दिल्ली इथं आयोजित 108 स्कॉच समिटमध्ये जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी हा पुरस्कार स्वीकारला. प्रशासन, सुशासन, डिजिटल परिवर्तन, सामाजिक विकास, वित्तीय समावेशन आणि सार्वजनिक सेवा क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी दिला जाणारा स्कॉच पुरस्कार हा देशातील अत्यंत मानाचा राष्ट्रीय पुरस्कार मानला जातो. ई भूमिती हा जिल्ह्यातील विविध शासकीय मालमत्ता, सुविधा आणि सेवांचं भूस्थानिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डिजिटल मॅपिंग करणारा अभिनव उपक्रम आहे. या प्रकल्पांतर्गत शाळा, अंगणवाडी केंद्र, रेशन दुकानं, आरोग्य संस्था, जलस्रोत, डिजिटल सेवा केंद्र, शासकीय कार्यालयं तसंच इतर सार्वजनिक सुविधांची अचूक भौगोलिक माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट यूजी 2026 पुनर्परीक्षा काल कडक सुरक्षा व्यवस्थेत पार पडली असं राष्ट्रीय चाचणी संस्थेनं सांगितलं. भारतातील 5,000 जास्त आणि परदेशातील 14 केंद्रांवर 20 लाखांहून अधिक उमेदवारांनी ही पुनर्परीक्षा दिली. 10,000 अधिक दिव्यांग विद्यार्थ्यांचा यात समावेश होता. तसंच वैद्यकीय समस्या असलेल्या 81 उमेदवारांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. महिलांच्या हॉकीमध्ये FIH नेशन्स करंडकासाठी ऑकलंड इथं काल झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं यजमान न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव करून दुसरं विजेतेपद पटकावत महिला प्रो लीगमध्ये स्थान निश्चित केलं. अंतिम सामन्यात लाल रेमसियामीनं सामनावीर पुरस्कार पटकावला तर दीपिकानं स्पर्धेत एकंदर 6 गोल करत सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूचा सहपुरस्कार मिळवला. संपूर्ण स्पर्धेत भारत अपराजित राहिला. हॉकी इंडियानं संघातील प्रत्येक खेळाडूला 3 लाख रुपये आणि सहकारी सदस्याला 1.5 लाख रुपये रोख बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजेत्या संघाचं अभिनंदन केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दमदार प्रवेश केल्यानंतर लगेचच पाठ फिरवलेल्या मान्सूनच्या पावसानं काल अनेक दिवसांनी हजेरी लावली. सकाळी 11 वाजल्यानंतर ढगाळ वातावरण तयार झालं आणि काही भागांमध्ये पावसाच्या काही सरी कोसळल्या. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांनाच थोडा दिलासा मिळाला आहे. सातारा शहरासह तालुक्यातील विविध भागात काल जोरदार पावसाला सुरुवात झाली. पुणे आणि परिसरात काल दुपारी 3:30 वाजल्यानंतर अर्धा तास विजांसह पावसाच्या जोरदार सरी पडल्या. या बहुप्रतीक्षित पावसामुळे सर्वत्र गारवा आला. हवामान. राज्यात तुरळक ठिकाणी विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. योगाभ्यासानं मानसिक आरोग्याकडून शारीरिक आरोग्याकडे मार्ग प्रशस्त होतो, पंतप्रधानांचं प्रतिपादन. सुदृढ वृद्धत्वासाठी जगभरात योग महोत्सव साजरा. महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणाऱ्या विधेयकांसह 10 विधेयकं पावसाळी अधिवेशनात मांडली जाणार. अकोला जिल्हा प्रशासनाच्या ई भूमिती गव्हर्नन्स प्रकल्पाला राष्ट्रीय पुरस्कार. FIH नेशन्स करंडक भारतीय महिला हॉकी संघानं जिंकला आणि पाठ फिरवलेल्या मान्सूनची काल अनेक दिवसांनी हजेरी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 7:20 आणि 23 सेकंद झालेत. लीजिए सुनिए भूले बिसरे गीत इस कार्यक्रम के बाकी गाणे कुछ ही पलों में.

0: कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका। विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा।
2: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। 7:30 वाजलेत, ऐकूया कार्यक्रम देशपांडे ॲट हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून।
3: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्या

0: त्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

0: मंडळी, हे गाणं म्हणजे अभिनेत्री संध्या हिच्या अभिनयाचा आणि नृत्याचा एक अनोखा आविष्कार म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. 1959 मध्ये प्रदर्शित झालेल्या नवरंग या चित्रपटातलं हे गीत लिहिलं होतं गीतकार भरत व्यास यांनी, आणि स्वर होता आशा भोसले यांचा आणि महेंद्र कपूर यांचा. मंडळी, याच गाण्याद्वारे महेंद्र कपूर यांनी पार्श्वगायक म्हणून गायन क्षेत्रात पदार्पण देखील केलं. या चित्रपटाची पटकथा लिहिली होती ग. दी. माडगुळकर यांनी, तर दिग्दर्शन होतं व्ही. शांताराम यांचं. चित्रपटाची गाणी लिहिली होती भरत व्यास यांनी, तर संगीत होतं सी. रामचंद्र यांचं. त्या काळातल्या इतर बॉलिवूड चित्रपटांपेक्षा जर असा वेगळा चित्रपट म्हणजे नवरंग, एखाद्या संगीत परिकथेसारखा हा चित्रपट ज्यामध्ये कॉस्ट्युम्स पासून सेट पर्यंत सगळीकडे भव्यता आणि रंग दाखवण्यात आलेत, याचं कारण काय आहे माहितीये तुम्हाला? यामागे सुद्धा ना एक छोटीशी गोष्ट आहे, बर का सांगते मंडळी. 2 आंखे 12 हात हा चित्रपट तुम्हाला माहिती आहे ना? याच चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान व्ही. शांताराम हे बैलासोबतच्या एका लढाईमध्ये जखमी झाले. त्यांच्या डोळ्याला मार लागला आणि जवळपास वर्षभरासाठी त्यांची दृष्टीच गेली. शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना दृष्टी परत मिळाली आणि जेव्हा त्यांच्या डोळ्यांवरची पट्टी काढली तेव्हा अभिनेत्री संध्या, जी त्यांची बायको सुद्धा होती, हिने त्यांच्या खोलीमध्ये रंगीबेरंगी फुलं लावली होती. ती फुलं पाहताच ते म्हणाले, येतो नवरंग हे. आणि त्या क्षणी त्यांना त्यांच्या पुढच्या चित्रपटाचं शीर्षक सुद्धा सुचलं, नवरंग. तोच हा चित्रपट. आपली दृष्टी परत मिळाल्यानंतर निसर्गातले रंग, निसर्गाचं सौंदर्य बघून व्ही. शांताराम इतके भारावून गेले की त्यांनी पूर्णपणे या रंगांना आणि या सौंदर्याला समर्पित असा एक चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. आणि म्हणूनच नवरंग या चित्रपटामध्ये त्यांनी वेशभूषेपासून ते सेटपर्यंत सगळीकडे रंग, निसर्ग, फुलं, चंद्र अशा सौंदर्याने भरलेल्या आणि भव्य दिव्य दिसणाऱ्या गोष्टींचा समावेश केला. मंडळी, या चित्रपटाबद्दल अजूनही काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय.

0: हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगूट आणि देहू
1: मंडळी.
2: ओफो कर का सारा.
3: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
4: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगूट आणि देहू.
3: संपर्क 89 29 30 41 42.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बोलतोय 1959 मध्ये प्रदर्शित झालेल्या नवरंग या चित्रपटाबद्दल. या चित्रपटामधला बराचसा भाग एका कवीभोवती फिरतो, जो आपल्या पत्नीची प्रतिमा मोहिनी नावाच्या एका काल्पनिक स्त्रीमध्ये बघतो आणि त्याच्या कवितांची प्रेरणा स्रोत सुद्धा तीच असते. तसं बघायला गेलं तर व्ही शांताराम यांच्या खऱ्या आयुष्यात सुद्धा अभिनेत्री संध्या त्यांच्या अनेक प्रकल्पांमध्ये त्यांची प्रेरणा स्रोत राहिल्या. मंडळी, या चित्रपटामध्ये सेट डेकोरेटर, कॉस्ट्युम डिझायनर, नृत्य दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक सगळेजण एकमेकांशी ताळमेळ साधून होते बरं का. आणि म्हणूनच एक उत्कृष्ट आणि आगळी वेगळी कलाकृती म्हणून नवरंगकडे पाहिलं जातं. या चित्रपटात कथानकात भर घालतात ते दोन गोंडस प्राणी, मोती नावाचा हुशार घोडा आणि रामचंद्र नावाचा हत्ती. चित्रपटातली प्रमुख आकर्षण म्हणजे तुम मेरे मे तेरी, ए दिल से मिलाले, तू छुपी है कहा, तुम सैया कुल के फूल अशी सुंदर सुंदर गाणी. आणि अजून एक अनोखं गाणं म्हणजे शामल शामल बरन, हे गाणं ज्यामध्ये सावळ्या रंगाचा गौरव केलेला आहे. म्हणजे आतापर्यंत आपण बघा ना, गोरी गोरी याच शब्दांवरची गाणी ऐकलेली होती, पण शामल रंगाचं इतकं सुंदर वर्णन करणारं हे गाणं आपल्याला नवरंग मध्ये ऐकायला मिळतं. अभिनेत्री संध्याच्या नृत्य कौशल्याचा तर आविष्कार आपल्याला ती घरकाम करताना सुद्धा चित्रपटात पाहायला मिळतो. आणि याहूनही कहर म्हणजे जे गाणं आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकलं, आधा हे चंद्रमा रात आधी, या गाण्यात तर अभिनेत्री संध्या हिनं डोक्यावर 7 हंडी ठेवून संपूर्ण गाणं हे नृत्य केलेलं आहे. बर, ही हंडी चिकटवलेली नाही आहेत बर का. एका दृश्यात ती डोक्यावरची हंडी काढून सुद्धा आपल्याला दाखवते. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे शेवटी 7 हंडी डोक्यावर ठेवूनच अभिनेत्री संध्या तलावातलं कमळ काढण्यासाठी झोपते, कमळ तोडते आणि पुन्हा उभी राहते. आणि मंडळी, हे सगळं एका अखंड शॉट मध्ये बर का, म्हणजे कुठेही कट नाही, कुठेही एडिटिंग नाही. मग हा नृत्याविष्कार म्हणजे संध्याचा सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स म्हणला तर वावगं ठरणार नाही, हो ना. चित्रपटांबद्दलच्या अशाच गोष्टी चालू ठेवूयात देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. आता ऐकूयात गीतकार भरत व्यास यांचं आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं, सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाजलेलं होळीचं गाणं.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 7:40 आणि 22 सेकंद झालेत. ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम डॉक्टर देशपांडे आय हॉस्पिटल.
2: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: टीचर, मला माझ्या आई बाबांना बघायचंय.
4: मला सुद्धा. आणि मला स्वतःला पण बघायचंय. मी कसा दिसतो ते बघायचंय.
3: मला रंग बघायचे, फुलं बघायची, समुद्र बघायचाय आणि आकाश पण बघायचंय.
5: टीचर, मला तुम्हाला बघायचंय, आपली शाळा बघायची.
4: मला ना जे पुस्तक मी रोज हाताने वाचतो ते डोळ्याने वाचायचंय.
3: ज्या डोळ्यांनी आपण बघू शकतो ते डोळे कसे दिसतात हे बघायचंय मला.
6: ही उत्तर होती माझ्या अंधशाळेतल्या मुलांची. जेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्हाला 5 मिनिटांसाठी दृष्टी मिळाली तर काय बघायला आवडेल, आणि बघा आपल्याला हे सगळं सहज दिसतंय तर आपण त्याचं, आपल्या डोळ्यांचं काय महत्व जपलंय. तुम्हीच विचार करा आणि अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी आजच करा. देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू. संपर्क 89 29 30 41 42, 8929304142. देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या बरोबर आहेत देशपांडे आय हॉस्पिटलचे ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट डॉक्टर आनंद देशपांडे सर. नमस्कार सर.
7: नमस्कार.
6: मागच्या वेळेस एकदा बोलता बोलता तुम्ही उल्लेख केला होता की लहान मुलांमध्ये तिरळेपणा आपल्याला आढळून येतो, तर या तिरळेपणाबद्दलच आज बोलूयात की हा जाऊ शकतो का, काय ट्रीटमेंट याच्यासाठी उपलब्ध आहे आणि याचे काही प्रकार असतात का?
7: करेक्ट. तर युजली लक्षात घ्या की बऱ्याच लोकांना तिरळेपणा असतो. लहान मुलांमध्ये हा तिरळेपणा स्पेसिफिकली दिसतो. तर तिरळेपणा हा लहान मुलांमधला तिरळेपणा वेगळा, अॅडल्ट मधला तिरळेपणा वेगळा आणि ओल्ड एजेस मध्ये आलेला तिरळेपणा वेगळा. तर बाय बर्थ, समजा आपण पहिलेपासून सुरुवात केली तर बाय बर्थ किंवा ह्याला कंजनायटल स्क्विंट म्हणतो आम्ही, की बाय बर्थच काही लोकांना तिरळेपणा असेल तर त्याला 100% कुठला तरी डिसीज असतो, जे आईच्या पोटामध्ये प्रॉब्लेम झाल्यामुळे त्याला तो तिरळेपणा आलेला असतो. तर त्याला तर काय की 100% कुठली ना कुठली तरी ट्रीटमेंट लागते. नंतरचे जे आहे की प्री स्कूल पासून कॉलेज पर्यंतचा जो तिरळेपणा आहे तो स्पेसिफिकली करेक्टेबल स्क्विंट असतो. म्हणजे कुठलाही स्क्विंट हा करेक्ट होत नाही असं नाही. 100% स्क्विंट सर्जरीज ह्या चांगल्या होतात आणि तुमचा तिरळेपणा जाऊ शकतो. पण सर्व स्क्विंट पेशंट्सला सर्जरीच लागते हा एकदम चूक पॉइंट आहे. तर युजली जर तुमचा स्क्विंट हा कमी दर्जाचा, कमी लेवलचा, ग्रेडिंग कमी असेल तर हे फक्त चष्म्याच्या जोरावर आपण तो करेक्ट करू शकतो. म्हणजे काय तर तो स्क्विंट आलेला असतो प्री स्कूल टू अॅडल्ट पर्यंत. तो युजली त्याचा प्रकारच असतो की प्रॉब्लेम हा चष्म्यामध्ये आहे किंवा त्यांनी चष्मा न वापरल्यामुळे तो स्क्विंट आलेला असतो. जसाही तो चष्मा किंवा ते ग्लासेस वापरायला चालू करतो तो स्क्विंट ऑटोमॅटिकली ऑटो करेक्ट होतो.
6: ओके.
7: त्याला कुठल्याही सर्जरीची गरज पडत नाही. तर म्हणून आम्ही वारंवार सांगतो की 18 वर्षापर्यंत मुलांचे डोळे चेक करणं युजली खूप महत्वाचं आहे. कारण की स्क्विंट आणि तत्सम जे अॅम्ब्लॉयपिया, बरेच वेळांना लेझी आईज म्हणतो ते पण असतं, तर हे ऑटो करेक्टेबल आहेत. ऑटोमॅटिक कुठलीही सर्जरी न लागता हे पूर्ण करेक्ट होतात. आळशी डोळा, आळशी डोळ्यामध्ये पण स्क्विंट असतो, चष्म्यामुळे पण आलेला स्क्विंट असतो. तर हे स्क्विंटचे वेगळे वेगळे प्रकार आहेत. याला करेक्ट सोल्युशन एकच आहे, तुम्ही डोळे चेक करा, तो चष्मा दिलेला वापरा, तुमचा ऑटोमॅटिकली झालेला स्क्विंट हा पूर्णतः बरा होतो. याला कुठल्याही सर्जरीची मोठ्या गरज पडत नाही. आणि त्यानंतर सुद्धा काही लोकांचा स्क्विंट राहतो, तर तो स्क्विंट सुद्धा पूर्णतः आपण करेक्ट करू शकतो बाय सर्जरी.
8: तेव्हा श्रोते हो, तुम्हाला सुद्धा डोळ्यांच्या संदर्भात जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता. त्याचबरोबर डोळ्यांच्या आजारांवरच्या अत्याधुनिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, एकाच छताखाली डोळ्यांचे सर्व उपचार ते सुद्धा रोबोटिक प्रणालीने. देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू इथे. संपर्क 89 29 30

0: एक्केचाळीस बेचाळीस, एकोणनव्वद एकोणतीस तीस एक्केचाळीस बेचाळीस, 8929304142. पुन्हा भेटूयात. देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात डॉक्टर आनंद देशपांडे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 7:45 आणि 35 सेकंद झालेत.
3: सारा काम मुझे ही करना पड़ता है, सफाई भी, शॉपिंग भी. 1 किलो शुद्ध नमक देना, शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद, स्वच्छ, फ्री फ्लो, वैक्यूम ड्राइड के हर दाना समान.
4: तो ऐसा बोलो ना,
3: निर्मा शुद्ध नमक. ये हुई ना बात.
5: क्यों छोटे साहब?
3: मम्मी मैं तो
5: निर्मा शुद्ध नमक इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.
6: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
7: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
8: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
7: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं.
8: होऊ दे ना पूर्ण
7: आमचं बाळाचं स्वप्न.
8: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 8661976772.
9: अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय, तो घ्यायचा तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
10: अगं मी तरुण भारतची वाट बघतोय, माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीनी वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत, वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
9: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा वसा, तसंच शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
10: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूज पेपर.
11: बोला ना, अरे शिकून सांग, अरे कोण पैसा देईल का बोल, अरे पाऊस पडेल का.

0: योगेश खडीकर, रचना खडीकर आणि क्षमा खळे यांनी गायलेलं हे गीत मंगेश पाडगावकर यांचं होतं. संगीत मीना खडीकर यांचं होतं. आणि याबरोबरच जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 7:50 होत आहेत. आता लागोपाठ 2 ग्रह केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकूया. सुरुवातीला PNG.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना, गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत.

0: लोकप्रिय सुवर्ण पेढी पू ना गाडगे आणि सन्स पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
1: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुन्हा गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
0: श्रोते हो, आपल्याला माहिती आहेच की भारतीय महिलांना सोन्याचे दागिने खूप आवडतात, पण सगळ्यात आवडणारा दागिना म्हणजे गळ्यातला सोन्याचा हार किंवा विविध सुवर्ण माला. आज पूना गाडगे आणि सन्स या लोकप्रिय सुवर्ण पेढीचे संचालक श्रीयुत अमित मोडक आपल्याला सोन्यांच्या विविध माळांच्या प्रकारांची, यांच्या स्वरूपाची माहिती देणार आहेत. तसंच त्याची शुद्धता, मजुरी ही कशी असते याचीही माहिती देणार आहेत. मोडक सर, कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार. माळा वेगवेगळ्या प्रकारच्या येतात, कारण त्याच्यामध्ये जे मणी वापरले जातात त्या मणीच्या आकारानुसार त्याला नावं दिली गेली आहेत. म्हणजे मोहन माळे, जोंधळी माळे, त्याच्यानंतर व्हर्टिकल मण्याची माळ असते, कंठी मण्याची माळ असते. तर हे सगळे जे मणी आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे, समजा कंठी मणी असेल तर साधारणपणे षटकोनी असतो, जोंधळी माळ म्हटलं तर तो गुळगुळीत मणी येतो, मोहन माळ म्हटलं तर त्याला जरा रफनेस असतो,
0: डिझाईन
2: असतं, त्याला एक जनरिक म्हणजे इनबिल्ट डिझाईन असतं. मोहनमाळेचा जर आपण एक विचार केला तर मोहनमाळेमध्ये साधारणपणे 15 ते 17 ग्रॅम पर्यंत मोहनमाळ 24-25 इंचाची मिळू शकते. आता त्याला जर तुम्ही एक्सटेन्शनला चेन लावली तर त्याचं वजन वाढू शकतं, पण अदरवाईज ती 17-18 ग्रॅम पर्यंत होऊ शकते.
0: एक पदरी,
2: कारण आता मल्टीपदरच्या पण फॅशन निघाली आहे. मल्टीपदर मध्ये 3 पदर केले जातात. एका बाजूच्या पदरांना 2 सेंटरला पदक असतात, दुसऱ्या साईडला 1 सेंटरला पदक असतं आणि मग ती घातली जाते. पण एक पदरी जी माळ आहे ती साधारणपणे 15 ते 17 ग्रॅमची 24 इंचापर्यंत होते. साधारणपणे 100 मिलीग्रॅमचा 1-1 मणी असतो त्यातला, आणि त्यामुळे 120 ते 125 मणी. आणि मग मंगळसूत्र जसं गुंफलेलं असतं तारांमध्ये, तशा प्रकारच्या तारांमध्ये ते मणी गुंफले जातात आणि त्याची माळ बनवली जाते. हौशी कलाकार आपल्याकडे की ते 1-1 मणी वेळोवेळी घेत राहतात. 100 मणी साठले की घरवालीला जाऊन ती माळ द्यायची असते त्यांना, त्यामुळे त्यांचं 1500-1700 रुपये टाकून 1-1 मणी घेऊन मग काहीतरी 1-2 वर्षामध्ये ती एक माळ तयार होते. आता या माळांना पारंपरिक इतिहास आहेत, आणि आता जर आपण मोहन माळ म्हटलं तर त्यातल्या हलक्या वजनाच्या मोहन माळा बनतात, वजनाला हलक्या, क्वालिटीला नाही.
0: अच्छा, आणि याच्या प्युरिटी विषयी काय सांगाल?
2: प्युरिटी तर 22 कॅरेट हॉलमार्क, आणि साईडला जो फासा असतो किंवा रिंग असते बंद करणारी, तोंड बंद करणारी, तर त्याच्यावरती हाऊसमार्क म्हणजे सराफाचं नाव किंवा कारागिराचं नाव एम्बॉस केलेलं असतं, त्याच्यावरून कळतं ते कुठून घेतलंय, कुणी बनवलंय.
0: बरं सर, तुम्ही म्हणताय ही माळ बनवायची तर 15 ते 17 ग्रॅम त्याचं वजन होईल आणि त्याची मजुरी पण असते, तर साधारण याची किंमत किती जाते?
2: आता आजच्या भावानी म्हणजे आपण 1,50,000 रुपये 10 ग्रॅमला भाव आहे असं गृहित
0: धरूया,
2: तर त्या भावानी जर विचार करायचा झाला तर 17 ग्रॅम वजन 22 कॅरेटचं जर आपण विचार करायचा झाला तर ते साधारणपणे 2,50,000 आसपास त्याची किंमत होईल सोन्याची. 2,50,000-2,60,000 14% ते 16% दरम्यान कुठेतरी याला मजुरी लागू शकते. तर ती मजुरीचा जर विचार केला आपण 2,50,000-16% तर ती साधारण 30-35,000 रुपयाची मजुरी आणि GST असं सगळं मिळून 3 लाखापर्यंत ही माळ होऊ शकते
0: अंदाजे.
2: हा, तर 3 लाखाची माळ करायची असली तर तुम्हाला दर महिन्याला साधारणपणे 10 महिन्याच्या स्कीम मध्ये जायचं असलं तर 30,000 रुपये सेव्ह करायला पाहिजे.
0: म्हणजे एक पदरी जर का मोहन माळ करायची झाली तर एवढा आपल्याला साधारण खर्च येऊ शकतो. मोडक सर, आज आपण श्रोत्यांना, खास करून महिला श्रोत्यांना, सोन्याच्या विविध माळांची माहिती दिलीत. माझ्या जवळच्या पूना गाडगे आणि सन्स या शोरूमला आजच भेट द्यावी असं मलाही वाटतंय. श्रोत्यांच्या वतीने आपले आभार मानते. धन्यवाद. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगे आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगे आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
5: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन म्युच्युअल फंड.

0: Amphire Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: गुड मॉर्निंग श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचाही आनंद द्विगुणित होतो आणि म्हणूनच आम्ही देतोय स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला. त्यासाठी आजही आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग भूषण सर.
2: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
1: तुम्ही नेहमी एक मुद्दा बोलत असता इन्व्हेस्टमेंट बाबतीत जेव्हा जेव्हा पण आपण बोलतो तेव्हा ऍसेट रिअलोकेशन याबद्दल आज सांगा.
2: सो ऍसेट रिअलोकेशन रिबॅलन्सिंग असा जेव्हा विचार होतो किंवा करायला पाहिजे ही योग्य वेळ आहे असं मी म्हणेल. कारण गेल्या 2 वर्षात गोल्डने किंवा सिल्वरने चांगला परफॉर्म केलेला आहे, रिअल इस्टेट इक्विटीने कम्पॅरेटिव्हली कमी परफॉर्म केलेला आहे. तर कुठलीही व्यक्ती ज्या एजची असेल, म्हणजे समजा एखादा व्यक्ती 40 मध्ये असेल आणि त्याने वेगवेगळ्या ऍसेटमध्ये पैसे लावलेले असतील, तर आता ही योग्य वेळ आहे. उदाहरण घेऊयात, 100 रुपये लावलेले आहेत, 100 रुपयातले 25 रुपये इक्विटीमध्ये आहेत, 40 रुपये गोल्ड सिल्वर मध्ये आहेत, 25 ते 30 रुपये हे साधारण रिअल इस्टेटमध्ये आहेत आणि 10-15 रुपये हे बँक FD किंवा डेट सिक्युरिटीज मध्ये आहेत. सो या सगळ्यांचं रिअसेट अलोकेशन करण्याची वेळ आलेली आहे. आत्ताचा ओव्हरऑल अंडर परफॉर्मन्स बघता थोडासा पैसा इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये जर वाढवला तर कदाचित त्या 40 एजच्या माणसाला, कारण त्याच्या हातात आता 20 वर्ष पुढची आहेत, त्याला योग्य परतावा हा मिळू शकतो. म्हणून ते रिअसेट अलोकेशन हे अत्यंत गरजेचं आहे. एज 50 असेल आणि जर इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये जास्त पैसे असतील किंवा रिअल इस्टेटमध्ये जास्त पैसे असतील, सोन्यामध्ये कमी पैसे असतील, तर याचं देखील रिअसेट अलोकेशन होण्याचं गरजेचं आहे. कारण 60 जवळ येत चाललेली आहे, सेकंड इनिंग पुढच्या 5 ते 10 वर्षात सुरू होणारी आहे आणि मग आपला पोर्टफोलिओ कसा रिस्ट्रक्चर करायचा आहे, त्याचं ऍसेट रिअलोकेशन कसं करायचं आहे याचा विचार करण्याची गरज आलेली आहे. तिसरं, यंग जनरेशन आहे, सुरुवात गेल्या 3 वर्षांपूर्वी केलेली होती पण दबकत सुरुवात केलेली होती. कमी पैसे म्युच्युअल फंडात लावलेले होते, ट्रेडिशनल प्लॅनमध्ये जास्त पैसे लावलेले होते, किंबहुना इन्व्हेस्टमेंट जेवढी करायला पाहिजे होती तेवढी केलेली नाहीये. रिअसेट अलोकेशन करण्याची गरज आहे, रिथिंक करण्याची गरज आहे. सो एकंदरीतच वय कुठलंही असेल तरी ऍसेट अलोकेशन ही की आहे आणि रिअसेट अलोकेशन वयानुसार होणं गरजेचं आहे, तरच आपण इकॉनॉमीला धरून योग्य परतावा आपल्या पोर्टफोलिओ मध्ये घेऊ शकतो. रिअसेट अलोकेशनचा विचार करा, नक्की एकदा त्याच्यावर सिरियसली थॉट द्या.
1: आणि या संदर्भात कुठल्याही मार्गदर्शनासाठी तुम्ही संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-12-55-33 9764125533. पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, पुन्हा भेटूया. धन्यवाद. बाय बाय. गुड डे.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
5: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन

0: Amphir registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 8 वाजलेत, जाणून घेऊया ठळक बातम्या.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे

0: बातम्या. पुणे आणि परिसरात आज गडगडाटी पावसाची शक्यता आहे. 27 तारखेपर्यंत असंच हवामान राहण्याचा अंदाज आहे. काल दुपारी 3:30 वाजल्यानंतर किमान अर्धा तास पावसाच्या मुसळधार सरी पडल्या. अपुरा पाऊस आणि मान्सूनच्या आगमनाला झालेला विलंब लक्षात घेता रायगड जिल्हा प्रशासनानं 30 जूनपर्यंत सार्वजनिक स्रोतांवरून पाणी घेणाऱ्या सर्व जलतरण तलावांना बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. या हंगामात रायगडमध्ये आतापर्यंत केवळ 9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या 2026 साठीचे दुसरे पद्म पुरस्कार प्रदान करतील. या निमित्तानं आकाशवाणीवरील पीपल्स पद्म या मालिकेअंतर्गत 15 विशेष कार्यक्रमांमधून पद्म पुरस्कार विजेत्यांचं कार्य आणि जीवन प्रवास याबद्दल माहिती दिली जाणार आहे. हे कार्यक्रम आज आणि उद्या 100.1 आकाशवाणी गोल्ड या वाहिनीवर सकाळी 9:10 प्रसारित केले जातील. मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप त्यांच्या संघटना आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या बैठकीनंतर काल रात्री मागे घेण्यात आला. बैठकीत ठरल्यानुसार बेस्ट कर्मचाऱ्यांना दरमहा 3,000 रुपयांची अंतरिम वेतनवाढ मिळेल, तर वेतनाचा नवीन करार अंतिम होईपर्यंत वेटलिस्ट तत्वावरील कंत्राटी चालकांसह संबंधित कर्मचाऱ्यांना दरमहा 2,000 रुपये मिळतील. तसंच कर्मचाऱ्यांची प्रलंबित ग्रॅच्युइटी म्हणजे उपदानाची रक्कम वर्तमान आर्थिक वर्षातच दिली जाणार आहे. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पोलिश माहितीपट सिल्वरनं आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठी सुवर्णशंख पटकावला. विविध श्रेणींमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांना 18 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात मायाज सॉंगला सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन चित्रपटासाठी तर अंडर द स्नोला सर्वोत्कृष्ट लघुकथा चित्रपटासाठी रौप्य शंख मिळाला. राष्ट्रीय स्पर्धा विभागात आर्मस्ट्रॉंग फ्रॉम अंगालमन कोविल स्ट्रीटला सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन तर सर्वोत्कृष्ट लघुकथा चित्रपटासाठी स्मॉल क्लाउड्सला रौप्य शंख मिळाला. वाई चित्रपटानं सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठी रौप्य शंख जिंकला. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 8:03 आणि 10 सेकंद झालेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम.
6: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
7: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलाईन बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
5: नमस्कार श्रोते हो, सुप्रभात.

0: कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत गायलं होतं मिलिंद करमरकर यांनी. रचना स्वतः मिलिंद करमरकर यांची होती. आमच्या एका कार्यक्रमाविषयी
1: श्रोते हो, एका चुकीच्या निर्णयामुळे स्वप्नांची राख होऊ शकते, एका व्यसनामुळे कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं आणि एका अंमली पदार्थामुळे आयुष्याचा मार्गच कायमचा बदलू शकतो. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आजची तरुणाई नेमकी कोणत्या धोक्याला सामोरी जात आहे, ड्रग्जचं वाढतं जाळं किती भयानक आहे, व्यसनाची सुरुवात कशी ओळखावी आणि व्यसन मुक्तीचा मार्ग कोणता, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया मंगळवार दिनांक 23 जूनला हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. व्यसन मुक्ती आणि अंमली पदार्थ विरोधी जनजागृती या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर रोहन जहागीरदार. फोन नंबर आपले नेहमीचेच 02025531705 किंवा 6. व्यसन मुक्तीविषयी जाणून घेण्यासाठी नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
0: आपण ऐकत आहोत कार्यक्रम लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्ती संगीत. यानंतरचं गीत थोड्याच वेळात.
2: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
3: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याजदर,
2: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
3: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
2: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
3: फक्त सभासदांकरिता, नियम आणि अटी लागू.

0: स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
1: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी।
0: स्वामिनी बिझलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे, साड्यांची महाराणी स्वामिनी।
2: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल,
3: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना,
2: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या।
3: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच।
2: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे। संपर्क 94 22 311 106।

0: विलेज डाइन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाइन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: महागाईचा वाढतोय गुंता,
2: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता।
1: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना, अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक
2: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे।
1: डेंटॉनिक, बाळाचे दात सुलभतेने येण्यासाठी 3 पिढ्यांहून अधिक काळ अनुभव सिद्ध। डेंटॉनिक, होमिओ लॅबोरेटरीजच्या उपयुक्त होमिओपॅथिक गोळ्या। डेंटॉनिक,
2: नकलेपासून सावधान।
1: डेंटॉनिक।
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

0: श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत मधुकर जोशी यांचं होतं, गायलं होतं निर्मला बापट यांनी.
1: सागवानाच्या आंब्या फणसांच्या पानावर वाजणाऱ्या पावसाच्या थेंबात एक प्रकारची लय असते. खूप पाणी साचल्यावर लाल लाल गढूळ पाण्याने भरून वाहणारे ओढे म्हणजे परहे हे सुद्धा एका ठराविक सुरात गरजत रोरावत वाहतात. उन्हाळ्यात या ओढ्यांमधूनच वाडीवाडीत जाणारे रस्ते असतात. या वाहणाऱ्या सुसाट पाण्यामुळे मिटून जातात. त्यावर घातलेले सापकव म्हणजे छोटेखानी लाकडी काठ्यांचे पूल हे सुद्धा या पाण्याबरोबर वाहून जातात आणि मग अल्याड पल्याडची वाटच बंद होऊन जाते.
2: यावेळच्या साहित्य सौरभ कार्यक्रमात सोमवारी 22 जून ला सायंकाळी 6:30 अवश्य ऐका चारुता प्रभुदेसाई यांचा ललित बंध आणि कविता वाचन. साहित्य सौरभ कार्यक्रमात सायंकाळी 6:30 सोमवारी 22 जून ला
0: अवश्य ऐका हा कार्यक्रम आज संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे अ केंद्रावरून. आपण ऐकत आहोत कार्यक्रम लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्ती संगीत आकाशवाणी नेटवर्कच्या पुणे विविध भारती 101 FM वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. 8:15 आहेत. यानंतरचं गीत काही क्षणातच.
3: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा. रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी. जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
4: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुणा गाडगिळ आणि सन्स मधूनच.
5: पुणा गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत. कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह संगीत.

0: याचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्ती मध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव. प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती. शनिवार 27 जून संध्याकाळी 5 ते 8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे. प्रवेश पूर्णपणे विनामूल्य. आजच नोंदणी करा मेलडी ऑफ भक्ती .in या वेबसाईटवर. मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनतं ध्यान आणि ध्यान बनतं आनंद.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: शांता आपटे यांच्या स्वरात शांताराम आठवले यांची रचना पण ऐकलीत. संगीत मास्टर कृष्णराव यांचं होतं.
1: युगायुगांचे नाते अपुले नको दुरावा.
2: वटपौर्णिमा म्हटलं की आठवते ती सत्यवान सावित्रीची गोष्ट. वडाच्या ऑक्सिजन उत्सर्जनामुळं या झाडाचं निसर्गातलं महत्व आणि त्यासंबंधी जोडली गेलेली व्रतवैकल्य. मैत्रिणींनो, आजच्या काळात वडाला प्रदक्षिणा घालणं किंवा उपास धरणं कदाचित थोडं मागं पडेलही, पण आपल्या नवऱ्याची आणि दीर्घ संसार सहजीवनाची प्रार्थना मात्र प्रत्येक स्त्री नक्कीच करेल. यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमाचा विषय आहे जोडी तुझी माझी. आपल्या सहजीवनाच्या आठवणी, किस्से, बिकट प्रसंग, कसोटी पाहणारे क्षण, तर काही मनमुराद हास्याचे क्षण, हे सारं आम्हाला ऐकायला आवडेल. सखी संदेश या कार्यक्रमात फोन करा. मंगळवारी अर्थात 23 जूनला सकाळी 11 वाजता. फोन नंबर नेहमीचेच 020-2553-1705 आणि 2553-1706. जोडी तुझी माझी जरूर फोन करा मंगळवारी 23 जूनला सकाळी 11 वाजता.
1: नाते जुळले मनाशी मनाते.
0: आपण ऐकत आहोत कार्यक्रम लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्ती संगीत.
3: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
4: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याजदर,
3: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
4: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
3: लोकमान्य प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत,
4: फक्त सभासदांकरिता. नियम आणि अटी लागू.
5: काय रे, बस्ता कुठे बांधला?
6: अरे अर्थातच स्वामिनी मध्ये 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीनं बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो.
5: अरे मग आमच्या ताईच्या मुलीच्या लग्नाचा बस्ता स्वामिनीचाच बांधू.
6: व्याही मंडळी खुश ठेवायची असतील

0: तर स्वामिनीला साड्यांच्या महाराणीला पर्याय नाही.
1: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
2: आई, आज तू या जगात नाहीस, पण तुझी खूप आठवण येते ग. 9 दिवस झाले आज माझं ऑपरेशन होऊन, अजूनही मी हॉस्पिटलमध्येच आहे. 9 महिने पोटात वाढवलेल्या या तुझ्या लेकीला तू अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं होतंस. माझ्या प्रत्येक आजारपणात रात्र जागली होतीस. बाळणपणात तर जितकी माझ्या बाळाची काळजी घेतली, तितकीच माझी काळजीही तू घेतलीस. पण आज जेव्हा इतका मोठा आजार झाल्याचं मला कळलं, तेव्हा पायाखालची जमीन सरकली ग. वाटलं आता कोण माझी आईसारखी काळजी करणार, कशी या आजारातून मी बाहेर पडणार. पण आई, इथे ऍडमिट झाल्यापासून सगळ्या गोष्टी त्यांनी अगदी आईच्या मायेनं केल्या. ऑपरेशन नंतरची काळजी सुद्धा तुझ्या इतक्याच प्रेमानं घेतली, आणि म्हणूनच या आजारातून मी पूर्ण बरी होऊ शकले. आई, तुझी जागा कोणीच नाही घेऊ शकत, पण तुझ्यासारखा आधार आणि ममता इथे मात्र मला नक्कीच मिळाली.
3: सौजन्य निओ विमेन्स हॉस्पिटल, आपटे रोड, पुणे. संपर्क 8888576666.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: पु ल देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग ऐकूया. गायक डॉक्टर वसंतराव देशपांडे.

0: आपण ऐकत आहोत कार्यक्रम लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्ती संगीत.
1: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
2: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर,
1: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
2: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
1: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
2: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: आणि आता कार्यक्रमात शेवटी ऐकूया।

0: मीना मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत वी स खांडेकर यांचं होतं. गायलं होतं लता मंगेशकर यांनी.
1: पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोड पाणी, पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.
0: आणि याबरोबरच लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
2: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
3: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलाईन बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे ठीक 8:30 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत गदिमा गीतांचा कार्यक्रम.
4: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
5: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा, सहज, सोपी आणि सुरक्षित.
6: इंटरनेट बँकिंग,
5: मोबाईल बँकिंग,
6: व्हॉट्सअप बँकिंग,
5: ई KYC,
6: NEFT, RTGS,
5: IMPS,
6: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
5: UPI अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
6: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कोंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय वी एफ सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20 7823 84 1120.

0: ANFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. Crescent Mutual Fund गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावी.
1: अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय तो घ्यायचा, तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
2: अगं मी तरुण भारतची वाट बघतोय. माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत. वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
1: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा वसा तसं शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
2: नागपूरच्या श्री केसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूजपेपर.
3: मोबाईल आणि कम्प्युटरच्या जास्त वापरामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. तुमचे अनमोल डोळे जपायला हवेत. डोळ्यांची निगा राखण्यासाठी, नेत्रविकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच डोळ्यांची नियमित तपासणी करायला हवी. त्याने आजार लवकर समजतात, वेळेवर उपचारही होतात आणि यासाठी खात्रीशीर आणि सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण म्हणजे जंगली महाराज रोडवरचं गॅलेक्सी आय हॉस्पिटल.
4: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
3: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: नमस्कार श्रोते हो. आपण सगळेजण अगदी आतुरतेने ज्याची वाट पाहत होतो तो वरुण राजा काल एकदाचा प्रसन्न झाला. अनेक ठिकाणी काल पावसाने हजेरी लावली. श्रोते हो, पाऊस म्हटलं की हमखास काही गाणी आठवतात, त्यातलंच एक गाणं कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया. आज हे गीत ऐकवण्याचं एक आणखी एक खास कारण म्हणजे ज्यांच्यावर हे चित्रित झालंय ते सुप्रसिद्ध अभिनेते विष्णुमत जोग यांचा आज स्मृतिदिन. ऐकूया विष्णुमत जोग यांच्यावर चित्रित हे गीत.

0: कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत होतं वरदक्षिणा या चित्रपटातलं. रचना अर्थात ग. दि. माडगुळकर यांची होती. संगीतकार वसंत पवार. मुख्य स्वरोता मन्ना डे यांचा. आज अभिनेते विष्णुमंत जोग यांचा स्मृतिदिन, त्यानिमित्त त्यांच्यावर चित्रित हे गीत आम्ही आपल्याला ऐकवलं.
1: हे जीवन सुंदर आहे.
2: इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र आपल्याला माहीत असते, पण लिव्हिंग विल याविषयी आपल्याला माहिती आहे का?
3: म्हणजे एखादी व्यक्ती जर पूर्णपणे शुद्धीत असताना भविष्यासाठी आपली वैद्यकीय इच्छा लिहून ठेवते, हा एक कायदेशीर दस्तावेज आहे.
4: स्त्री पुरुष हा भेद नाही, त्यामुळे महिलांना पुरुषांसारखाच जगण्याचा राईट टू लिव्ह विथ डिग्निटी म्हणजेच आपण लिव्हिंग विल हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
2: मुलाखतीच्या माध्यमातून हा विषय आपल्या समोर मांडणार आहेत डॉक्टर माधव केळकर आणि ऍडव्होकेट मोहना गद्रे. लिव्हिंग विल महत्वाचे जरूर ऐका येत्या बुधवारी अर्थात 24 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि हाच कार्यक्रम 25 जूनला दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती 101 FM वरून आम्ही पुन्हा प्रसारित करू. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
5: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
6: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
7: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
6: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: का
1: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट छत्री जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन, आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. श्रोते हो, पावसाने यंदा फारच ओढ दिली. सगळेजण अगदी आतुरतेने त्याची वाट पाहत होते.

मंडळी, वाट पाहणं अर्थात प्रतीक्षा ही एक हुरहुर लावणारी भावना, कधी सुखद तर कधी हळवं करणारी. गदिमांच्या शब्दसामर्थ्याने ही प्रतीक्षा मनाला अधिकच भिडते. कार्यक्रमात आता ऐकूया अशीच काही गाणी.

कधी तू दिसशिले डोळ्यापुढे असं म्हणत पावसाची वाट आपण पाहिली. काल तो बरसला सुद्धा, पण अजून नियमितपणे सुरू झाला नाहीये. याच अनुषंगानं हे एक निवेदन आहे का? पुणे जिल्ह्यातल्या धरणांमधला पाणीसाठा लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी दिलेत. भारतीय हवामान विभागाने दर्शवलेल्या कमी पावसाच्या अंदाजानुसार 31 ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणं आता प्राधान्याचं आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेला साठा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व सिंचन आवर्तनं तात्काळ स्थगित करण्याचे आदेश देण्यात आलेत. तसंच नदी, कालवे आणि धरणांमधून जो पाणीसाठा जो अनधिकृत आहे तो उपसा रोखण्यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकामार्फत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. अनधिकृत पंप, पाईपलाईन आणि मोटारींवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली जाईल. तरी सर्व नागरिकांना आणि संबंधित यंत्रणांना पिण्याच्या पाण्याचा वापर जपून आणि अत्यंत काटकसरीने करावा असं आवाहन जिल्हा प्रशासन यांच्याकडून करण्यात आलं आहे.

0: सुवासिनी या चित्रपटासाठी सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं गदिमा गीत आपण ऐकलं आशा भोसले यांच्या स्वरात.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
2: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
3: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे,
2: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध, अटी लागू.
3: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य.

0: डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
1: संपर्क 78 23 84 11 20 7823 84 1120.

0: NSE registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. क्रिसेंट म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावी.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: आशा भोसले यांनी गायलेलं गदिमा गीत आपण ऐकलत. संगीत सुधीर फडके यांचं होतं, चित्रपट सुवासिनी. आणि याबरोबरच हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 8:58 झाली आहेत. जाणून घेऊया ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ CBSE ने इयत्ता 12वीची गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत 87%हून अधिक अर्जांचे निकाल जाहीर झाले असून उर्वरित निकाल लवकरच जाहीर केले जातील असं मंडळानं म्हटलं आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTA मार्फत घेतल्या जाणाऱ्या UGC नेट जून 2026 परीक्षा आजपासून सुरू होत आहेत. राष्ट्रीय पातळीवरील ही पात्रता परीक्षा दररोज 2 सत्रांमध्ये संगणकाधारित पद्धतीनं घेतली जाणार असून ती 30 जूनपर्यंत चालेल. ज्युनियर रिसर्च फेलोशिप, सहाय्यक प्राध्यापक या पदांसाठी तसंच PhD अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी UGC नेट परीक्षा घेतली जाते. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. थोड्याच वेळात निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल. 6 जागांवर निवडणूक बिनविरोध झाली आहे. तत्पूर्वी काल राज्यातल्या 14 जिल्ह्यातल्या 8 नगरपरिषदा आणि 14 नगरपंचायतींमधल्या 47 जागांसाठीच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली. गडचिरोली जिल्ह्यात नगरपरिषदेच्या 1 आणि नगरपंचायतीच्या 2 जागांपैकी भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं प्रत्येकी 1 जागेवर विजय मिळवला आहे. एकंदर 47 पैकी 8 जागांवर बिनविरोध निवडून आले आहेत, तर 1 जागेवर एकाही उमेदवारानं अर्ज न दाखल केल्यानं ती जागा रिक्त राहिली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे उत्कृष्ट विनोदी लेखनासाठी दिला जाणारा PG वुडहाऊस विशेष साहित्य पुरस्कार प्रसिद्ध लेखक मुकुंद टाकसाळे यांना, तर उत्कृष्ट रहस्यकथा लेखनासाठीचा अगाथा ख्रिस्ती पुरस्कार सौरभ वागळे यांना ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांच्या हस्ते काल प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ लेखिका भारती पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. सन्मानपत्र 8,000 रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58

0: SEBI रजिस्टर्ड क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. क्रिसेंट
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 9:16 झालेत. आता ऐकूया आपला सगळ्यांचा आवडता लाखाते कार्यक्रम.
4: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
3: सर्व रसिक श्रोत्यांना शैलेश परांजपेचा सस्नेह नमस्कार. श्रोते हो, काही कलाकार हे समयीच्या मंद प्रकाशासारखे असतात. त्यांच्याविषयी फारशी वैयक्तिक माहिती नसते, कुठे त्यांचे फोटोही पाहिलेले नसतात किंवा ते प्रसिद्धीच्या जोतामध्ये सुद्धा नसतात. पण त्यांची कलाकृती ऐकली की वाटतं, अरेच्चा, हे गाणं यांचं आहे का असं नवल वाटतं. असेच एक अप्रकाशित कवी श्रीनिवास खारकर. आज अनुभवूया श्रीनिवास खारकर यांच्या लेखणीचं चांदणं.

0: कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत गायलं होतं कुमुदिनी पेडणेकर यांनी. संगीत गजानन वाटवे यांचं. आपण ऐकत आहात कार्यक्रम एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.

0: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: आई, आज तू या जगात नाहीस, पण तुझी खूप आठवण येते ग. 9 दिवस झाले आज माझं ऑपरेशन होऊन, अजूनही मी हॉस्पिटलमध्येच आहे. 9 महिने पोटात वाढवलेल्या या तुझ्या लेकीला तू अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं होतंस. माझ्या प्रत्येक आजारपणात रात्ररात्र जागली होतीस. बाळणपणात तर जितकी माझ्या बाळाची काळजी घेतली, तितकीच माझी काळजीही तू घेतलीस. पण आज जेव्हा इतका मोठा आजार झाल्याचं मला कळलं, तेव्हा पायाखालची जमीन सरकली ग. वाटलं आता कोण माझी आईसारखी काळजी करणार, कशी या आजारातून मी बाहेर पडणार. पण आई, इथे ऍडमिट झाल्यापासून सगळ्या गोष्टी त्यांनी अगदी आईच्या मायेनं केल्या. ऑपरेशन नंतरची काळजी सुद्धा तुझ्या इतक्याच प्रेमानं घेतली, आणि म्हणूनच या आजारातून मी पूर्ण बरी होऊ शकले. आई, तुझी जागा कोणीच नाही घेऊ शकत, पण तुझ्यासारखा आधार आणि ममता इथे मात्र मला नक्कीच मिळाली.
3: सौजन्य नियो विमेन्स हॉस्पिटल, आपटे रोड, पुणे. संपर्क 888-87-6666.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठीमध्ये काही कवी असे होऊन गेले की ते जरी स्वतः पुरुष असले तरी स्त्री मनाचं अंतरंग त्यांना चांगलंच उलगडलं होतं. यातलेच एक कवी श्रीनिवास खारकर. कार्यक्रमात सुरुवातीला एका स्त्रीने चंद्राकडे केलेली लाडीक तक्रार आपण ऐकली. संध्याकाळचं प्रसन्न वातावरण या गाण्यात अनुभवता येतं. असंच रात्रीच्या प्रहराचं एक शांत प्रसन्न गाणं. श्रोते हो, बाळाला झोपवण्यासाठी म्हटलेली अनेक अंगाई गीतं आपण ऐकतो, पण झोपलेलं बाळ उठू नये म्हणून काळजी घेणारी आई या गाण्यात दिसते. गजानन माटवे यांची शांत चाल आणि मालती पांडे यांचा तितकाच मायाळू स्वर यामुळे हे गाणं एक तरल अनुभव देऊन जातं. ऐकूया.

चित्रमय शैली हे श्रीनिवास खारकर यांच्या लेखणीचं आणखी एक वैशिष्ट्य. आत्ता ऐकलेल्या दोन गाण्यांमध्ये त्या वातावरणाशी आपणही एकरूप होतो. असंच आणखी एक गाणं, त्या गावी त्या तिथवर चल झरझर मना पुन्हा. सखीच्या घराची पायवाट, तिथली विहीर, अंगण, तुळस हे सगळं श्रीनिवास खारकर यांचं बोट धरून आपण फिरून येतो. गजानन वाटवे यांची तितकीच साधी पण गोड चाल आणि स्वर यामुळे आपलंही मन त्या गावी त्या तिथवर झरझर चालू लागतं.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 02-0670-29-100।
3: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।

0: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 वाजता नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. श्रोते हो, काही गाणी प्रचंड गाजतात पण त्याच्या कर्त्याला मात्र त्याचं श्रेय मिळत नाही. असंच एक गाजलेलं गाणं 1947 सालचं पाटलाच्या पोरी जरा जपून जपून झालं. असं त्यावेळचं आणखी एक गाजलेलं गाणं म्हणजे पाटलाच्या पोरा जरा जपून. या गाण्यात थोडा बदल करून संगीतकार वसंत प्रभू यांचे मित्र सुरेश मोरे यांनी अगं पाटलाच्या पोरी जरा जपून या गाण्याचा काही भाग लिहिला. पुढे श्रीनिवास खारकर यांनी पूर्ण गाणं लिहिलं. वसंत प्रभू यांच्या संगीत दिग्दर्शनात ते गायलं गोविंद कुरवाळीकर यांनी. गाणं प्रचंड लोकप्रिय झालं पण वसंत प्रभूंना मनापासून संगीतकार व्हायचं नव्हतं, त्यामुळे त्यांनी ध्वनिमुद्रिकेवर स्वतःचं नाव छापून दिलं नाही. संगीतकार वसंत प्रभू यांची पहिलीच ध्वनिमुद्रिका, ऐकूया हे गाणं.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षाहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 0206701900।

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
3: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
4: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
5: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
7: मंडळी पावसाचे दिवस असले ना तरी पावसाला सुरुवात मात्र अजून नीटशी झालेली नाही. या पावसाने काल आपल्याला मस्तपैकी सुखवलं. अशा वेळी एखादं पाऊस गाणं ऐकलं की छान वाटतं. असंच एक गीत श्रीनिवास खारकर यांनी लिहिलं. स्त्री मनाप्रमाणेच छोट्या मुलीच्या भावनांना साजेसे असे शब्द या गाण्यात आहेत. टप टप टप, पट पट पट, गुडुड गुडुम, भिर भिर भिर अशा नादमय शब्दांनी गाण्याची रंगत आणखी वाढते. ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत.

भावना आढळतात. दुःख असलं तरी त्याचाही शेवट होतोच ही सकारात्मकता दिसते. त्यांची गाणी ऐकून आपलंही मन ताजंतवानं होतं. असंच एक सकारात्मक गीत ऐकता ऐकता आपला आजचा कार्यक्रम समाप्त करण्याची शैलेश परांजपेला अनुमती द्या. पुन्हा नक्की भेटूया. नमस्कार.

0: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आमचे कार्यक्रम रेडिओ सेटप्रमाणेच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आपण ऐकता जगात सर्वत्र. 9:30 वाजलेत, ऐकूया नाट्यसंगीताचा कार्यक्रम.
2: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत.

0: कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं पद होतं मंदारमाला या नाटकातलं. पदरचना विद्याधर गोखले यांची होती. संगीतकार आणि गायक होते पंडित राम मराठे.
1: श्रोते हो, एका चुकीच्या निर्णयामुळे स्वप्नांची राख होऊ शकते, एका व्यसनामुळे कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं आणि एका अंमली पदार्थामुळे आयुष्याचा मार्गच कायमचा बदलू शकतो. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आजची तरुणाई नेमकी कोणत्या धोक्याला सामोरी जात आहे, ड्रग्जचं वाढतं जाळं किती भयानक आहे, व्यसनाची सुरुवात कशी ओळखावी आणि व्यसनमुक्तीचा मार्ग कोणता, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया मंगळवार दिनांक 23 जूनला हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. व्यसनमुक्ती आणि अंमली पदार्थ विरोधी जनजागृती या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर रोहन जहागीरदार. फोन नंबर आपले नेहमीचे 0202553705 किंवा 6. व्यसनमुक्तीविषयी जाणून घेण्यासाठी नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
0: आपण ऐकत आहात कार्यक्रम पुन्हा आय केअर, मर्मबंधातली ठेवही.

0: पुना आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
2: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.

0: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुणा गाडगिळ आणि सन्स मधूनच.
1: पुणा गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
2: मोबाईल आणि कम्प्युटरच्या जास्त वापरामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. तुमचे अनमोल डोळे जपायला हवेत. डोळ्यांची निगा राखण्यासाठी, नेत्र विकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच डोळ्यांची नियमित तपासणी करायला हवी. त्याने आजार लवकर समजतात, वेळेवर उपचारही होतात, आणि यासाठी खात्रीशीर आणि सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण म्हणजे जंगली महाराज रोड वरचं गॅलेक्सी आय हॉस्पिटल.
3: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
2: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात विद्याधर गोखले यांचं पद आपण ऐकलं. संगीत होतं पंडित राम मराठे यांचं, नाटक मेघमल्हार.
1: श्रोते हो, हिंदी चित्रपटांमध्ये स्थित्यंतर होत असताना सहाय्यक हास्य अभिनेत्यांऐवजी मुख्य नायकच अनेक चित्रपटातून विनोदी अभिनय करायला लागले. राज कपूर, शशी कपूर, शम्मी कपूर, रणधीर कपूर, किशोर कुमार, धर्मेंद्र

0: अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, गोविंदा, संजय दत्त, चंकी पांडे, अमोल पालेकर, जावेद जाफरी, रितेश देशमुख, नाना पाटेकर, अनिल कपूर, विवेक ओबेरॉय, अजय देवगण, अक्षय कुमार, वरुण धवन, आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान यासारख्या अनेक कलाकारांनी देखील विनोदी भूमिका साकारल्या. तेव्हा यावेळच्या हॅलो आपकी पसंत मध्ये बोलूया मुख्य नायकांनी केलेल्या विनोदी भूमिकांविषयी आणि त्यांच्या चित्रपटातल्या हास्य प्रसंगांविषयी. ध्वनिमुद्रण होईल सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत, तर प्रसारण बुधवारी 12 ते 1 या दरम्यान. तेव्हा जरूर फोन करा 2553-1705 आणि 2553-1706 या क्रमांकावर हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमासाठी.
1: अवश्य फोन करा आज सकाळी 11 वाजता.

0: अण्णासाहेब किर्लोस्करांच्या सौभद्र या नाटकातलं हे पद गायलं होतं सुहासिनी मुळगावकर यांनी.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पूना आय केअर मधून. पूना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पूना आय केअर, वानवडी इथे. संपर्क 73-502-77-77-9. पूना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: श्रोते हो,

0: रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून परंपरा तीच रूप नवे.
2: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम मोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: युगायुगांचे नाते अपुले नको दुरावा.
6: वटपौर्णिमा म्हटलं की आठवते ती सत्यवान सावित्रीची गोष्ट. वडाच्या ऑक्सिजन उत्सर्जनामुळं या झाडाचं निसर्गातलं महत्व आणि त्यासंबंधी जोडली गेलेली व्रतवैकल्य. मैत्रिणींनो, आजच्या काळात वडाला प्रदक्षिणा घालणं किंवा उपास धरणं कदाचित थोडं मागं पडेलही, पण आपल्या नवऱ्याची आणि दीर्घ संसार सहजीवनाची प्रार्थना मात्र प्रत्येक स्त्री नक्कीच करेल. यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमाचा विषय आहे जोडी तुझी माझी. आपल्या सहजीवनाच्या आठवणी, किस्से, बिकट प्रसंग, कसोटी पाहणारे क्षण तर काही मनमुराद हास्याचे क्षण, हे सारं आम्हाला ऐकायला आवडेल. सखी संदेश या कार्यक्रमात फोन करा मंगळवारी अर्थात 23 जूनला 11:00. फोन नंबर नेहमीचेच 02025531705 आणि 2553-1706. जोडी तुझी माझी जरूर फोन करा मंगळवारी 23 जूनला 11:00.
2: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
7: मोठी सुनबाई, हे तुझ्या नावे.
8: इतकी काय घाई होती
7: अग.
8: आणि छोटी,
7: हे तुझ्या नावे. आणि हे माझ्या छकुलीच्या नावे.
9: पण आजी, तुझ्या नावे
10: सगळंच. मी बँक, लॉकर, फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोप जाईल.
7: शुभ बोला हो.
8: काय
11: RBI सांगते,
12: जाणकार बना, सतर्क रहा.

0: हे पद होतं राम गणेश गडकरी यांच्या एकच प्याला या नाटकातलं. पदरचना विठ्ठल सीताराम गुर्जर यांची होती आणि हा स्वर होता पंडित कुमार गंधर्व यांचा. आणि याबरोबरच हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
0: आपण ऐकत आहोत पुणे विविध भारती 101 FM. 9:58 झाली आहेत. ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
3: विविध भारती पुणे. ठळक बातम्या. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून कल हाती येत आहेत. थोड्याच वेळात निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल. 6 जागांवर निवडणूक बिनविरोध झाली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आजपासून मंगोलिया आणि दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर जात आहेत. मंगोलियाच्या भेटीत ते मंगोलियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री बी बॅटसेत्सेग यांच्याशी चर्चा करतील. त्यानंतर 24 आणि 25 तारखेला दक्षिण कोरियाच्या भेटीत ते परराष्ट्र मंत्री चो हून यांच्याशी चर्चा करतील. तसंच तिथल्या जेजू इथं आयोजित जेजू फोरम फॉर पीस अँड प्रॉस्पेरिटीमध्ये मुख्य भाषण देतील. गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेनं एका महत्वपूर्ण कारवाईत मणिपूरमध्ये सक्रिय असलेल्या आणि बंदी घालण्यात आलेल्या पीपल्स लिबरेशन आर्मी या बंडखोर संघटनेच्या एका फरारी सदस्याला अटक केली आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला मणिपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. हा आरोपी गेल्या 2 दशकांपासून फरार होता. बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा 1967 अंतर्गत दाखल असलेल्या एका गुन्ह्यात पोलीस त्याच्या शोधात होते. शेतकऱ्यांना देण्यात येणारी कर्जमाफी हा राजकीय विषय नसून आगामी काळात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. या योजनेअंतर्गत 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात येणार असून सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. ही राज्यातली आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी असल्याचं सांगतानाच पावसाचा अंदाज पाहून पेरण्या करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना केलं. राज्यातल्या सर्व प्रकारच्या एकल महिलांच्या सर्वांगीण विकास आणि सक्षमीकरणासाठी शासन स्वतंत्र एकल महिला धोरण तयार करीत आहे. या धोरणाची प्रभावी आणि सर्वसमावेशक अंमलबजावणी करण्यासाठी नागरिक, महिला संघटना, सामाजिक संस्था आणि अभ्यासकांनी आपल्या सूचना आणि अभिप्राय पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या सूचनांचा आणि अभिप्रायांचा धोरणाचा अंतिम मसुदा तयार करताना गांभीर्यानं विचार करण्यात येणार आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58.
4: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
6: Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य.

0: कॅलिफोर्निया इन्व्हेस्टमेंट.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आता प्रसारित करत आहोत काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. सुरुवातीला विक्रम फिटनेस
2: सूचना. ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्यासोबत गप्पा मारायला. गुड मॉर्निंग विक्रम.
4: श्रोते नमस्कार.
3: विक्रम, आपण बघतो आहोत वेगवेगळे मेडिकल प्रॉब्लेम्स लोकांचे जे असतात ते वाढलेल्या वजनाशी सुद्धा रिलेट असतात आणि हे त्यांना त्यावेळेला माहिती नसतं. पण जेव्हा वेट लॉस होतो तेव्हा या गोष्टी आटोक्यात येतात आणि मग त्यांना ते लक्षात येतं.
4: ऍब्सोल्युटली,
3: हेच तू नेहमी सांगत असतोस. अशा केसेस आपण बघतोय. आजची जी केस आहे त्या आहेत मिसेस गायत्री, 43 वर्षांच्या आहेत. यांचं वजन फार काही जास्त नव्हतं, 12-13 किलोच जास्त होतं त्यांना हवं होतं त्यापेक्षा, म्हणजे 78 किलोपर्यंत त्या गेल्या होत्या. फक्त वजन वाढल्यामुळं त्यांना दुपारी खूप झोप यायची आणि दुपारी झोपल्यामुळं रात्रीच्या झोपेचा प्रॉब्लेम व्हायचा. या सगळ्यामुळे त्यांना कुठेतरी एनर्जी लॉस होती असं झालं होतं. हाऊसवाईफ होत्या, बाकी रुटीन रेग्युलर होतं. मग तुझ्याकडे एनरोल केल्यानंतर 4 महिन्यात 66 किलो वेटले.
4: येस, गायत्री मॅडमचं ऍज सच बघायला गेलं तर त्यांना मेडिकल प्रॉब्लेम्स काही नव्हते, थोडीशी शुगर हायर साईडला होती आणि दुसरी त्यांची मेन कंप्लेंट ही त्यांची अचानक कमी झालेली एनर्जी लेवल. म्हणजे त्यांना दुपारी सुद्धा झोपावं असं वाटायचं, जेवण झाल्यानंतर झोप यायची, दुपारी झोपल्यानंतर रात्री झोप लागायची नाही आणि सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यांची अशी कंप्लेंट होती की त्यांना म्हणजे असं कंटाळल्यासारखं वाटायचं किंवा काहीच न करता नुसतं बसून राहावं असं वाटायचं, आपल्या अंगात ताकद नाहीये असं वाटायचं. तर हे सगळे बेसिकली त्यांचे प्रॉब्लेम्स होते. त्यांना वजन ऍज सच खूप कमी करायची इच्छा वगैरे नव्हती. आपला प्रोग्राम जॉईन केल्यानंतर जे त्यांचं 12 किलो 4 महिन्यामध्ये वजन कमी झालंय ते एक बाय प्रॉडक्ट म्हणून झालंय. पण त्या जी कंप्लेंट माझ्याकडे मेन घेऊन आल्या होत्या ती म्हणजे लॉस ऑफ एनर्जी लेवल. त्याच्यानंतर दिवसभर कंटाळल्यासारखं वाटतं आणि चांगलं वाटत नाही, म्हणजे त्याला आपण जे एक म्हणतो ना फील गुड फॅक्टर, तो त्यांच्या आयुष्यातनं पूर्ण मिसिंग होता.
3: तू काय कन्सल्ट केलंस ते ऐकायच आहे पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011325000, 9011325000, 90111 3251. सो विक्रम, तू सांगतोयस गायत्री यांच्या केस बद्दल की फार काही जास्त वजन आहे असं नव्हतं.
4: राईट. आता गायत्री मॅडमची केस जेव्हा स्टडी केली तर तेव्हा असं लक्षात आलं की गेले काही वर्ष त्यांनी नाश्ता करणं पूर्णपणे बंद केलं होतं. तर म्हणजे याचा अर्थ असा की त्या आय थिंक रात्री 8-8:30 जेवायच्या आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी 1 वाजेपर्यंत त्या काहीच खायच्या नाही. पण सकाळी 2 किंवा 3 कप साखरेचा चहा मात्र त्या प्यायच्या, ज्यामुळे त्यांना भूक म्हणजे काय होतं असं मी भरपूर लोकांमध्ये ऑब्झर्व केलेलं आहे की जी लोक नाश्ता न करता दुपारचं जेवण करतात ते हमखास सकाळी साखरेचा चहा किंवा साखर घातलेली कॉफी पितात. आणि होतं असं की जेव्हा आपल्या शरीरामध्ये साखर जाते तर आपली शुगर लेवल वाढल्यानंतर आपल्याला एक असा भास होतो की आपलं पोट भरलंय
3: किंवा तात्पुरती एनर्जी सुद्धा आपल्याला मिळाली,
4: तात्पुरती एनर्जी येते. पण ते बरोबर आहे असं नाहीये. सकाळी नाश्ता माझ्या दृष्टीने म्हणायला गेलं तर नाश्ता हा केलाच पाहिजे आणि तो व्यवस्थित चांगला एक घरी आपण बनवतो तसा पौष्टिक आहार पाहिजे. नुसता साखर घातलेल्या चहावरती दुपारच्या जेवणापर्यंत खेचणं हे माझ्या दृष्टीने चुकीचं आहे. हा एक प्रॉब्लेम मला आढळला. दुसरी गोष्ट म्हणजे ते दुपारचं जेवण रात्रीचं जेवण ह्याच्यामध्येही त्यांची भरपूर गॅप होती आणि झोपेला काही ताळमेळ नव्हता. तर हे सगळे प्रॉब्लेम्स होते आणि ऍज युजल मी त्यांना कन्व्हिन्स केलं की तुम्हाला नाश्ता केलाच पाहिजे. त्या नाश्ता करायला लागल्यानंतर त्यांना साखर घातलेला चहा प्यायची त्यांची अर्ज ऑटोमॅटिकली कमी झाली आणि त्या नाश्ता व्यवस्थित करायला लागल्या. दुपारचं रात्रीचं जेवणामध्ये कुठे कधी फळ ड्रायफ्रुट्स वगैरे असं त्यांच्या डायटमध्ये होतं ते पण खायला लागल्या. व्यायाम मुख्य म्हणजे त्यांचा रोजच्या रोज चालू झाला आणि त्यांचे स्लीप टायमिंग रेग्युलेट झाले आणि ऍज अ रिझल्ट त्यांची ही जी कंप्लेंट होती की अंगात एनर्जी लेवल राहत नाही तर ही कम्प्लिटली गेली. आणि त्याच्यानंतर आज जेव्हा त्या माझ्याशी बोलतात तेव्हा ते मला नेहमी सांगतात की आधी म्हणजे भरपूर वर्षात त्यांना जेवढी एनर्जी वाटली नव्हती तेवढी एनर्जी वाटते आणि सकाळी उठल्यानंतर रात्री झोपे झोपेपर्यंत त्यांची एनर्जी लेवल व्यवस्थित त्यांना पुरते, उत्साह वाढलेला आहे आणि
3: वेट लॉस तर आहेच 12 किलो 66 किलो वजन झालंय. याच मुद्द्यावर इथं थांबूया. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011325000, 9011325000.

0: 0111325000 9011132500. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
3: नमस्कार.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत.

0: सर्वांची सहमत असतीलच असं नाही. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
2: नमस्कार.
1: 29 वर्षाच्या महिलेची ही केस आहे ज्यांना पाळी येताना खूप त्रास व्हायचा आणि सोनोग्राफी केली तर त्यामध्ये ऍडिनोमायोसिस असं निदान झालं. तर हे ऍडिनोमायोसिस म्हणजे नेमकं काय याबद्दल आज बोलूयात.
2: बेसिकली होतं कसं की दर महिन्याला एक अंड तयार होत असतं आणि 14 दिवसांनी ते पिकून नंतर मग 3 दिवस ट्रॅव्हल करून 17 दिवशी साधारण ते आपल्या गर्भाशयात येणार असतं. आता हे गर्भाशयात आल्यानंतर जर का बाळ राहिलेलं असेल तर त्याला राहण्यासाठी म्हणजे कुशन पाहिजे. त्यामुळे म्हणजे ज्या वेळेला हे अंड तयार होत असतं त्यावेळेला म्हणजे गर्भाशयाच्या आतल्या बाजूला ज्याला एंडोमेट्रियम म्हणतात तिथे एक कुशन तयार होत असतं, एंडोमेट्रियम तयार होत असतं. आता हे जोपर्यंत गर्भाशयाच्या आतमध्ये तयार होतंय तोपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. पण जर का ते गर्भाशयाच्या आतल्या बाजूला तयार होताना परत बाजूला पण तयार व्हायला लागलं म्हणजे मस्क्युलर सेल जे असतात गर्भाशयाचे तिथे पण जर का ते एंडोमेट्रियम वाढायला लागलं तर मात्र तिथे प्रेशर क्रिएट होईल. कारण जिथे सेल वाढायचे नाहीये तिथे जर का ते सेल वाढायला लागले तर मात्र सगळ्यात प्रॉब्लेमॅटिक पार्ट होणार आहे. आणि मग ते नको तिथे ते वाढायला लागतात सेल्स आणि मग त्याच्यामुळे तिथे प्रेशर क्रिएट होतं आणि त्याच्यामुळे मग काय होतं की पाळीच्या वेळेला दुखणं किंवा इतर वेळेला सुद्धा पोटामध्ये दुखणं या सगळे प्रकार तिथे व्हायला लागतात. त्यामुळे आता ट्रीटमेंट काय द्यायची तर सिम्प्टमॅटिक ट्रीटमेंट द्यायला पाहिजे. मग बाबा हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे का? पण बऱ्याच वेळेला आम्ही बघतो मे 90% वेळेला हॉर्मोनल इम्बॅलन्स काही तिथे नसतो फारसा. किंवा मग म्हणजे बाबा की काय म्हणतो की तिथे आपण म्हणलं जातं की म्हणजे इतर काही गोष्टी आहेत का म्हणजे जसं फायब्रॉइड आहेत का हे आहेत का ते आहेत का अशा सगळ्या गोष्टी त्या बघितल्या जातात. मग त्याच्या वेळेला मग हॉर्मोनल ट्रीटमेंट येते पण त्याच्यातून फार काही रिझल्ट येताना बऱ्याच वेळेला दिसत नाही. मग पेन किलर द्या किंवा हेवी ब्लिडिंग होत असेल तर मग सिम्प्टमॅटिक ट्रीटमेंटवर म्हणजे नुसतं भागवलं जातं. पण जर का आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून बघितलं ह्या सगळ्या गोष्टीकडे तर नक्कीच आपल्याला त्याचं डायग्नोसिस पण योग्य करता येतं आणि त्याचे रिझल्ट पण चांगले देता येतात.
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, पित्ताचे विकार, वंध्यत्व, पाळीच्या समस्या यांसारख्या आजारांवर आयुर्वेदिक उपचारांसाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ऍडव्हान्स आयुर्वेदाला. डॉक्टर गिरी गुरुवारी करिश्मा चौक कोथरूड आणि ढोले पाटील रोड रुबी हॉल जवळ इथे, शुक्रवारी काळेवाडी पिंपरी चिंचवड इथे आणि इतर दिवशी हडपसर इथे भेटू शकतील. संपर्क 84 84 05 25, 84 84 05 25, 8484 05 1025. डॉक्टर गिरी मग आयुर्वेद यावरती काय ट्रीटमेंट द्यायला सांगतं?
2: कसं आहे की हळूहळू आता नवीन कन्सेप्ट लोकांना कळायला लागलेत. एनर्जी बॉडी, फिजिकल बॉडी, बरोबर ना. आयुर्वेदामध्ये पहिल्यापासून याचं पंचतत्वांचं जर काही इम्बॅलन्स झालं बरोबर ना, या 5 तत्वातूनच मग 3 दोष आलेत, वात, पित्त, कफ, बरोबर ना. त्यामध्ये वात दोष जो आहे म्हणजे खालच्या भागामध्ये वाताचा प्रभाव असतो, अपान वायू सांगितलेला आहे बरोबर ना, म्हणजे जे काही आपल्याला पाळी येणं आहे किंवा पाळीचं जे काही नियमन आहे हे सगळं अपान वायूच्या अंडरमध्ये येतं. आणि अपान वायू जर का दूषित झाला बरोबर की नाही, आणि शेवटी वायूचं काम काय एकाचं दोन, दोनाचे चार करणं बरोबर की नाही, हा अपान वायू दूषित झाला तर मात्र एंडोमेट्रियमचं एक्सेस वाढायला लागतं. तर त्यामुळे आम्ही बऱ्याच केसेसमध्ये आम्ही बघितलेलं आहे याच्यामध्ये की आम्ही स्वतः ट्रीट केलेल्या आहे त्या, तर त्यामध्ये जर का अपान वायू जर का आपण बॅलन्स करत नेला मग त्याच्यासाठी आयुर्वेदामध्ये स्नेहस्वेदन बस्ती सारखे प्रकार आहेत. आणि जे काही म्हणजे म्हणतो ना की गर्भाशयामध्ये जो काही प्रॉब्लेम झालेला असतो तर तो जर का रिपेअर करण्यासाठी जर का उत्तर बस्ती सारखा जर का उपाय केला म्हणजे उत्तर बस्तीमध्ये गर्भाशयामध्ये डायरेक्टली काही औषधं सोडली जातात आणि त्याप्रकारे जर का गर्भाशयाचा बॅलन्स केला, त्यानंतर तिथल्या वाताचा जर का बॅलन्स केला म्हणजे अपान वायूचा जर का बॅलन्स केला तर हा एंडोमेट्रियसिसचा त्रास नक्कीच बरा करता येतो. आणि अनेक केसेसमध्ये आमचे तसे पॉझिटिव्ह छान रिझल्ट आम्हाला आलेले आहेत. तर त्यामुळे बऱ्याचशा गोष्टीमध्ये जर का आपण बघितलं ना तर म्हणजे आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून डायग्नोसिस पण चांगलं आहे आणि त्याचे रिझल्ट पण चांगले आहेत. त्यामुळे एखाद्या गोष्टीमध्ये रिझल्ट येत नसतील तर नक्कीच तुम्ही आयुर्वेद ट्राय करा, नक्कीच तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील.
1: म्हणूनच श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, पित्ताचे विकार, वंध्यत्व, पाळीच्या समस्या यांवरच्या यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ऍडव्हान्स आयुर्वेदाला. डॉक्टर गिरी गुरुवारी करिश्मा चौक कोथरूड इथे आणि ढोले पाटील रोड रुबी हॉल जवळ इथे, शुक्रवारी काळेवाडी पिंपरी चिंचवड इथे आणि इतर दिवशी हडपसर इथे भेटू शकतील. संपर्क 84 84 05 25, 84 84 05 25, 8484 05 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.

0: ANFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, क्रिसेंटच्या टीम मधले अनेक यंग जनरेशनची लोक आपल्याशी या कार्यक्रमाद्वारे जोडली गेलेली आहेत. त्यांचे गुंतवणुकीचे विचार आपल्याला कळत आहेत आणि त्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटच्या टीम मधून हर्षल मराठे. नमस्कार हर्षल सर.
2: नमस्कार मॅडम.
1: आता गुंतवणुकीबद्दल बोलायचं झालं तर तरुणाईचं प्रतिनिधित्व करताना तुमच्या मनात गुंतवणूक बद्दलचे विचार काय आहेत हे ऐकायला आवडेल.
2: तरुणाईचे ज्यावेळेस प्रतिनिधित्वाबद्दल तुम्ही विचारतायत मला, तर ज्यावेळेस तरुण विचार करतो की इन्व्हेस्टमेंट मी कशी करावी का करावी, तर त्यामध्ये दोन तीन गोष्टी असतात की आता सध्या हा ट्रेंड चालला की ऑनलाईन बघू किंवा मग मी माझ्या पद्धतीने करतो, ह्या गोष्टीचा मुलं जास्त हे करतात म्हणजे आजकालचे तरुण. त्यामुळे स्वतःचा विचार करत असताना ते फक्त शॉर्ट टर्मचा विचार करतात की आजकाल गुंतवणूक करून बा थोड्या दिवसात बघू काय होतं, पण एकदम प्रॉपर इन्व्हेस्टमेंट असा काही विचार करत नाही. प्रॉपर इन्व्हेस्टमेंट इन टर्म्स ऑफ की लॉंग टर्म असा विचार करत नाही आणि व शॉर्ट टर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आणि याच्यातूनच मला काहीतरी परतावा मिळेल याचा विचार करून ते इन्व्हेस्टमेंट करतात. आणि मग असं होतं की अरे मी इतके वर्ष इन्व्हेस्टमेंट करतोय आणि मग याच्यात असं का माझ्याकडनं घडलं की हे व्यवस्थित चालत नाही किंवा मग इन्व्हेस्टमेंट होत नाही असं. हा
1: हा. पण जेव्हा तुम्ही ऍज अ क्रिसेंट मध्ये जॉईन झालेला आहात आणि तुम्ही इन्व्हेस्टमेंट बद्दल माहिती जाणून घेतली तेव्हा तुमच्या आधीच्या विचारात आणि आत्ताच्या विचारामध्ये काय फरक पडला?
2: हा फरक पडला की ज्यावेळेस मी क्रिसेंट ह्या फर्म मध्ये जॉईन झालो त्याआधी मी एका सीए कडे जॉबला होतो, म्हणजे की मला अकाउंटिंगचं नॉलेज होतं. पण त्यानंतर मी तिथून हळूहळू मग इकडे आलो, मी गावाकडून मी शहराकडे आलो. पण इकडे आले येताना माझ्याकडे जो नॉलेज नव्हतं की इन्व्हेस्टमेंट कसं करायचं काय करायचं, मी सुरुवातीला आईच्या नावाने इन्व्हेस्टमेंट केली. त्यानंतर मग इकडे आल्यानंतर मी माझ्या नावाने इन्व्हेस्टमेंट सुरू केली क्रिसेंटकडे. मग त्यानंतर मला कळलं की हळूहळू आपण इन्व्हेस्टमेंट क्रिसेंट हे कसं करतं काय करतं. त्यानंतर मग मी पण माझी स्वतःची गुंतवणूक एक चांगल्या वेळेने करत गेलो, म्हणजे की जसं की माझे गोल काय, इथून पुढे माझ्या जिम्मेदारी काय, किंवा मग इथून पुढे मला लागणाऱ्या गोष्टी त्याबद्दल मी कसं व्यवस्थित केलं पाहिजे किंवा मग त्याचं नियोजन कसं केलं पाहिजे हे मला कळालं. आणि सरांनी ज्या पद्धतीने गाईड केलं भूषण वाणी सरांनी, त्याच्यामुळे मला एक चांगला मार्ग मिळाला आणि एक यंग गुंतवणूक म्हणून एक पुढे आलो.
1: वा, आता तुम्ही म्हणालात की तुम्ही सुद्धा खूप कमी वयामध्ये असताना गुंतवणुकीला सुरुवात केलेली आहे. तसा हल्लीच्या मुलांना प्रश्न पडतो की नेमकी गुंतवणुकीला सुरुवात कधी करावी, लग्नाच्या आधी करावी का नंतर करावी, कारण हल्ली लग्नाचेही खर्च इतके वाढलेले असतात, प्रत्येकाचं काहीतरी वेगळं स्वप्न असतं. तर अशा मुलांना तुम्ही काय सांगाल?
2: अशा मुलांना मी असं सांगेल की पहिले तर मी सांगतो की मी इन्व्हेस्टमेंट केव्हा सुरू केली, म्हणजे ज्यावेळेस मी 12वी पासआउट झालो तर काही अशा गोष्टी होत्या घराकडून की माझ्यावर जिम्मेदारी होती, त्यामुळे मी जॉब करणं सुरू केलं कारण की मला काहीतरी इन्कम म्हणून हवं होतं. तर तेव्हा मी जिथं जॉबला होतो तिथं त्यांनी म्हणे की तू काहीतरी कमवतो त्याच्यातला काहीतरी भाग तू इन्व्हेस्टमेंट कर. तर मी वयाच्या 18व्या वर्षापासून इन्व्हेस्टमेंट सुरू केली. त्यानंतर मी आत्ता करत करू आत्ता मला 10 वर्ष होतील इन्व्हेस्टमेंट करून. तर त्याच्यामुळे काय की ज्यावेळेस तुमची एक इन्कम काहीतरी मिळते, म्हणजे इन्कम इन टर्म्स ऑफ की स्टायपन मिळो किंवा मग काहीतरी मला पॉकेट मनी मिळते, तर ते इन्व्हेस्टमेंट करत जा, म्हणजे त्याला वय नसतं. जर मला मी माझ्या स्वतःच्या पायावर उभा राहिला आहे किंवा मग मला एक इन्कम म्हणून येत आहे, तर मी ते थोडेसे पैसे बाजूला टाकणं हे माझं कर्तव्य आहे. तेव्हाच आपण एक चांगले गुंतवणूकदार होऊ शकतो भविष्यातले, एक मॅच्युअर गुंतवणूक तेव्हाच की एक चांगले सगळ्या गोष्टी घडू शकतात.
1: बरोबर, याबद्दल अजूनही हर्षल सर बोलूयात, पण त्याआधी श्रोते हो, एसआयपी एसडब्ल्यूपी एक रकमी गुंतवणूक रिटायरमेंट प्लॅनिंग फायनान्शियल फ्रीडम लाईफ इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स होम लोन एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97 64 12 55 33.

0: 97 64 12 55 33 9764 12 5533 हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. हर्षल सर, तुम्ही सांगितलं की तुम्ही कुठल्या वयात इन्व्हेस्टमेंट सुरू केली. आता माझा जो पुढचा प्रश्न होता की तरुणाईला तुम्ही काय सांगाल, लग्नाच्या आधीपासून सुरुवात करावी, लग्नाच्या वेळी सुरुवात करावी का नंतर सुरुवात करावी?
1: तर आजकाल काय की लग्न एक प्रायोरिटी असल्यामुळे काय की त्याच्यात एक इन्व्हेस्टमेंट केव्हा करावं हे तरुणाला कळत नाही की मला लग्नाला किती खर्च लागणार आहे किंवा माझं लग्न 6 महिन्यात होणार की 1 वर्षात होणार की 2 वर्षात होणार. हे कन्फ्युजनमुळे आजकालची मुलं काय करतात की मला इन्कम आहे पण मी इन्व्हेस्टमेंट आत्ता सुरू करू की 6 महिन्यांनी केलू की लग्नानंतर करू, त्यामुळे कन्फ्युजन.
2: बरोबर,
1: माझं हे मत आहे की तुमचं जे इन्कम येत असेल पण तुम्हाला माहिती आहे की लग्नाला खर्च लागणार, तर अशा फंडात इन्व्हेस्टमेंट करा की ती फक्त लग्नासाठी राहील. पण असं नका करू की लग्नाला किती खर्च येणार म्हणून मी आता इन्व्हेस्टमेंटच करत नाही. तर सुरुवात करा, काहीतरी इन्कम येते त्याच्यातून तुम्ही पैसे बाजूला काढा आणि माझा पहिला पगार येत असेल म्हणजे आला की लगेच तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू करायला काही हरकत नाही. म्हणजे की तुमचं इन्व्हेस्टमेंट पण सुरू होते आणि तुमचे जे भविष्यातले खर्च आहे ते पण व्यवस्थित मारी लागतात. आणि एक लॉंग टर्म गुंतवणूक करणं खूप गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्टमेंटचा विचार करता तेव्हा.
0: हल्ली तरुणांमध्ये आपण बघतो की फायनान्शियल डेट वर जाण्याचा सुद्धा एक ट्रेंड आहे. ज्यांचं लग्न ठरलेलं असतं ते लोक फायनान्शियल डेट वरती जातात. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि हे जेव्हा फायनान्शियल डेट फिक्स होते तेव्हा कोणते मुद्दे त्यांनी डिस्कस करणं गरजेचं आहे?
1: हा अतिशय सकारात्मक बदल आहे. म्हणजे जो तुम्ही प्रश्न विचारला की लग्न हा फक्त भावनिक नाही आर्थिक दृष्ट्या महत्वाचा निर्णय असतो, त्यामुळे दोघांनी आर्थिक बाबींवर मोकळेपणाने चर्चा करणे आवश्यक आहे. कारण की ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट करतो इन्व्हेस्टमेंटचा विचार येतो किंवा लग्नाचा विचार करतो ज्यावेळेस फायनान्स पण डिस्कशन होणं गरजेचं आहे. ज्यावेळेस जसं आपण म्हणतो की आपल्याकडे रिलेटिव्ह किती तुमचे किती, तर त्यावेळेस इन्व्हेस्टमेंटचा पण म्हणजे फायनान्स पण हा खूप गरजेचा आहे लग्न आधी. तर त्यावेळेस फायनान्शियल दरम्यान दोघांचे उत्पन्नाचे स्रोत काय आहे, तुमच्या करिअर बद्दल तुम्ही काय विचार करताय किंवा मग बचत व गुंतवणुकीच्या सवयी तुम्हाला आहेत का नाही हे जाणून घेणं गरजेचं आहे. कर्ज किंवा आर्थिक जबाबदाऱ्या तुमच्यावर किती आहेत, म्हणजे की लग्नाआधी माझ्यावर काही डेट असेल मुलावर किंवा मुलीवर तर त्याच्यावर तुम्ही काय कॉल घेताय. त्यानंतर घर खरेदी, प्रवास, मुलांचे शिक्षण यासारखे भविष्यातील जे खर्च आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर बोलणं गेलं पाहिजे. त्यानंतर खर्च आणि बचत या बाबतीत दृष्टिकोन काय, म्हणजे की मी खर्च करण्याची पद्धत, कारण की शेवटी लाईफस्टाईल वेगवेगळी आहे, त्याची थॉट प्रोसेस वेगळी, माझी थॉट प्रोसेस वेगळी, त्यावेळेस दोघांची थॉट प्रोसेस काय आहे त्यानुसार तू कसं विचार करते आणि मी कसं करतो याच्यावर खूप बोलणं गरजेचं आहे. कारण की ज्यावेळेस खर्चाचा प्रश्न येतो तर पैसे हा खूप महत्वाचा दृष्टिकोन असतो, विषय असतो, त्यामुळे या गोष्टी होणं गरजेचं आहे. आणि त्याबरोबर म्हणजे जसं लग्नाचं असेल तर माझा एक विमा असणं पण गरजेचं आहे, म्हणजे इन्शुरन्स किंवा मग काहीतरी हँडसम हे असणं पण गरजेचं आहे.
0: बरोबर. तेव्हा मला सगळ्या तरुण मित्रमैत्रिणींना हेच सांगायचंय की तुम्ही देखील तुमच्या इन्व्हेस्टमेंटला सुरुवात केली आहे का, नसेल केली तर ती आजपासूनच सुरुवात करा. आणि समजा त्याच्याशी रिलेटेड कोणतेही प्रश्न तुमच्या मनात असतील, इन्व्हेस्टमेंट कुठे करावी कशी करावी याबद्दल काही जाणून घ्यायचं असेल तर त्याच्या अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97 64 12 55 33 97 64 12 55 33 9764 12 5533 हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: धन्यवाद मॅडम.

0: Amphire registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजी

0: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है, कहाँ से लाया?
1: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पूना में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी। प्लैनेट फर्नीचर, नियर हंडेवाड़ी चौक, पुणे। कॉन्टैक्ट 9689911240।
2: नमस्कार श्रोते हो, प्लैनेट फर्नीचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। प्लैनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत। नमस्कार सर।
3: नमस्ते।
2: आपण बघतोय सध्या युद्धाचा परिणाम आपल्याला अनेक गोष्टींवरती दिसून येतोय, तर आपण जेव्हा ब्रँडेड फर्निचरचा विचार करतो त्यावेळेला काही फर्निचर हे बाहेरच्या देशातून सुद्धा मागवलं जातं, मग या सगळ्याचा परिणाम आपल्याला सुद्धा दिसून येतोय का? रॉ मटेरियलवर काही परिणाम झालाय का? फर्निचरवर काही परिणाम झालाय का? किमती वाढल्यात का?
3: याच्यामध्ये कसं आहे की बेसिकली दोन गोष्टी आहेत, एक तर तुमचं वॉर इफेक्ट आणि सेकंडरी काय आहे की BIS एक म्हणून कन्सेप्ट आहे की जे आपलं इंडियन गव्हर्नमेंटनं आता कंपल्सरी केले फर्निचर सेक्टरवरती, त्याला अजून थोडासा एक 5-6 महिन्याचा टाइम पिरियड आहे पूर्ण कंपल्शन व्हायला। वॉरचा इफेक्ट म्हणजे काय होतं की त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट कॉस्ट, त्याच्यानंतर फ्रेट जे आहेत बाहेरनं मटेरियल येणारे रॉ मटेरियल आहेत त्याचे कॉस्टिंग वाढलेले आहेत। ऑलमोस्ट तुम्ही विचार करायला झाला तर 20% पर्यंत फरक पडलाय। आता BIS मुळे काय झालंय की नवीन मटेरियल मागवणं सुद्धा तेवढं इझी राहिलेलं नाही, त्याच्यामध्ये सुद्धा थोडेसे कॉम्प्लिकेशन झाल्यामुळे त्याची पण कॉस्ट वाढलेली आहे। काही ब्रँडेड कंपन्या आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या कॉस्ट मध्ये हाईक केलेले आहे। तसा सिनारिओ बघता आता चालूला कॉम्प्लिकेटेड आहे, तरी पण परचेस चालू राहायला पाहिजे, लोकांना सर्व्हिस देता आली पाहिजे। याच्यासाठी आम्ही बॅकएंडला बऱ्यापैकी काम करून ठेवलेलं होतं की याच्यामध्ये आम्ही इन्व्हेंटरी बऱ्यापैकी मागवलेली होती की जी अजून आमच्याकडे 2-3 महिने चालेल आणि कमीत कमी लोकांना कॉस्टचा फरक पडेल। ठीक आहे, आता 20-25% वाढलेत पण तेवढा इफेक्ट न करता कमीत कमी कसा करता येईल त्याप्रमाणे आपण काम करतोय आणि त्या जुन्याच रिझनेबल प्राइसेसला आपण मटेरियल अवेलेबल ठेवलंय। फक्त थोडासा डिलिव्हरी टाइम आपण म्हणतो तो थोडासा वाढलेला आहे।
2: याबद्दल अजूनही बोलूयात पण त्याआधी श्रोते हो, सर्व प्रकारच्या फर्निचरच्या व्हरायटीसाठी ब्रँडेड फर्निचरसाठी तुम्ही सुद्धा भेट देऊ शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, तोप संभापूर कोल्हापूर आणि हंडेवाडी चौक पुणे इथे। संपर्क 9156-77703, 9156-77703, 9156-77703। जाधव सर, तर हे सगळं अजून साधारणतः किती दिवस चालू राहणार आहे किंवा या किमती अशाच वाढलेल्या राहतील का, पुन्हा किमती घसरण्याचे चान्सेस सुद्धा आहेत?
3: त्याच्यामध्ये किंमत कमी व्हायचे चान्सेस फार कमी वाटतात, कारण एकंदरीत तुम्ही इंटरनॅशनल सिच्युएशन बघितली तर तेवढं इझी नाहीये। तर प्राइसिंग कमी कधी होईल की अगदीच डिमांडला शॉर्टेज झालं, मटेरियल स्टॉक आहे ते क्लिअर करणं आहे, लिक्विडिटी क्रंच आहे, तर त्याच्यामध्ये प्राइसिंग कमी होऊ शकतात पण ते चान्सेस कमी आहेत। फक्त काय की आम्ही त्याच्यात काय काळजी घेतोय की एकदम एक्स्ट्रीम न वाढवता हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये प्राइसेस कशा वाढतील आणि त्या कस्टमरला कशा सस्टेन होतील। आता इम्पोर्टेडच्या आयटमचा प्रॉब्लेम आहे तर आम्ही काय केलं की आम्ही लोकल सोर्सिंग किंवा आपल्या इथं मॅन्युफॅक्चरिंग जास्त काय करता येईल की ज्याच्यामुळे कॉस्टला तेवढा इम्पॅक्ट पडणार नाही, त्याच्यावरती बॅकएंड आमचं काम चाललंय। त्यामुळे एनी आहो आपल्या कस्टमरला तेवढा मेजर इम्पॅक्ट पडणार नाही, जेवढा बाकीच्यांना पडेल तेवढा आपल्या कस्टमरला पडणार नाही।
2: आणि आपल्याकडे सुद्धा आपण प्रोडक्शन जे आपलं स्वतःच आहे ते चालू ठेवलेलं आहे, सो आपल्याकडची व्हरायटी सुद्धा लोकांना बघायला मिळणार आहे।
3: त्याच्यात आम्हाला पण एक मोठा चान्स आहे की आपला त्याच्यामध्ये एक्सपान्शन करता येईल, अजून व्हरायटी वाढवता येईल, अजून बाहेरचं मटेरियल त्याला कॉम्पिटेटिव्ह मटेरियल आपल्याला देता येईल, कारण आता जी नवीन येणारी मटेरियलची कॉस्ट आहे ती हायर साईडला आहे। आता याच्यामध्ये अगोदर प्रॉब्लेम काय व्हायचा की आपलं मटेरियल आणि त्यांचं मटेरियल जरी आपण सेम क्वालिटी बघितली तरी त्यांची प्राइस कमी यायची, त्यामुळे आपल्याला तिकडून मटेरियल मागवायला लागायचं। पण आता त्याला काय होणार आहे की प्राइस त्यांची हायर साईडला आल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्या मटेरियलला सेल वाढेल आणि त्याचा बेनिफिट आपल्या मॅन्युफॅक्चरिंगला पण चांगला होईल।
2: म्हणूनच श्रोते हो, फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि ब्रँडेड फर्निचरसाठी सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हंडेवाडी चौक पुणे इथे। संपर्क 9156-77703, 9156-77703, 9156-77703। पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषय सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव यांच्यासह। तोपर्यंत नमस्कार।
3: नमस्ते।
1: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
4: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर।
1: क्यों?
4: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता। क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
1: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी भी। प्लैनेट फर्नीचर, नियर हंडेवाड़ी चौक पुणे। कॉन्टैक्ट 9689911240।
5: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।

0: श्रोते हो नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे आपल्याला डोळ्यांचे विकार आणि त्याबाबत आयुर्वेदामध्ये असलेल्या खूप चांगल्या उपचारांविषयीची माहिती देत असतात. या भागातही डॉक्टर गर्दे उपस्थित आहेत, त्यांचं आपण सर्वात प्रथम स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर गर्दे, आपलं कार्यक्रमात स्वागत.
1: नमस्कार मॅडम.
0: डॉक्टर, गेल्या भागामध्ये आपण सूज या विषयावर बोलत होतो, म्हणजे वेगवेगळ्या अवयवांना येणारी सूज आणि त्याचबरोबर डोळ्याच्या पडद्याला पण येणारी सूज. तर या सुजेविषयी अजून काय आपल्याला सांगता येईल? या सुजेचा परिणाम अजून कशा कशावर होतो?
1: जसं मी सांगितलं की प्रामुख्याने तीन अवयव आहेत जे आपल्याला सुजेसाठी कॉन्ट्रीब्युट करतात किंवा त्या अवयवांशी संबंधित आजारांचा परिणाम स्वरूप शरीरावरती, शरीराच्या वेगवेगळ्या भागांवरती, शरीराच्या वेगवेगळ्या ठिकाणांवरती आपल्याला सूज दिसते. सार्वधिक म्हणजे सगळ्या अंगावर येणारी, एकांग म्हणजे एखाद्या अवयवावरती एखाद्या ठिकाणावरती येणारी सूज. जसं चेहऱ्यावरती आहे, हातापायावर आहे, पोटावरती आहे, नाभीवरती आहे, वृषणावरती आहे, किंवा डोक्याला येणारी सूज आहे, किंवा ही वरवरची तुम्हा आम्हाला दिसणारी सूज झाली, किंवा किडनीला येणारी सूज आहे, लिव्हरला येणारी सूज आहे, स्प्लिनला येणारी सूज आहे, डोळ्याच्या पडद्याला येणारी सूज आहे, डोळ्याच्या नसांना येणारी सूज आहे. मग ही असं का होत असेल बरं? खर तर मला नेहमी रुग्ण हे विचारतात, डॉक्टर तुम्ही सांगताय की दोष तीनच, धातू सातच, तेच तीन दोष त्याच धातूनं खराब करतात, पण एकाच आजाराच्या पेशंटमध्ये वेगळी लक्षणं का दिसतात? हे सूजच आहे. एखाद्याला सूज पायाला येते शुगरच्या पेशंटमध्ये, एखाद्याच्या लिव्हरला सूज येते, एखाद्याला स्प्लिनला येते, एखाद्याला मेंदूला येते, एखाद्याला नसांना येते डोळ्याच्या, आणि एखाद्याला पडद्याला येते. हे आयुर्वेदानुसार जे स्थान वैगुण सांगितले, म्हणजे जिथं दोष असेल, जिथं त्या व्यक्तीचा कमकवतपणा असेल, जिथं ऑलरेडी दोष संचय जास्त असेल, अशा ठिकाणी जाऊन हे जास्त दोष वाढून मग विकार अभिव्यक्त होतो आणि म्हणून व्यक्तीपरत्वे हे लक्षण आहेत. हे काही लोकांना डोळ्याला होईल, काहीला शरीराला होईल, हा जो भाग आहे तो त्या व्यक्तीपरत्वे बदलतो. दुर्दैवानं शुगर, बीपी किंवा थायरॉइड किंवा मोठे कोणतेही लिव्हर, किडनी आणि हृदयाशी संबंधित कोणतीही मोठी आजारपण हे बऱ्याचदा डोळ्यावरती परिणाम करतात आणि म्हणून वारंवार आपल्याला डोळ्याला सूज येते. आता मग हे वारंवार का? हाही प्रश्न फार महत्वाचा आहे. डोळ्याला वारंवार सूज का येते? गॅसेस होत आहेत वारंवार का? तर ते पोट साफ होत नाही म्हणून. पोटाचा विकार गेले की गॅसेस जातात, तसंच आपल्याला डोळ्याच्या बाबतीत सांगता येईल.
0: आता ही सूज वारंवार का येते त्याची कारण आपण जाणून घेऊया पण एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699. तर मग ही सूज खरंच वारंवार का येते डॉक्टर?
1: खरं तर त्या प्रश्नातच त्याचं ही गंमत अशी आहे, वारंवार येते म्हणजे आपण काहीतरी चुकतोय. हे जसं मी मगाशी सांगितलं की गॅसेस वारंवार येत आहेत. का होत आहेत गॅसेस? डिकम्पोजिशन होते मासे, गॅसेस होत आहेत किंवा आडलेला वात आहे, गॅसेस होत आहेत. एक्स वाय झेड पोटाशी निगडीत गोष्ट आहे. तो जर दोष निघाला, मळ साफ व्हायला लागला, तर गॅसेस व्हायचं कारण नाही. मळ साठत नाही तर डिकम्पोज काय होणार आहे आणि गॅसेस तयार कसे होणार आहेत?
0: बरोबर.
1: मूळ कारणाचंच जर निराकरण केलं, मूळ दोष मळ जो पडून राहतोय मोठ्या आतड्यात तोच जर काढून टाकला तर गॅस होणारच नाही ना. तसं ज्या वेळेला शुगर आहे, ज्या वेळेला हायपरटेन्शन आहे, ज्या वेळेला थायरॉइड आहे, ज्या वेळेला आम्लपित्त आहे, हे जिरलेले दोष आहेत. ज्या वेळेला हे साठत जातं आणि आपण तकला दू, मी मागच्या भागामध्ये सांगितले तसं लाक्षणिक चिकित्सा करायला लागतो, त्यावेळेला नुसतं लक्षण कमी होतं, आजार नाही ना कमी होत. आणि आजार जसा जुना होत जाईल तसं दोष वाढत जातात आणि प्रत्येक व्यक्तीपरत्वे शरीर वेगळी लक्षणं तयार करायला लागतं. मग ज्या वेळेला हे खूप दिवस झाल्यानंतर मग त्याचा परिणाम, म्हणजे सुरुवातीला आता फॉर एक्झाम्पल आम्लपित्ताचं घेऊयात, आम्लपित्ताचं सुरुवातीच्या पेशंटमध्ये ओकाऱ्या होतील. आम्लपित्ताच्या सुरुवातीच्या पेशंटमध्ये वृद्ध म्हणजे शरीरात छातीत जळजळ किंवा पोटात जळजळ होईल. त्याच्याकडे तुम्ही फक्त त्या जळजळीची ट्रीटमेंट घेतली, फक्त ओकाऱ्याची तात्पुरती ओकाऱ्या बंद व्हायची औषध घेतली तर काही दिवसांपर्यंत ओकारी होईल. का होणार? कारण तुम्ही आता ओकाऱ्या कमी व्हायची औषध घेतली. ओकाऱ्या का होत्या? त्याचं औषध नाही ना घेतलं. आणि असं ज्या वेळेला फ्रिक्वेंटली व्हायला लागतं

0: आणि ते दोष तसेच खूप दिवस पडून राहायला लागलं. तुम्ही बऱ्याचदा बघा, गॅसेस होत असताना काही लोकांना सगंध म्हणजे अतिशय दुर्गंधित गॅसेस होतात आणि काही लोकांना नुसतेच आवाजाचे होतात,
1: वायू सरला
0: अगदी म्हणतात. हे जे होते हे का होते, ज्यावेळेला अतिशय मळ साठलाय, अतिशय पित्ताची विकृती व्हायला लागली, त्यावेळे मळाला म्हणजे तुमच्या गॅसेसला वास यायला लागतो. नुसता वाताशी संबंधित आहे, त्याला वास येत नाही. तसं ज्यावेळेला पित्त आहे, वात आहे, कफ आहे, खूप जिरलाय, कारण आजार कोणताही वात पित्त कफानं होतोय, त्याच्याकडे तुम्ही तात्पुरत्या स्वरूपात जर टेम्पररी किंवा सप्रेस करायचे औषध घेत राहिला तर ते दोष तसेच वाढत होत जातात, ते दोष तसे साठत जातात आणि मग त्याचा परिणाम जवळच्या व्हायटल ऑर्गनवरती होतो. मग ते डोळा असो, मेंदू असो, लिव्हर असो, किडनी असो किंवा हार्ट असो, त्याजवळच्या ऑर्गनवरती परिणाम व्हायला लागतो. आणि म्हणून ही सूज आपण आधुनिक शास्त्राच्या औषधं घेऊन सुद्धा वारंवार यायला लागते, कारण ती सूज आणणारे दोष शरीरात तसेच आहेत, आपण फक्त सूज कमी करणारी औषध घेतो,
1: मुळापर्यंत आपण जातच नाही.
0: त्यामुळं आपण त्या मूळ कारणांपर्यंत गेलो तर मग मात्र आपल्याला हे दोष घालवणं शक्य होतं. आणि म्हणून आयुर्वेदात जे खात्रीशीर ही सुजीची ट्रीटमेंट होईल म्हणजे सांगितलं जातं, ती होण्यामागचं कारणच हे आहे की ते मूळ कारण शोधलं जातं आणि त्याच्या उपचार केले जातात.
1: बरोबर आहे. तर ह्याच आयुर्वेदाच्या महत्वाविषयी अजून आपण जाणून घेऊया एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699. तर ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर सर, डोळ्याच्या असं नाही, एकंदरच सगळ्या अवयवांच्या सुजेबद्दल तुम्ही खूप डिटेलमध्ये गेल्या दोन तीन भागात सांगताय. आता डोळ्याच्या पडद्याला येणारी सूज यावर आपण नेमकं काय सांगू शकता, याची कारण काय अशी सूज यायला?
0: जसं गेले दोन ते तीन भाग, हे विस्तृत सांगण्याचं कारण काय, दरवेळेला फक्त पडद्याला सूज येते, शुगर मुळाली, हायपरटेन्शन मुळाली, कारण सांगतोय, पण तो पूर्ण प्रोसेस आहे ती जोपर्यंत सांगितली जात नाही तोपर्यंत त्याची डेप्थ त्या आजाराची किंवा त्याचं गांभीर्य लक्षात येत नाही. आता खरं तर कारण खूप आहेत, म्हणजे तुम्हाला गंमत सांगू का, जो जो विकार खूप दिवस शरीरात पडून राहतोय तो विकार शरीरातल्या व्हायटल ऑर्गन वरती परिणाम करणार आहे आणि तो विकार डोळ्यांना बाधित करणार आहे. आता साधी साधी आजार पण सांगतो, साध्या संधिवात घ्या, खूप दिवस संधिवात राहिला म्हणजे वात रक्त नावाचा एक संधिवातातला प्रकार आहे, त्यात बोटं वाकडी होतात, तर तो खूप जिरला, जशी बोटं वाकडी होतात तसे त्याच्या पडद्यावरती परिणाम येतो. आम्लपित्त म्हणजे ओकाऱ्या काढायची ज्यांना सवय आहे त्याच्याही पडद्यावरती परिणाम व्हायला लागतो. टीबी सारखा आजार आहे त्याचाही परिणाम व्हायला लागतो. डोक्याला डोळ्याला मार लागलाय त्याचाही परिणाम व्हायला लागतो. तुम्हाला कुंठून आपल्याला शौचाला करायची सवय आहे अशा लोकांच्याही पडद्यावरती मेजर इम्पॅक्ट तो रक्तस्राव आणि सूजी होऊ शकते. तुम्हाला आधुनिक शास्त्राची सततची सर्दीची औषध खायची सवय आहे तरी सुद्धा तुमच्या पडद्याला सूज भविष्यात येऊ शकते. म्हणजे शुगरच्या पेशंट आहे, तुमच्या हिस्ट्रीत आई वडिलांकडे शुगर, हायपर टेन्शन आहे आणि तुम्हाला अलर्जिक सर्दी आणि तुम्ही अँटी अलर्जिक औषध खाताय तरीही तुमच्या पडद्यावरती परिणाम होऊ शकतो. तुम्हाला हाडांचे मोठे विकार आहेत आणि त्याची आधुनिक शास्त्राची सततची औषध घेतली गेली तरी तुमच्या पडद्यावरती परिणाम होऊ शकतो. अननेसेसरी कोणती मल्टीव्हिटॅमिन खायला लागला तरी त्याचा रक्तावरती परिणाम येऊन सुद्धा आपल्या डोळ्यावरती, शरीरावरती, सुजेसारखा भविष्यात परिणाम येऊ शकतो. हे खरं थोडक्यात सांगितली, अजूनही बरीच कारण आहेत, उगात आपण ती प्रत्येक कारण आपण
1: पुढच्या भागात जाणून
0: प्रेक्षकांना सांगूयात.
1: बरोबर आहे. अगदी तुम्ही छोट्या छोट्या कारणांपासून सुरुवात केली आहे पण अशी अजून खूप मोठी पण कारणं आहेत, ती आपल्याला जाणून घ्यायची आहेत, पण ती आपण पुढच्या भागात जाणून घेऊया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मिडास हिलिंग, हर्निया अँड पाइल्स केअर सेंटर, हडपसर. श्रोते हो, नमस्कार.

0: नमस्कार. मिडास हिलिंग हर्निया अँड पाईल्स केअर सेंटर हडपसर यांच्यातर्फे आयोजित जीवनशैलीचे आजार आणि आधुनिक उपचार पद्धती या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आरोग्य हीच खरी संपत्ती असं आपण नेहमी म्हणतो, पण आजच्या धावपळीच्या युगात आपण ही संपत्ती जपतोय का? सकाळचा अलार्म, ऑफिसची डेडलाईन, तासनतास एकाच जागी बसून केलेलं काम, प्रवासाचा ताण आणि या सगळ्यात पाठ सोडत नसलेलं जंक फूड. आज आपली प्रगती होतीये, पण त्यासोबत आपली जीवनशैली ही पूर्णपणे बदललेली आहे. आपण जगाशी जोडलो गेलो आहोत, पण आपल्या स्वतःच्या शरीराशी असलेला संपर्क कुठेतरी तुटत चाललेला आहे. याच बिघडलेल्या जीवनशैलीचा पहिला फटका बसतो तो आपल्या पचनसंस्थेला. मूळव्याध, फिशर किंवा पोटाचे गंभीर विकार हे आता केवळ वृद्धांचे आजार राहिले नाहीत, तर तरुणांमध्येही हे प्रमाण चिंताजनक रीतीनं वाढताना दिसतंय. पण श्रोते हो, घाबरण्याचं कारण नाही, कारण आपल्या बिघडलेल्या जीवनशैलीला पुन्हा रुळावर आणण्यासाठी आणि या आजारांना हिलिंग टच देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये पुण्यातील सुप्रसिद्ध कोलोरॅक्टल आणि रोबोटिक सर्जन मिडास हिलिंग केअरचे संस्थापक डॉक्टर चेतन म्हस्के इथं उपस्थित आहेत. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
1: नमस्कार डॉक्टर. अनेक लोकांचा असा समज असतो की मुळव्याद हा आजार अनुवंशिक असतो, पण यात किती तथ्य आहे? आणि कुटुंबात जर इतर कुठल्या व्यक्तीला जर हा त्रास असेल तर काय काळजी घ्यायला हवी?
2: मुळव्याध तसा अनुवंशिक नसतो, पण कधी कधी बद्धकोष्ठता, शिरांची कमकुवतपणा किंवा खाण्यामधल्या काही सवयी ह्या घरामध्ये फार कॉमनली होतात. त्यामुळे घरात जर कुणाला मुळव्याध झाला तर ह्या सवयीमुळे बाकीच्यांना पण मुळव्याध होऊ शकतो, त्यामुळे हा लोकांना अनुवंशिक वाटतो. त्यामुळे जर घरात कुणाला मुळव्याध झाला असेल तर बाकीच्यांनी आधीच काळजी घेऊन जास्त पाणी पिणे, फायबरयुक्त आहार करणे अशा गोष्टी सुरू केल्या पाहिजेत.
1: पण हा अनुवंशिक आजार नाहीये.
2: हो, हा अनुवंशिक आजार नाही.
0: श्रोते हो, मूळव्याधी, बद्धकोष्ठता, भगंदर, हर्निया, पित्ताशयाचे आजार यावर आधुनिक पद्धतीनं उपचार केले जातात. याबाबत आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा फोन नंबर आहे 70 70 70 06 84, 70 70 70 06 84. फोन नंबर पुन्हा एकदा 7070700 0684, 7070700 0684.
1: डॉक्टर, भारतीय स्वयंपाक घरात अशा काही सवयी असतात की ज्यामुळे पोटाचे विकार बळावतात, तर अशा कुठल्या गोष्टी आहेत?
2: तसं म्हटलं तर आपला आहार खूप सकस आहार असतो आणि पूर्ण आहार असतो, पण तो पूर्ण आहार केला तर उदाहरणार्थ चपाती, भाजी, काकडी, कोशिंबीर ह्या सर्व गोष्टी आहारामध्ये पूरक प्रमाणात पाहिजेत. कुठलाही घटक जास्त झाला की मग हा आजार वाढतो. त्यामुळे आपल्या आहारामध्ये असणारे मैद्याचे पदार्थ किंवा फास्ट फूड, जंक फूड ज्यामध्ये फायबर कमी आहे आणि वॉटर खूप जास्त ॲब्झॉर्ब नाही करत अशा गोष्टी नाही खाल्ल्या गेल्या पाहिजेत. त्यामध्ये तेल आलं, पापड आले, तुमची लोणची जास्त झाली, मग पिझ्झा आला, बर्गर आला, वडापाव आले, ह्या सर्व गोष्टींनी हा त्रास जास्त वाढतो.
0: श्रोते हो, मूळव्याधी, बद्धकोष्ठता, भगंदर, हर्निया, पित्ताशयाचे आजार यावर आधुनिक पद्धतीनं उपचार केले जातात. याबाबत आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा फोन नंबर आहे 70 70 70 06 84, 70 70 70 06 84. फोन नंबर पुन्हा एकदा 7070700 0684, 7070700 0684. आमच्या उपचार केंद्राला भेट द्या. आमचा पत्ता आहे मिडास हिलिंग हर्निया अँड पाईल्स केअर सेंटर, सोलापूर रस्ता, गाडी तळ, हडपसर, पुणे. पत्ता पुन्हा एकदा, मिडास हिलिंग हर्निया अँड पाईल्स केअर सेंटर, सोलापूर रस्ता, गाडी तळ, हडपसर, पुणे. तर श्रोते हो, हे होते कोलोरॅक्टल आणि रोबोटिक सर्जन डॉक्टर चेतन म्हस्के. जीवनशैलीचे आजार आणि आधुनिक उपचार पद्धती या कार्यक्रमात पुन्हा भेटूया याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मिडास हिलिंग हर्निया अँड पाईल्स केअर सेंटर, हडपसर.
3: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.
4: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM आपल्या रेडिओ सेटवरून आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत. श्रोतेवास ज्येष्ठ अभिनेत्री

नेते बाबूराव पेंढारकर यांचा जन्मदिवस, तर ऐकूया त्यांच्या मोहित्यांची मंजुळा या चित्रपटातलं गीत. स्वर लता मंगेशकर यांचा, संगीतकार आनंद घन आणि गीतकार जगदीश खेबुडकर.

0: याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. सकाळचे 10:50 झाले आहेत. ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे. श्रोते हो नमस्कार. भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर प्रस्तुत आई मी होणार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या IVF स्पेशलिस्ट डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर आहेत आपल्यासोबत. डॉक्टर मंजिरी मॅडम नमस्कार.
3: नमस्कार.
2: आजची जी कॅटेगरी आहे प्रश्नाची ती अशा पेशंटसाठी आहे की ज्या पेशंटना काही रोग झालाय किंवा कॅन्सर सारखा दुर्धर आजार आहे आणि त्या पेशंटला प्रेग्नन्सी हवी आहे, तर यांच्यासाठी टेस्ट ट्यूब बेबी हे कसं वरदान ठरतं याबद्दल सांगा ना.
3: आता अशा पेशंट ज्या वेळेला माझ्याकडे जनरली ऑन्कॉलॉजी कडनं पाठवल्या जातात की कॅन्सरचं निदान आहे पण ह्यांना आता गर्भधारणा ठेवता येणार नाही, तर आपल्याला ह्यांना कुठली ट्रीटमेंट देता येईल का की जेणेकरून त्यांची कॅन्सरची ट्रीटमेंट झाल्यानंतर त्यांना टेस्ट ट्यूब बेबी करता येईल. एखाद्या स्त्रीला कॅन्सरचं निदान झालं आहे आणि आता पुढे किमोथेरपी रेडिओथेरपी लागणार आहे, तर आम्ही अजिबात वेळ न काढता पाळीसाठी न थांबता क्रॅश प्रोटोकॉलनी टेस्ट ट्यूब बेबी ताबडतोब सुरू करतो. टेस्ट ट्यूब बेबी ताबडतोब सुरू केल्यानंतर साधारण 10 दिवस मध्ये आपण पेशंटची दोन्ही बाजूच्या अंडकोशाची स्त्रीबीज वाढवतो आणि ओवम पिकअप शस्त्रक्रिया करून ही अंडी आपण

0: शरीराबाहेर काढतो. आता जर त्या स्त्रीचं लग्न झालं असेल आणि पती उपलब्ध असतील तर त्यांचं वीर्य घेऊन आपण काढलेल्या अंड्यांमध्ये इक्सी तंत्रज्ञानाने वीर्य वापरून गर्भ बनवतो आणि हा गर्भ साधारण कॅन्सर पेशंटमध्ये आम्ही 5 वर्षापर्यंत फ्रीज करून ठेवतो. आता हा जो आपण फ्रीज केलेला गर्भ आहे, पेशंटची पूर्ण कॅन्सरची ट्रीटमेंट झाली, व्यवस्थिशीर रेडिओथेरपी किमोथेरपी झाली आणि एकदा ती कॅन्सर फ्री असं डिक्लेअर झाल्यानंतर जेव्हा त्यांना चान्स घ्यायचा आहे त्यावेळेला आपण ही जी फ्रीज केलेली बाळं किंवा गर्भ आहेत ती त्यावेळेस नैसर्गिक पाळीवर प्रत्यारोपण करून यशस्वीरित्या प्रेग्नन्सी आणू शकतो.
1: श्रोते हो, तुम्हालाही टेस्ट ट्यूब बेबी संदर्भात कोणतेही आधुनिक आणि अनुभवी मार्गदर्शन हवं असेल तर जरूर संपर्क करा भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर यांना. आमचा पत्ता: भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, सेनादत्त पोलीस चौकी समोर, नवी पेठ, पुणे. संपर्क 88055 18 17 8, 88055 18 17 8, 8085-18178.
0: जर अशी केस असेल की तिला कॅन्सर झालाय, तिची ट्रीटमेंट पुढची प्लॅन्ड आहे, पण तिचं लग्न झालं नाही, तर अशा पेशंटमध्ये आपण गर्भ तयार करू शकत नाही. त्यामुळे आपण जी अंडी आहे ती आपण टेस्ट ट्यूब बेबी पद्धतीने तयार करून आपण अंडी बाहेर काढून फ्रीज करून ठेवतो. पुढे तिचं लग्न झाल्यानंतर, कॅन्सरची ट्रीटमेंट झाल्यानंतर, त्यावेळेला आपण जेव्हा तिचे पती उपलब्ध असतील त्यावेळेला वीर्य वापरून जेव्हा त्यांना प्रेग्नन्सी हवी आहे तेव्हा ही प्रेग्नन्सी कृत्रिमरित्या टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानाने घडवून आणता येते. आता कॅन्सरची ट्रीटमेंट करण्या अगोदर एग फ्रीझिंग किंवा एम्ब्रियो फ्रीझिंग करणं ही ह्या सगळ्या केसमध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. किमोथेरपी किंवा कॅन्सरच्या ज्या अजून ऍडव्हान्स थेरपीज ज्या उपलब्ध आहेत ह्या सगळ्यांनी वाढणाऱ्या पेशी नष्ट होतात आणि ज्यामध्ये अंडी आणि वीर्य हे खूप महत्वाचे असतात. त्यामुळे तुम्ही ट्रीटमेंट झाल्यानंतर जर डॉक्टरांकडे आलात आणि जर अंडी शून्य झाली असतील तर त्यावेळेला आम्हाला तुमची काहीच मदत करता येत नाही आणि डोनर अंड्याचा प्रोग्राम हा एकमेव उपलब्ध पर्याय त्यावेळेला पेशंटला असतो. आता दुसरं सांगायचं म्हणजे जसं स्त्रियांमध्ये आपण एग फ्रीझिंग केलं त्याला वेळ लागतो 10-12 दिवस, पुरुषांमध्ये तर कॅन्सरचं निदान झाल्या त्याच दिवशी जर आले ते तर 1/2 तास फक्त वेळ लागतो स्पर्म फ्रीझिंग करायला. त्यामुळे 1/2 तासामध्ये वीर्य दिल्यानंतर सीमेन साधारण 5 ते 10 वर्षापर्यंत आपण फ्रीज करून ठेवतो. ह्या दरम्यान त्या पुरुषांची सगळी ट्रीटमेंट होते आणि जेव्हा त्यांना स्वतःच्या स्पर्म्सनी पुढील काळात बाळ हवंय त्यावेळेला आपण हे स्पर्म्स वापरून टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञान करून त्यांना स्वतःचं बायोलॉजिकल बेबी देऊ शकतो.
1: अच्छा. श्रोते हो, तुम्हालाही टेस्ट ट्यूब बेबी संदर्भात कोणतेही आधुनिक आणि अनुभवी मार्गदर्शन हवं असेल तर जरूर संपर्क करा भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर यांना. आमचा पत्ता: भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, सेनादत्त पोलीस चौकी समोर, नवी पेठ, पुणे. संपर्क 88055 18 17 8, 88055 18 17 8, 8085-18178. भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर प्रस्तुत आई मी होणार या कार्यक्रमात डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, पुणे.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून.
4: उफो, घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है, सफाई भी, शॉपिंग भी. 1 किलो शुद्ध नमक देना, शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद, स्वच्छ, फ्री फ्लो, वैक्यूम ड्राइड, ये हर दाना समान.
5: तो ऐसा बोलो ना,
4: निर्मा शुद्ध नमक, ये हुई ना बात.
6: क्यों छोटे साहब?
4: मम्मी मैं तो
6: निर्मा शुद्ध नमक, इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.
7: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
8: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
9: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
10: भारत का गम एक्सपर्ट.
7: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
11: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे, गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
12: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी

0: आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकानी निर्णय घ्यावा.
1: आकाशवाणी विविध भारती पुणे, ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयी.
2: श्रोते हो, हिंदी चित्रपटांमध्ये स्थित्यंतर होत असताना सहाय्यक हास्य अभिनेत्यांऐवजी मुख्य नायकच अनेक चित्रपटातून विनोदी अभिनय करायला लागले. राज कपूर, शशी कपूर, शम्मी कपूर, रणधीर कपूर, किशोर कुमार, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, गोविंदा, संजय दत्त, चंकी पांडे, अमोल पालेकर, जावेद जाफरी, रितेश देशमुख, नाना पाटेकर, अनिल कपूर, विवेक ओबेरॉय, अजय देवगण, अक्षय कुमार, वरुण धवन, आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान यासारख्या अनेक कलाकारांनी देखील विनोदी भूमिका साकारल्या. तेव्हा यावेळच्या हॅलो आपकी पसंत मध्ये बोलूया मुख्य नायकांनी केलेल्या विनोदी भूमिकांविषयी आणि त्यांच्या चित्रपटातल्या हास्य प्रसंगांविषयी. ध्वनिमुद्रण होईल सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत, तर प्रसारण बुधवारी 12 ते 1 या दरम्यान. तेव्हा जरूर फोन करा 2553-1705 आणि 2553-1706 या क्रमांकावर हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमासाठी.
1: श्रोते हो, या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होणार आहे सकाळी 11 ते 12 या दरम्यान. आकाशवाणी विविध भारती पुणे, 10:58 झालेत, ऐकूया ठळक बातम्या.
3: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. नांदेडमध्ये महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांनी एकतर्फी विजय मिळवला आहे. या निवडणुकीत राजूरकर यांना 451 पैकी 339 मतं मिळाली आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार कृष्णा नागेश पाटील यांना 84 मतं मिळाली. सांगली साताऱ्यामध्ये भाजपचे धैर्यशील कदम 295 मतांनी विजयी झाले आहेत, त्यांना 591 मतं मिळाली. भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीत भाजपा उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांचा विजय झाला आहे. एकंदर 457 मतांपैकी ब्राह्मणकर यांना 302 मतं मिळाली, तर काँग्रेस समर्थित उमेदवार नरेश ईश्वरकर यांना 154 मतं मिळाली आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीचे सुहास शिरसाट 455 मतं घेत विजयी झाले आहेत. सोलापुरातून भाजपचे राजेंद्र राऊत 365 मतांनी विजयी झाले आहेत, त्यांना 483 मतं मिळाली, 13 मतं अवैध ठरली. विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत धक्कादायक निकाल लागला असून शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नरेंद्र दराडे यांचा पराभव झाला आहे. अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी पहिल्या फेरीतच 357 मतं मिळवत विजय नोंदवला. नाशिकमध्ये मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वी अपक्ष उमेदवार आणि शिवसेना उमेदवारांच्या समर्थकांमध्ये वाद झाले, त्यामुळे मतमोजणी उशिरा सुरू झाली. धाराशिव लातूर बीड स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघात महायुतीचे बसवराज पाटील 845 मतं मिळवून विजयी झाले आहेत. नागपूर स्थानिक पदाधिकारी विधान परिषद पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ राजीव पोद्दार यांना 682 मतं मिळाली असून काँग्रेस उमेदवार अतुल लोंढे यांना 130 मतं पडली. परभणीत महायुतीच्या शिवसेना शिंदे गटाचे सईद खान 242 मतं मिळवत विजयी झाले आहेत. थोड्याच वेळात संपूर्ण निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल. 6 जागांवर निवडणूक बिनविरोध झाली आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM आपल्या रेडिओ सेटवरून आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 11 वाजलेत, प्रसारित करत आहोत मधुमालती हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, आज ज्येष्ठ अभिनेते अमरीश पुरी यांचा जन्मदिवस. सहाय्यक भूमिकेपासून सुरुवात करून गाजलेला खलनायक ते चरित्र अभिनेता हा अभिनेता म्हणून त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. ऐकूया त्यांच्या चित्रपटातली काही गाणी. कार्यक्रमातलं पहिलं गीत परदेस या चित्रपटातलं, हरिहरन कविता कृष्णमूर्ती आदित्य नारायण आणि शंकर महादेवन यांच्या स्वरात. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीतबद्ध केलंय नदीम श्रवण यांनी.

0: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
1: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
0: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
1: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
0: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवडगाव, चिंचवड, पुणे. संपर्क 94 22 311 106.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन, अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.

0: देगा।
1: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट छत्री जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
3: आता ऐकूया पामेला चोपडा, मनप्रीत कौर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत। संगीतकार जतीन ललित आणि चित्रपट दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे।

0: हिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: आता ऐकूया पामेला चोपडा, मनप्रीत कौर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार जतीन ललित आणि चित्रपट दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे.

0: मोबाईल आणि कम्प्युटरच्या जास्त वापरामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. तुमचे अनमोल डोळे जपायला हवेत. डोळ्यांची निगा राखण्यासाठी, नेत्र विकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच डोळ्यांची नियमित तपासणी करायला हवी. त्याने आजार लवकर समजतात, वेळेवर उपचारही होतात आणि यासाठी खात्रीशीर आणि सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण म्हणजे जंगली महाराज रोड वरचं गॅलेक्सी आय हॉस्पिटल.
1: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन चे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087807 97.
0: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
2: अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय तो घ्यायचा, तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
3: अगं मी तरुण भारतची वाट बघतोय. माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत. वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
2: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा वसा, तसंच शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
3: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूजपेपर.
4: संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्ती मध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव. प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती. शनिवार 27 जून संध्याकाळी 5 ते 8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे. प्रवेश पूर्णपणे विनामूल्य. आजच नोंदणी करा मेलडी ऑफ भक्ती .in या वेबसाईट वर. मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनतं ध्यान आणि ध्यान बनतं आनंद.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: कार्यक्रमात यानंतरचं गीत कोयला या चित्रपटातलं. इंदिवर यांच्या रचनेला संगीत दिलंय राजेश रोशन यांनी, स्वर उदित नारायण आणि सहकाऱ्यांचा.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: महागाईचा वाढतोय गुंता,
2: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता।
1: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना, अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक
2: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलाइन बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे।
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
6: कार्यक्रमात आता ऐकूया कुमार सानू, अलका याग्निक आणि सहकाऱ्यांच्या स्वरात इंदीवर यांचं गीत करण अर्जुन या चित्रपटातलं। संगीतकार आहेत राजेश रोशन।
7: Try to

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कोंदण.
1: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये. आमरसासह दोन स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा, दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
4: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे.

0: प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव बँक, जीवन करा समृद्ध।
1: डेंटॉनिक, बाळाचे दात सुलभतेने येण्यासाठी 3 पिढ्यांहून अधिक काळ अनुभव सिद्ध। डेंटॉनिक होमिओ लॅबोरेटरीजच्या उपयुक्त होमिओपॅथिक गोळ्या। डेंटॉनिक
2: नकलेपासून सावधान।
1: डेंटॉनिक।
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
4: कार्यक्रमातल्या यानंतरच्या गीतानंतर या गीताच्या आधी ऐकूया आमच्या कार्यक्रमासंबंधी एक निवेदन।
5: श्रोते हो, हिंदी चित्रपटांमध्ये स्थित्यंतर होत असताना सहाय्यक हास्य अभिनेत्यांऐवजी मुख्य नायकच अनेक चित्रपटातून विनोदी अभिनय करायला लागले। राज कपूर, शशी कपूर, शम्मी कपूर, रणधीर कपूर, किशोर कुमार, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, गोविंदा, संजय दत्त, चंकी पांडे, अमोल पालेकर, जावेद जाफरी, रितेश देशमुख, नाना पाटेकर, अनिल कपूर, विवेक ओबेरॉय, अजय देवगण, अक्षय कुमार, वरुण धवन, आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान यासारख्या अनेक कलाकारांनी देखील विनोदी भूमिका साकारल्या। तेव्हा यावेळच्या हॅलो आपकी पसंद मध्ये बोलूया मुख्य नायकांनी केलेल्या विनोदी भूमिकांविषयी आणि त्यांच्या चित्रपटातल्या हास्य प्रसंगांविषयी। ध्वनिमुद्रण होईल सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत, तर प्रसारण बुधवारी 12 ते 1 या दरम्यान। तेव्हा जरूर फोन करा 2553-1705 आणि 2553-1706 या क्रमांकावर हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमासाठी।
4: श्रोते हो, या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण सुरू असून ते दुपारी 12 पर्यंत खुलं आहे, नक्की फोन करा। आता ऐकूया त्रिदेव या चित्रपटातलं गीत। गीतकार आनंद बक्षी, संगीतकार विजू शाह, स्वर अलका याग्निक, साधना सरगम आणि सपना मुखर्जी यांचा।

0: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
1: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट एकाच छताखाली आहेत.
0: हो,
1: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
0: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
1: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
2: हर

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुणे गाडगीळ आणि सन्स मधूनच।
2: पुणे गाडगीळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत। कुंटे चौक।

0: मी रोज दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
1: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: कार्यक्रमात यानंतरचं गीत नगीना या चित्रपटातलं. आनंद बक्षी यांच्या रचनेला संगीत दिलंय लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

आता ऐकूया कविता कृष्णमूर्ती आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गीत. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि चित्रपट मिस्टर इंडिया.

0: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
1: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
0: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
2: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
3: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
2: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: आता ऐकूया मोहम्मद अजीज, उदित नारायण आणि अलका याग्निक यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत, संगीतकार विजू शाह आणि चित्रपट विश्वात्मा.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव, रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज।
2: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका। प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
4: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार। दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल। आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
5: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली। इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप।

0: अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: आता ऐकूया रामलखन या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल।

0: या गीताबरोबरच मधुमालती हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. सकाळचे 11:58 झालेत. ठळक बातम्या ऐकूया.
1: विविध भारती पुणे ठळक बातम्या. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली. सकाळी 11:00 वंदे मातरम आणि राज्यगीतानं विधानसभेचं कामकाज सुरू झालं. कामकाजाच्या सुरुवातीलाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित सदस्य आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसंच अक्षय कार्डिले यांना सदस्यत्वाची शपथ दिली. यानंतर अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आला. मुख्यमंत्री तसंच अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरवणी मागण्या सादर केल्या. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल हाती आले असून 11 जागांपैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीसाठी 17 पैकी 6 जागांवर बिनविरोध निवडणूक झाल्यामुळे उर्वरित 11 जागांसाठी मतदान झालं. नांदेडमध्ये महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांनी एकतर्फी विजय मिळवला आहे. या निवडणुकीत राजूरकर यांना 451 पैकी 339 मतं मिळाली. सांगली साताऱ्यामध्ये भाजपचे धैर्यशील कदम 295 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांना 591 मतं मिळाली. भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीत भाजपा उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांचा विजय झाला आहे. ब्राह्मणकर यांना 302 तर काँग्रेस समर्थित उमेदवार नरेश ईश्वरकर यांना 154 मतं मिळाली. छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीचे सुहास शिरसाट 455 मतं घेत विजयी झाले आहेत. सोलापुरातून भाजपचे राजेंद्र राऊत 365 मतांनी विजयी झाले. नाशिकमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नरेंद्र दराडे यांचा पराभव झाला आहे. अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी पहिल्या फेरीतच 357 मतं मिळवत विजय नोंदवला. धाराशिव लातूर बीड स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघात महायुतीचे बसवराज पाटील 845 मतं मिळवून विजयी झाले आहेत. नागपूरमध्ये भाजपचे उमेदवार डॉ राजीव पोद्दार 682 मतं मिळवून विजयी झाले आहेत. अमरावतीत भाजपचे प्रवीण पोटे 390 मतांनी विजयी झाले. परभणीत महायुतीच्या शिवसेना शिंदे गटाचे सईद खान 242 मतं मिळवत तर जळगाव इथं भाजपचे नंदकिशोर महाजन 582 मतांसह विजयी झाले आहेत. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8:00.
0: ठळक बातम्या आपण ऐकल्या आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: आकाशवाणी विविध भारती पुणे, दुपारचे 12:01 झालेत। वनिता मंडळमध्ये आज फोन इन सखी संदेश, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन।

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी यशश्री आपलं मनपूर्वक स्वागत करते. आज आहे रविवार. आज आपल्या सख्यांशी बोलण्याचा, गप्पा मारण्याचा दिवस. आजचा विषय आपण दिला आहे

0: आरोग्य योग। मैत्रिणींनो, घरदार सांभाळताना, सगळ्यांची काळजी घेताना आपण आपल्याही आरोग्याची काळजी घ्यायला हवी, आणि यासाठी आपण कधी योगासनं करतो, कधी पळायला जातो, कधी स्विमिंगला जातो, तर कधी हास्य क्लबमध्ये जातो। 21 जून जागतिक योग दिवस। या योग दिनाच्या अनुषंगाने आपण आपल्या आरोग्याची काळजी कशी घेतो हे आपण जाणून घेणार आहोत आपल्या मैत्रिणींकडून। मग बघूया पहिला फोन कोणाचा येतोय।
1: सखी संदेश।

0: हॅलो,
1: नमस्कार.
0: डॉक्टर सरला जोशी बोलतेय.
1: हा, स्वागत आहे तुमचं.
0: आपचा विषय आरोग्य योग.
1: हो,
0: आरोग्याच्या बाबतीत मला म्हणजे मुख्य गोष्ट अशी सांगायची की स्त्रियांच्या बाबतीत स्त्रियांना म्हणजे बाकीच्या सगळ्या जबाबदाऱ्या असल्यामुळे फार त्या कमी लक्ष देतात स्वतःच्या तब्येतीकडे, आणि त्यामुळे त्यांचं म्हणजे कधी कधी आजार असे शरीरात मुरत राहतात आणि मग एकदम विकोपाला जाण्याची शक्यता असते.
1: हो,
0: आणि त्यातून सर्व्हिस वगैरे असेल तर डबल ड्युटी म्हणतात ना घरी दारी तसं असल्यामुळे. तर मी स्वतः सुद्धा 36 वर्ष नोकरी केलेली आहे, पण नोकरीच्या काळात जरी जमलं नाही तेव्हा तारुण्यात एवढं काही जाणवत नाही. पण नोकरी पूर्ण झाल्यावर, सेवानिवृत्त झाल्याबरोबर पहिल्यांदा मी ठरवलं की आपण आता आपल्या आरोग्याकडे पहिल्यांदा लक्ष द्यायचं, म्हणजे त्याला प्राधान्य द्यायचं आणि मग बाकीच्या गोष्टी करायच्या. तर मी पहिल्यांदा रिटायर झाले तेव्हा मी उरळी कांचन येथे निसर्ग उपचार केंद्रात जाऊन 10 दिवस राहिले, आणि तिथली दिनचर्या काय आहे ती सगळी शिकून घेतली, पाहून घेतली, अनुभवून घेतली, आणि मग घरी येऊन सर्वसाधारणपणे म्हणजे आपल्याला ती जितकी पाळता येईल तितकी पाळण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि आपल्या लहानपणापासून एक मनावरती बिंबवलेलं असतं की लवकर निजे लवकर उठे तर या आरोग्य संपत्ती ज्ञान भेटे किंवा मिळे. तर शक्यतो म्हणजे त्या सगळ्या ह्याच्यातनं संस्कारातनं मी गेलेली असल्यामुळे मी या सर्व गोष्टी पाळते. शक्यतो 6च्या पेक्षा जास्त उशिरापर्यंत मी कधी झोपत नाही, म्हणजे अगदी तब्येतच बरी नसेल तर तो भाग वेगळा आहे, पण क्वचितच कधीतरी मला जसं आठवत आहे तसं की कधीही म्हणजे उशिरा उठलेली नाही कुठल्याही कारणासाठी, किंवा आंघोळ सुद्धा केली नाही आता एकही दिवस मला जेव्हापासून आठवत आहे तेव्हापासून केलेला नाही. तर निसर्गोपचार केंद्रात आपल्याला शिकवतात की आपली जी पंचमहाभूत जी आहेत पृथ्वी आप तेज वायू आकाश याच्यापासून आपलं शरीर बनलेलं आहे, तर त्यांच्याशी आपण जितके संपर्कात राहू तितकं आपलं आरोग्य चांगलं राहतं.
1: बरोबर.
0: तर त्या दृष्टीने म्हणजे घरात सुद्धा चपला वापरणं हे खरं आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे बरं का. आता ज्यांना वापरायच्या हायफाय सोसायटी जरूर वापरू दे, माझं काही म्हणणं नाही, माझ्या स्वतःपुरतं मी सांगते की मातीशीचा जर संबंध आपला येतच नाही पण घरात सुद्धा चप्पल जर आपण वापरली तर भूमीशी सुद्धा आपला संबंध तुटून जातो.
1: खरं.
0: आणि दार खिडक्या इतके बंधन पॅक प्रत्येकाच्या असतात की सूर्याचं दर्शन होणं ही सुद्धा गोष्ट खूप दुरापास्त झालेली आहे. आणि मग ते सूर्यकिरण अंगावर घेणं ड जीवनसत्वासाठी वगैरे नाही का, त्या गोष्टी तर खूपच अवघड आहेत. तर दुसरी गोष्ट मी अशी पाळते की किमान 3 ते 4 फरलांग रोज चालायचं. चालायचंच म्हणजे कोणत्याही कारणासाठी असो पण जायचंच रोज, बाहेर टाळायचं नाही शक्यतो. ती मग घरातल्या घरातच चालते वगैरे असे एक्सक्यूज स्वतःसाठी घ्यायचे नाहीत. आणि पूर्वी मला आठवतंय की 20 वर्षापूर्वीचा काळ तेव्हा अय्यंगार म्हणून एक योगासनातले अतिशय उत्तम असे गुरु होते, तर त्यांच्याकडनं मी योगासनं शिकलेली आहे. शरीराच्या काही डिफॉर्मेटीज किंवा मर्यादा असल्यामुळे मी काही ठराविक आसनं करते पण म्हणजे रोज, आणि लोम विलोम आणि भस्रिका वगैरे या गोष्टी ज्या शिकलेल्या आहेत त्या श्वसनाच्या संदर्भातल्या दीर्घ श्वसन त्यांचं लोम अनुलोम त्याच्यातले जे आहेत त्या गोष्टी काही, तर ते 10 मिनिटं तरी मी ती स्वतःसाठी देते रोज.
1: छान आरोग्यदायी सवयी आहेत तुमच्या आणि छान आरोग्य योग तुम्ही पाळता आहात. तुमच्या आरोग्यासाठी शुभेच्छा देऊन आपण आता थांबूया.
0: हो, चालेल चालेल.
1: नमस्कार.
0: चालेल, धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: नमस्कार, सखी संदेश कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: हा, मी सुप्रिया लगड बिबेवाडीवरून बोलते मॅडम.
0: हा हा, बोला
1: मॅडम. आपलं नाव कळेल?
0: माझं नाव यशश्री पुणेकर.
1: हो का मॅडम? मी आहे आता 76 वर्षांची.
0: बर.
1: आणि मग मी सकाळी दररोज 5 वाजता डेली उठते सकाळी.
0: हा हा.
1: अर्धा तास मी योगा करते.
0: वा.
1: आणि मग छान तयार होऊन वॉकला निघते. 6 ते 7 मी 1 तास वॉक करून येते. याच्यामध्ये कधी म्हणजे कधीच बिघाड होत नाही या माझ्या रुटीन लाईफ मध्ये. कारण का माझे वडील होते ते व्यायामाला फार महत्व द्यायचे. ज्या दिवशी व्यायाम नाही त्या घरात आमच्या घरात लगेच फडाजंगी व्हायची. वडिलांना बिलकुल आवडायचं नाही. म्हणून आम्ही साहीच्या साही भावंड व्यायामाला फार महत्व देतो.
0: बर.
1: आता माझ्या 3 बहिणी 80-80 वर्षाच्या होऊन वारल्या, पण तिघीच्या तिघी शेवटपर्यंत एक्सरसाइज करायचं. मग माझी पण अजून तिकडेच वाटचाल चालू आहे.
0: हो. नाही, तब्येत आपली छान राहणं अतिशय महत्वाचं आहे, विशेषत वृद्धापकाळी. म्हणजे दुसऱ्या कोणावर अवलंबून आपल्याला राहायला नको, यासाठी आपली तब्येत आपण सांभाळणं गरजेचं आहे, नाही का?
1: हो. आणि मॅडम, मी अजून पर्वती चढायला जाते वर्षातून 4 वेळा.
0: अरे बापरे, छान.
1: आणि बरोबर 10 मिनिटात नॉन स्टॉप मी चढते आणि नॉन स्टॉप मी उतरते.
0: वा वा वा, कौतुकच आहे.
1: कारण की पण मला मॅडम असं काही दुसरा काही शारीरिक आजारच नाहीये ना, त्यामुळे मग मी सगळं करू शकते अजून.
0: नाही, शारीरिक आजार नाहीये याला कारण

0: तुम्ही पहिल्यापासून व्यायाम केलेला आहे,
1: हो,
0: योगासनं केलेली आहे.
1: वडिलांनी आम्हाला तो धडा घालून दिला, तो आम्ही अजून तो गिरवतोय.
0: वा वा, छान छान छान.
1: आणि त्यामुळे मी दिवसभर मॅडम फ्रेश राहते. फक्त एकच माझा प्रॉब्लेम आहे की मला ती झोप येत नाही, पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष करते. मग मी दिवसभर वाचन, टीव्ही, रेडिओ याच्यामध्ये वेळ घालवते. म्हणजे मी स्वतःला व्यस्त ठेवते दिवसभर.
0: खरं
1: त्यामुळे काय होतं, माझे वाईट विचार वगैरे ह्याला माझ्यामध्ये सारा नाही आहे बिलकुल. पण मी लोकांकडून अपेक्षा करत नाही की मला कोणी जपावं म्हणून, माझीच मी स्वतः चांगली राहते.
0: म्हणजे शारीरिक आरोग्य तर तुम्ही जपता की मानसिक आरोग्यही तुम्ही जपता?
1: हो हो हो, हे ह्याला मी जास्त महत्व देते.
0: वा वा वा, छान. तुम्हाला भरपूर आयुरारोग्य लाभो हीच सदिच्छा
1: मॅडम.
0: धन्यवाद.

0: नमस्कार.
1: नमस्कार.
0: हा, सखी संदेश कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: हा नमस्कार, मी मुद्देविहार बोलते कोथरूडहून. आपण कोण बोलताय?
0: मी यशश्री पुणेकर बोलते.
1: आजचा विषय काय? योग दिवस काहीतरी आहे ना, योग.
0: हा, आरोग्य योग.
1: 21/6 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने तुम्ही हा सखी संदेश मध्ये हा विषय निवडला, त्याबद्दल तुमचं त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद पाहिजे. काय आहे, गृहिणी आपल्या संसाराचं गाडावरताना सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडतच असतात, जसं की ज्येष्ठांची काळजी, आल्या गेल्यांचं आदरात इतकं, मुलांची काळजी, अभ्यासाचा हे, या सगळ्या गोष्टी करतात. पण या सगळ्या पार पाडताना स्वतःच्या आरोग्याकडे मात्र थोडस दुर्लक्ष करतात.
0: खरं खरं.
1: हा, तर आता त्याच्यात बदलही व्हायला लागलाय. शहरी भागामध्ये पुष्कळशा गृहिणी आपल्या सजग झाल्यात, पण ग्रामीण भागात अजूनही त्याचं प्रमाण थोडस कमी आहे. त्यांच्याकडून मला महत्व दिलं गेलं पाहिजे हे निश्चित आहे. माझ्याबद्दल म्हणायचं असेल तर मी आठवड्यात 3 दिवस योगा करते, सकाळी 45 मिनिट, आणि उरलेले 3 दिवस मी हास्य क्लबला जाते. आणि माझा क्लास आहे हा योगाचा प्रायव्हेट आहे, त्यामुळे त्या मॅडमच्याकडे, मी तशी सिनियर सिटीजन आहे पण त्यांच्याकडे आहे तर सगळ्यात तरुण वर्ग आहे. पण मी आता 5-6 वर्ष करत असल्यामुळे मला आता ते तसं थोडंफार अंगवळणी पडलंय त्यांचं सगळं. आणि त्याच्यामध्ये मग मी योग करत असताना मी हे करते, प्राणायाम, कपालभाती, भ्रामरी, सूर्यनमस्कार, सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे मी करते. तर आणखीन तसंच हास्य क्लबला जाते, तिथं पण बहुतांशी 80-85 पर्यंतचे वयाचे सगळे लोक आहेत. त्यामुळे तिथं उद्देश फक्त काय असतो की सर्व शरीराची हालचाल व्यवस्थित व्हावी, पाय हात पाय पुढे मागे कमवळ न करणं, असे सगळे म्हणजे फिजिकल ट्रेनिंग फार म्हणजे हेक्टिक नसतं, पण सगळ्या शरीराची अवयवाची हालचाल होईल इथपर तिथले सगळे व्यायाम आमच्याकडे असतात. हा, तर ह्या सगळ्यामुळे कसं होतं, आपल्याला मन प्रसन्न राहतं, आपलं आपल्या शरीरातल्या सर्व अवयवांची कामं व्यवस्थित होतात, जसं की उत्सर्जन क्रिया, पचन क्रिया, रक्ताभिसरण. योग केल्यानं शरीर पण चपळ बनतं, प्रसन्न बनतं आपल्याला. आणि या ठिकाणी जिथं मी हास्य क्लबला जाते, बहुतेक ठिकाणी मी घरातली छोटी मोठी कामं असतील तर तिकडेही मी पायीच जाते, आणि या ठिकाणी सुद्धा मी पायीच जाते हास्य क्लबला सुद्धा. तर त्याच्यामुळे म्हणजे चालण्याचाही व्यायाम होतो, आणि या सगळ्या लोकांना भेटून सुखदुःखाच्या गोष्टी होतात, त्याच्यामुळे मनाला बरं वाटतं सगळं हे केल्यामुळे.
0: आणि बघा, तुम्ही योगासनाला जाता तिथे तरुण लोकांच्या सहवासात असता, आणि हास्य क्लबला जाता तिथे तुमच्या समवयस्कांच्या सहवासात असता, म्हणजे दोन्हीचा सहवास तुम्हाला मिळतो आणि दोन्हीच्या सुखदुःखांमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता.
1: तिथे मोठी तरुण वर्ग असल्यामुळे त्यांना फोकस जास्त असतो त्यांच्याकडनं, परंतु मला आता सवय झाली आणि शरीर पण तसं असं करत असल्यामुळे एवढं काही त्यांच्याबरोबर करायला मला जे अवघड असतं ते मी सोडते ना, असं नाही. पण हे रोजच्या रोज केल्यामुळे मनाला प्रश्न वाटतं, शरीर हलकं फुलकं चपळ बनतं, काही कुठं दुखण्या फुकण्याचं काहीच हे नसतं. तर आणि बहुतेक मी पायी सगळीकडे जात असल्यामुळे माझा त्यातनं पायी चालण्याचाही व्यायाम होतो. आता मी माझ्या व्यायाम करते सगळ्या दिवसभराचा.
0: छान छान छान.
1: नमस्कार, धन्यवाद तुम्हाला पण सांग. तुम्ही लोक सगळे फार छान बोलत असता, मनाला खूप बरं वाटतं तुमच्या.
0: थँक्यू थँक्यू.
1: आता तुम्ही सांगले आकाशवाणीची मी खूपच म्हणजे हे आहे, माझ्याकडे मी टीव्ही तसा लावतच नाही, फक्त बातम्यांपुरता लावते, बाकी कुठल्या मालिका बघत नाही काय नाही, पण मी आकाशवाणी मात्र मला ऐकायचं. जर एखाद्या कार्यक्रम चुकला तर कुणातरी घरातली व्यक्तीला आपण जसं मिस करतो तसं वाटतं की अरे छान आपण कार्यक्रम ऐकला नाही. सवय झाली आता तुमची, तर काय म्हटलं की पहिलं लाईटचं बटन दाबलं की पहिलं रेडिओ बटन
0: दाबा. बरोबर, रेडिओ आपला घरातला सदस्यच आहे.
1: त्यामुळे सगळं खूप बरं वाटतं, शांत वाटतं, आणि बघण्यात नाही ते ऐकता ऐकता कामं पण होऊन जातात.
0: खरं
1: अशा बऱ्याचशा गोष्टी होत असतात. तुम्हालाही धन्यवाद सगळ्यांना, तुम्ही हा विषय निवडलात, सगळे लोक आकाशवाणीला धन्यवाद खूप खूप.
0: असेच तुम्ही आरोग्य आपलं सांभाळत राहा, तुम्हाला भरपूर आयुरारोग्य लाभ हो ही सदिच्छा. फोन केलात, धन्यवाद.

0: नमस्कार, मी संध्या घोष बोलते. प्रार्थनाबद्दल बोलायचे मला. मी 20 वर्षापासून योगासन करते, हलासन, सर्वांगासन, भुजंगासन, मंडुकासन हे सगळं करते. आता मी 75 वर्षाची आहे. माझ्या 5 वर्षापासून मी म्हणजे करत नाहीये, फक्त प्राणायाम करते, अनुलोम विलोम आणि कपालभाती हे करते. विलोम आणि हलके फुलके हातापायाचे एक्सरसाइज बसल्या बसल्या करते. प्राणायामनी मला एनर्जी खूप मिळते, रक्तप्रवाह पण सुधारतो, सर्क्युलेशन चांगलं होतं त्याच्यानी. आणि त्याच्यामुळे माझा डोळ्यांवर परिणाम झाला तर तो बरा झाला. ते पण करते. ते सांगायचं होतं मला म्हणून म्हटलं. तर ते योगासन आणि इतर फायदे होतात ना, मला काय सांगू.
1: फोन केला, धन्यवाद.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: सखी संदेश कार्यक्रमात आपलं स्वागत।
3: नमस्कार, मी आरती पुजारी बोलतेय निगडी प्राधिकरणातून।
2: हा हा बोला।
3: आज विषय आहे ना की तुम्ही कशा प्रकारे व्यायाम करता किंवा योगासन वगैरे करता, याच्याबद्दल बोलायचं होतं ना।
2: हो हो।
3: तर मी स्वणीचे बरेच कार्यक्रम ऐकते, म्हणजे सकाळपासून छान भक्ती संगीत किंवा इतरही काही माहितीचे कार्यक्रम असतात, गदिमांची जुनी गाणी किंवा लाखात अशी लेखणी, अतिशय सुंदर कार्यक्रम असतात तुमचे।
2: धन्यवाद।
3: छान वाटतं मला ऐकायला।
2: आरोग्याची काळजी कशी घेता?
3: हो, आरोग्याची काळजी म्हणजे रोज सकाळी व्यायाम करते मी 7:30 to 8:15, आणि नंतर पुढे मग काही टाळ्यांचे व्यायाम, आणखीन श्वासाचे व्यायाम वगैरे, तर त्याच्यामुळे दिवसभर उत्साह चांगला राहतो। आणि आता असं झालंय की घरातल्या घरात सुद्धा म्हणजे ऑनलाईन आपण करू शकतो, बाहेर कुठे जायला जमलं नाही तर ते चांगलं सोयीचं झालंय आता। बरोबर,
2: खरं।
3: आणि त्यामुळे नियमित व्यायाम होतो आणि थोडस मग जरी चाललं तरी म्हणजे सगळ्या प्रकारचा व्यायाम करणं आवश्यकच आहे आपल्याला, तर याच महत्व आम्हाला नक्कीच वाटतं की रोज व्यायाम केलाच पाहिजे। आणि आता हा योग दिन जो आहे तर त्याच्यामुळे बऱ्याच जणांना म्हणजे तशी प्रेरणा मिळते की आपण काही ना काहीतरी केलं पाहिजे। आणि बऱ्याच बागांमध्ये वगैरे सुद्धा मोठे उपक्रम आहे आणि चांगला प्रतिसाद मिळतो आणि लोकांमध्ये बरीच जागृती झाली आहे, म्हणजे पूर्वीपेक्षा आता लोक आपल्या स्वतःच्या तब्येतीकडे वगैरे लक्ष देत आहेत असं वाटतंय। आणि त्यामुळे चांगलं वाटतंय, म्हणजे सगळीकडे वातावरण चांगलं आहे।
2: हो हो,
3: योगदिनाचं महत्व नक्कीच दिवसेंदिवस वाढतंय
2: आणि काय आहे योगा

0: सनासाठी फार मोठी साधनं नाही लागत.
1: नाही लागत खरं ते
0: तुम्हाला एक मॅट असलं, एक सतरंजी घातली, त्याच्यावरती तुम्ही योगासनं करू शकता.
1: हो, आणि शरीर आणि मन जोडणं हे खूप आवश्यक आहे सध्याच्या परिस्थितीत. प्रत्येकाला खूप स्ट्रेस आणि हे काय काय असे आहेत,
0: बरोबर.
1: शरीर आणि मन जोडणं हे फार महत्वाचं आणि ते योगासनामुळे साध्य होतं असं
0: वाटतं. अगदी अगदी. आणि कसं आहे बघा, पूर्वीच्या काळी कष्टाची कामं होती, विहिरीतून पाणी काढणं म्हणा, जात्यावरती दळणं म्हणा, आता ती कष्टाची कामं राहिलेली नाहीयेत. त्यामुळे शरीराच्या सगळ्या अवयवांना व्यायाम घडेल असे कष्ट आपण करत नाही, त्यामुळे मग असा वेगळा व्यायाम करायची गरज पडते.
1: आणि पण चांगलं आहे म्हणजे काय की तो वेळ सकाळचा आपण द्यायलाच पाहिजे आणि सकाळचा वेळ हाच त्याच्यासाठी उत्तम आहे असं जाणवतं. दिवसभर मग इतर काही केलं तरी हरकत नाही, पण त्या वेळा चुकवल्या नाहीत म्हणजे आपल्याला चांगला त्याचा फायदा होतो.
0: हा, शक्यतो रिकाम्या पोटी करावा असं आहे, त्यामुळे मग सकाळच्या वेळात करणं जास्ती चांगलं आणि दिवसभर आपल्याला मग प्रसन्नता राहते ना, एनर्जी राहते.
1: अगदी अगदी
0: छान छान. तुम्ही तुमच्या आरोग्याच्या सवयी अशाच जपत राहा आणि भारतीय अष्टांग योग किंवा हा योग दिन जो आपण आपल्या भारताने जगाला दिलेली देणगी आहे तो आपण पुढे नेण्याची जबाबदारी पण आपली आहे, आपलं ते कर्तव्य आहे आणि आपण ते करत राहूया.
1: अगदी नक्कीच नक्कीच करत.
0: फोन केला, धन्यवाद.
1: धन्यवाद. आणि फोन लागला त्याच्याबद्दल मला खूप आनंद झाला की त्यामुळे काही माझे विचार थोडेसे जे काय मला वाटतंय ते बोलायला चांगली संधी मिळाली आणि तुम्ही वेगवेगळे विषय घेता हेही फार चांगलंय. त्यामुळे जरी फोन लागला नाही तरी आमचं चिंतन होत राहतं त्याच्यातून.
0: खरंय खरंय खरंय. त्यानिमित्ताने चिंतन होतं आणि इतरांचेही विचार आपल्याला कळत राहतात,
1: ऐकायला मिळतात. हो ना, छान. तुमचं नेहमीच तुम्ही चांगल्या प्रकारचं निवेदन करता, त्याबद्दल सुद्धा धन्यवाद. आणि आकाशवाणीला खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: नमस्कार, सखी संदेश कार्यक्रमात स्वागत.
1: नमस्कार, मी सुषमा कानेटकर बोलतीये, पुढे मडवा बुद्रुक इथून
0: बोलत आहे.
1: तर मी स्वतः योगा केंद्र घेते आहे सध्या.
0: बर.
1: आणि योगा पण शिकवते, योगाचं महत्व पण सगळ्यांना पटवण्याचा प्रयत्न करते. फक्त एक समाजसेवा या दृष्टिकोनातून करते मी.
0: वा वा.
1: आणि वय तसं माझं आता 75 आले मी.
0: बर.
1: तरी सुद्धा मी हे करायचा प्रयत्न करते की जेवढे वर्ष जमेल तोपर्यंत म्हणजे आपलंही आरोग्य चांगलं राहतं आणि दुसऱ्यालाही चांगलं आरोग्य देण्याचा आपण प्रयत्न करतो की सगळ्यांचं आरोग्य सर्वत्र सुखी नसंतो. अशापैकी आरोग्यम धनसंपदा अशापैकी माझं एक स्वतःचं मत आहे आणि त्यामुळे मी करते. तर आपला हा विषय खूप छान आहे आणि सगळ्यांच्या दृष्टीने तो चांगलाच आहे असं माझं मत आहे. आणि म्हणून मी एक साधारण 15 झाले हे योगाच्या ह्याच्यात आहे क्षेत्रामध्ये. मनिता मंडळचा कार्यक्रम तो पण मला खूप छान वाटतो कारण मी सुरुवातीपासून तुमची श्रोती, त्यामुळे चांगलं वाटतंय. तर असे हे विषय वेगवेगळे घेत आहेत त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आकाशवाणीला खरंच.
0: हो, आणि तुम्ही वेगवेगळ्या वेगवेगळ्या वयोगटातल्या लोकांशी तुमचा संपर्क येत असेल या वर्गाच्या माध्यमातून.
1: नक्की, कारण आता सध्या माझ्याकडे मी सुद्धा महिला केंद्र घेतेय मुलींचं. साधारण 30 मुली आहेत माझ्याकडे.
0: बरं.
1: आणि मी
2: श्रोते हो, नमस्कार. सप्ताह विशेष या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. 21 हा जसा योग दिवस तसाच तो वर्ल्ड म्युझिक डे पण असतो. वर्ल्ड म्युझिक डेची सुरुवात झाली 1982 साली आणि त्यानंतर

0: सखी संदेश कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: नमस्कार, मी आरती पुजारी बोलतेय निगडी प्राधिकरणातून.
0: हा हा बोला.
1: आज विषय आहे ना की तुम्ही कशा प्रकारे व्यायाम करता किंवा योगासन वगैरे करता, त्याच्याबद्दल बोलायचं होतं ना.
0: हो हो.
1: तर मी स्वणीचे बरेच कार्यक्रम ऐकते, म्हणजे सकाळपासून छान भक्ती संगीत किंवा इतरही काही माहितीचे कार्यक्रम असतात, गदिमाची जुनी गाणी किंवा लाखात अशी लेखणी, अतिशय सुंदर कार्यक्रम असतात तुमचे.
0: धन्यवाद.
1: छान वाटतं मला ऐकायला.
0: आरोग्याची काळजी कशी घेता?
1: हो, आरोग्याची काळजी म्हणजे रोज सकाळी व्यायाम करते मी 7:30 ते 8:15, आणि नंतर पुढे मग काही टाळ्यांचे व्यायाम, आणखीन श्वासाचे व्यायाम वगैरे, तर त्याच्यामुळे दिवसभर उत्साह चांगला राहतो. आणि आता असं झालंय की घरातल्या घरात सुद्धा म्हणजे ऑनलाईन आपण करू शकतो, बाहेर कुठे जायला जमलं नाही तर ते चांगलं सोयीचं झालंय आता. बरोबर,
0: खरंय.
1: आणि त्यामुळे नियमित व्यायाम होतो आणि थोडस मग जरी चाललं तरी म्हणजे सगळ्या प्रकारचा व्यायाम करणं आवश्यकच आहे आपल्याला. तर याच महत्व आम्हाला नक्कीच वाटतं की रोज व्यायाम केलाच पाहिजे. आणि आता हा योग दिन जो आहे तर त्याच्यामुळे बऱ्याच जणांना म्हणजे तशी प्रेरणा मिळते की आपण काही ना काहीतरी केलं पाहिजे. आणि बऱ्याच बागांमध्ये वगैरे सुद्धा मोठे उपक्रम आहे आणि चांगला प्रतिसाद मिळतो आणि लोकांमध्ये बरीच जागृती झाली आहे. म्हणजे पूर्वीपेक्षा आता लोक आपल्या स्वतःच्या तब्येतीकडे वगैरे लक्ष देत आहेत असं वाटतंय, आणि त्यामुळे चांगलं वाटतंय. म्हणजे सगळीकडे वातावरण चांगलं आहे.
0: हो हो,
1: योग दिनाचं महत्व नक्कीच दिवसेंदिवस वाढतंय.
0: आणि काय आहे, योगासनासाठी फार मोठी साधनं नाही लागत.
1: खरंच
0: तुम्हाला एक मॅट असलं, एक सतरंजी घातली, त्याच्यावरती तुम्ही योगासनं करू शकता.
1: हो, आणि शरीर आणि मन जोडणं हे खूप आवश्यक आहे सध्याच्या परिस्थितीत प्रत्येकाला.

0: खूप स्ट्रेस आणि हे काय काय असे आहेत,
1: बरोबर,
0: शरीर आणि मन जोडणं हे फार महत्वाचं आणि ते योगासनामुळे साध्य होतं असं वाटतं.
1: अगदी अगदी. आणि कसं आहे बघा, पूर्वीच्या काळी कष्टाची कामं होती, विहिरीतून पाणी काढणं म्हणा, जात्यावरती दळणं म्हणा, आता ती कष्टाची कामं राहिलेली नाहीयेत, त्यामुळे शरीराच्या सगळ्या अवयवांना व्यायाम घडेल असे कष्ट आपण करत नाही, त्यामुळे मग असा वेगळा व्यायाम करायची गरज पडते
0: आणि पण चांगलं आहे. म्हणजे काय की तो वेळ सकाळचा आपण द्यायलाच पाहिजे आणि सकाळचा वेळ हाच त्याच्यासाठी उत्तम आहे असं जाणवतं. दिवसभर मग इतर काही केलं तरी हरकत नाही, पण त्या वेळा चुकवल्या नाहीत म्हणजे आपल्याला चांगला त्याचा फायदा होतो.
1: हा, शक्यतो रिकाम्या पोटी करावा असं आहे, त्यामुळे मग सकाळच्या वेळात करणं जास्ती चांगलं आणि दिवसभर आपल्याला मग प्रसन्नता राहते ना, एनर्जी राहते.
0: अगदी अगदी
1: छान छान. तुम्ही तुमच्या आरोग्याच्या सवयी अशाच जपत राहा आणि भारतीय अष्टांग योग किंवा हा योग दिन जो आपण आपल्या भारताने जगाला दिलेली देणगी आहे तो आपण पुढे नेण्याची जबाबदारी पण आपली आहे, आपलं ते कर्तव्य आहे आणि आपण ते करत राहूया.
0: अगदी नक्कीच नक्कीच करत.
1: फोन केला, धन्यवाद.
0: धन्यवाद. आणि फोन लागला त्याच्याबद्दल मला खूप आनंद झाला की त्यामुळे काही माझे विचार थोडेसे जे काय मला वाटतंय ते बोलायला चांगली संधी मिळाली आणि तुम्ही वेगवेगळे विषय घेता हेही फार चांगलं आहे. त्यामुळे जरी फोन लागला नाही तरी आमचं चिंतन होत राहतं त्याच्यात.
1: खरंय खरंय खरंय, त्यानिमित्ताने चिंतन होतं आणि इतरांचेही विचार आपल्याला कळत राहतात,
0: ऐकायला मिळतात. हो ना, छान. तुमचं नेहमीच तुम्ही चांगल्या प्रकारचं निवेदन करता, त्याबद्दल सुद्धा धन्यवाद. आणि आकाशवाणीला खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: नमस्कार, सखी संदेश कार्यक्रमात स्वागत.
1: नमस्कार, मी सुषमा कानेटकर बोलतीये, पुढे मडगाव बुद्रुक इथून
0: बोलत आहे.
1: हा, मी स्वतः योगा केंद्र घेते आहे सध्या.
0: बर.
1: आणि योगा पण शिकवते, योगाचं महत्व पण सगळ्यांना पटवण्याचा प्रयत्न करते. फक्त एक समाजसेवा या दृष्टिकोनातून करते मी.
0: वा वा.
1: आणि वय तसं माझं आता 75 आले मी.
0: बर.
1: तरी सुद्धा मी हे करायचा प्रयत्न करते की जेवढं वर्ष जमेल तोपर्यंत म्हणजे आपलंही आरोग्य चांगलं राहतं आणि दुसऱ्यालाही चांगलं आरोग्य देण्याचा आपण प्रयत्न करतो की सगळ्यांचं आरोग्य सर्वत्र सुखी नसंतो. अशापैकी आरोग्यम धनसंपदा अशापैकी माझं एक स्वतःचं मत आहे आणि त्यामुळे मी करते. तर आपला हा विषय खूप छान आहे आणि सगळ्यांच्या दृष्टीने तो चांगलाच आहे असं माझं मत आहे. आणि म्हणून मी एक साधारण 15 झाले हे योगाच्या ह्याच्यात आहे क्षेत्रामध्ये. मनिता मंडळचा कार्यक्रम तो पण मला खूप छान वाटतो कारण मी सुरुवातीपासून तुमची श्रोती, त्यामुळे चांगलं वाटतंय. तर असे हे विषय वेगवेगळे घेत आहेत त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आकाशवाणीला खरंच.
0: हो, आणि तुम्ही वेगवेगळ्या वेगवेगळ्या वयोगटातल्या लोकांशी तुमचा संपर्क येत असेल या वर्गाच्या माध्यमातून.
1: नक्की, कारण आता सध्या माझ्याकडे मी सुद्धा महिला केंद्र घेतेय मुलींचं. साधारण 30 मुली आहेत माझ्याकडे.
0: बरं.
1: आणि मी मुलींचं केंद्र सकाळी 8:15 घेते. मुलींना डबे शाळेची मुलं वगैरे जावे लागतं ना.
0: हो.
1: आणि त्यांचं स्त्रियांचं आरोग्य चांगलं राहिलं तर घरातलं सुख चांगलंच राहतं ना.
0: खरं खरं. त्यामुळे तोच महत्वाचा मुद्दा आहे की ज्या घरात स्त्री आरोग्य पूर्ण असेल त्या घराचं स्वास्थ्य टिकून राहतं, त्या घरातली शांतता टिकून राहते.
1: हा बरोबर आहे. आणि स्वतः गृहिणी जर चांगली असेल व्यवस्थित तर मग काही प्रॉब्लेम येत नाही ना. एक गृहिणी जर चांगली तर सगळं चांगलं. त्यामुळे हा विषय खरोखर छान घेतलाय तुम्ही अनुसरून योगाडीला, तर त्याबद्दल अभिनंदन आकाशवाणीचं सुद्धा.
0: धन्यवाद.
1: असे धन्यवाद, तुमच्याशी बोलून सुद्धा धन्यवाद वाटलं.
0: हो.
1: आणि त्याचं वाद्य फार मला आवडतं, अतिशय आवडतं वाद्य. खूप मस्त आहे, म्हणजे मनाला एक बरं वाटतं. सगळ्यांना शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा हे समजून जाईल आणि मुलांवरही ते संस्कार होतात ना आपोआपच योगाचे वगैरे. ठीक आहे, धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: नमस्कार, सखी संदेश कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: नमस्कार, मी विद्या बोलते.
0: हा,
1: आजचा विषय आरोग्य आहे ना?
0: हो, आरोग्य योग हा विषय आहे आजचा.
1: बरं बरं. मला सगळ्यांना या निमित्ताने सांगायचं आहे की सगळ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आणि मुख्य म्हणजे आपल्याला आनंदी राहण्यासाठी योगाभ्यास किंवा व्यायाम हे खूपच मदत करतं. आणि कुठलाही करा, म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारचा करा, पण दिवस स्वतःच्या शरीरासाठी, शरीराच्या आरोग्याचं काळजी घेण्यासाठी व्यायाम करणं खूप महत्वाचं मला असं वाटतं. आणि मी स्वतः करते, व्हरायटी करते,
0: म्हणजे
1: योगा पण करते, वॉक पण असतो, आणि ऑनलाईन पण काही व्यायाम असते, किंवा कधीतरी 8-15 दिवसांनी चढ चढणं टेकडी असं मी करते. खूप छान
0: हे
1: विषय तुमचा आजचा दिलेला, आणि मोटिवेशन मिळेल असं वाटतं ह्या याच्यामुळे ऐकणाऱ्या सगळ्यांना.
0: खरंय, खरं
1: बोलताय.
0: मी यशश्री पुणेकर बोलते. आणि तुम्ही म्हणताय ते खरंय की आपण व्यायाम करत असतो, पण इतर मैत्रिणी आपल्या कशा तऱ्हेचा व्यायाम करतात, त्यांना त्याचा कसा फायदा होतो, हेही इथनं आपल्याला ऐकायला मिळतं. आणि यातनं खरंच मोटिवेशन मिळतं.
1: मला एक गोष्ट सांगायची आहे की कधी कधी काय होतं, आपण चालत असतो किंवा काही करत असतो, पण ते बघून दुसऱ्या माणसाला वाटतं अरे आपण पण काहीतरी केलं पाहिजे. आणि आपल्यालाही आपण जर मागे वळून बघितलं तर कोणीतरी व्यायाम करताय, कोणीतरी ट्रेक करताय, कोणीतरी काहीतरी करताय, हे बघून वाटतं अरे आपण पण करूया असं. आणि अजून एक गोष्ट असते, ती म्हणजे बायकांना वेळ मिळत नाही असा एक भाग असतो. पण वेळ काढला तर, म्हणजे आवड असेल तर सवड मिळते असं जे आहे ते,
0: अगदी बरोबर,
1: तो एक भाग. आणि घरातल्या लोकांना सुद्धा थोडीशी सवय लावणं की आता मी माझ्या आरोग्यासाठी काही करणार आहे, माझ्या शरीराच्या म्हणण्यापेक्षा तंदुरुस्तीसाठी काहीतरी करणार आहे, याची सवय पण जर नसेल किंवा तेवढं कोऑपरेशन नसेल तर ते खूप खुबीनी गोष्टी हाताळून केल्या पाहिजेत. पण काहीही करून व्यायाम हा केलाच पाहिजे असं मला वाटतं. आणि सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहो, तुमचंही आरोग्य चांगलं राहो अशा मी शुभेच्छा देते. आणि धन्यवाद.
0: धन्यवाद, फोन केलात आणि खूप छान सांगितलं. धन्यवाद.

0: जागतिक आरोग्य संघटनेनं आरोग्याची व्याख्या करताना त्यामध्ये शारीरिक आरोग्याबरोबरच सामाजिक आणि मानसिक आरोग्याचाही समावेश केला आहे. आपण आपल्या शारीरिक आरोग्याबरोबरच आपलं मानसिक आणि सामाजिक आरोग्य जपण्याचा प्रयत्न करूया. तर हा होता आजचा सखी संदेश कार्यक्रम.
1: सखी संदेश.

0: आता पुढच्या सखी संदेश कार्यक्रमाचा विषय काय आहे याची उत्सुकता वाटते आहे ना? मग ऐका तर.
1: युगायुगांचे नाते अपुले नको दुरावा.
2: वटपौर्णिमा म्हटलं की आठवते ती सत्यवान सावित्रीची गोष्ट. वडाच्या ऑक्सिजन उत्सर्जनामुळं या झाडाचं निसर्गातलं महत्व आणि त्यासंबंधी जोडली गेलेली व्रतवैकल्य. मैत्रिणींनो, आजच्या काळात वडाला प्रदक्षिणा घालणं किंवा उपास धरणं कदाचित थोडं मागं पडेलही, पण आपल्या नवऱ्याची आणि दीर्घ संसार सहजीवनाची प्रार्थना मात्र प्रत्येक स्त्री नक्कीच करेल. यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमाचा विषय आहे जोडी तुझी माझी. आपल्या सहजीवनाच्या आठवणी, किस्से, बिकट प्रसंग, कसोटी पाहणारे क्षण, तर काही मनमुराद हास्याचे क्षण, हे सारं आम्हाला ऐकायला आवडेल. सखी संदेश या कार्यक्रमात फोन करा मंगळवारी अर्थात 23 जूनला सकाळी 11 वाजता. फोन नंबर नेहमीचेच 020-2553-1705 आणि 2553-1706. जोडी तुझी माझी जरूर फोन करा मंगळवारी 23 जूनला सकाळी 11 वाजता.

0: माती।
1: वनिता पंडळ कार्यक्रमातून मी यशश्री पुणेकर सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपला निरोप घेते। पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात। नमस्कार।

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे आहे पुणे केंद्र। FM बँड 101 MHz, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही प्रसारित करत आहोत नवीन हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव। कार्यक्रमातलं पहिलं गीत स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटातलं, शाहिद मल्ल्या, निशा मस्करांस आणि मरिने डिक्रूज यांच्या स्वरात अन्विता दत्त यांच्या गीताला संगीतबद्ध केलंय विशाल शेखर यांनी।

0: श्रोतेहो द नेक्स्ट डे या कार्यक्रमातल्या यानंतरच्या गाण्याच्या आधी ऐकूया एक निवेदन. पुणे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे नियोजन, जिल्हा प्रशासनाचे निर्देश. पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या कमी पावसाच्या अंदाजानुसार 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणे आता प्राधान्याचे आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेला साठा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व सिंचन आवर्तने तात्काळ स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच नदी, कालवे आणि धरणांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकामार्फत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. अनधिकृत पंप, पाईपलाईन आणि मोटारींवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कठोर कार्यवाही केली जाईल. सर्व नागरिकांना आणि संबंधित यंत्रणांना पिण्याच्या पाण्याचा वापर जपून आणि अत्यंत काटकसरीने करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
1: रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
3: आणि
4: लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
0: आता ऐकूया प्रियंका चोपडा आणि फरहान अख्तर यांनी गायलेलं दिल धडकने दो या चित्रपटातलं गीत.

कार्यक्रमात यानंतरचं गीत कॉकटेल या चित्रपटातलं इर्शाद कामिल यांच्या रचनेला संगीत दिलंय प्रीतम यांनी, स्वर नीरज श्रीधर आणि कविता सेठ यांचा.

कार्यक्रमात आता ऐकूया अरिजित सिंह आणि निकिता गांधी यांच्या स्वरात अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत तू झुठी मैं मक्कार या चित्रपटातलं. संगीतकार आहेत प्रीतम.

आता ऐकूया नीती मोहन आणि सोफिया अशरफ यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत. संगीतकार ए आर रहमान आणि चित्रपट जब तक है जहां.

0: मोठी सुनबाई हे तुझ्या नावे.
1: इतकी काय घाई होती
0: अग.
2: आणि छोटी
0: हे तुझ्या नावे. आणि हे माझ्या छकुलीच्या नावे.
3: पण आजी तुझ्या नावे
4: सगळंच. मी बँक, लॉकर, फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोपं जाईल.
0: शुभ बोला हो.
2: काय
5: RBI सांगते
6: जाणकार बना सतर्क रहा.
7: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
8: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची काळजी आमची.
9: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच रूप नवे.
10: कार्यक्रमात यानंतरचं गीत ए दिल है मुश्किल या चित्रपटातलं. अमिताभ भट्टाचार्य यांच्या रचनेला संगीत दिलंय प्रीतम यांनी. स्वर प्रदीप सिंह सरन, नक्ष अजीज, मीनल जैन आणि अंतरा यांचा.

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांझ धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: यानंतर ऐकूया कपूर अँड सन्स या चित्रपटातलं गीत. स्वर आहे बादशाह फाजिल पुरिया आणि सुकृतिका यांचा, संगीतकार अमाल मलिक आणि गीतकार कुमार.

दिलजीत दोसांझ यांच्या स्वरात आता ऐकूया कुमार यांचं डंकी या चित्रपटातलं गीत, संगीतकार प्रीतम.

कार्यक्रमात यानंतरचं गीत सत्यप्रेम की कथा या चित्रपटातलं. गुरप्रीत सैनी आणि अली सेठी यांच्या रचनेला संगीत दिलंय रोचक कोहली आणि अली सेठी यांनी. स्वर अरिजित सिंह आणि तुलसी कुमार यांचा.

0: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
2: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.
3: आता ऐकूया बेन्नी दयाल आणि रणवीर सिंह यांनी गायलेलं अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत. लेडीज वर्सेस रिकी बहल या चित्रपटासाठी संगीतकार आहेत सलीम सुलेमान.

कार्यक्रमात शेवटी बागी 4 या चित्रपटातलं समीर यांचं गीत. संगीतकार सिद्धांत मिश्रा, स्वर बी प्राक, सिद्धांत मिश्रा, टायगर श्रॉफ, हरना सिंधू, सोनम बाजवा आणि संजय दत्त यांचा.

0: या गीताबरोबरच द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह,
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. दुपारचे 2 वाजलेत. प्रसारित करत आहोत जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमातलं पहिलं गीत CID या चित्रपटातलं शमशाद बेगम यांच्या स्वरात मजरू सुलतानपुरी यांच्या गीताला संगीतबद्ध केलंय OP नय्यर यांनी.

0: वॉचमॅन वॉचमॅन, अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
1: अर्धा तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमाखर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

0: सागवानाच्या आंब्या फणसांच्या पानावर वाजणाऱ्या पावसाच्या थेंबात एक प्रकारची लय असते. खूप पाणी साचल्यावर लाल लाल गढूळ पाण्याने भरून वाहणारे ओढे म्हणजे परहे हे सुद्धा एका ठराविक सुरात गरजत रोरावत वाहतात. उन्हाळ्यात या ओढ्यांमधूनच वाडीवाडीत जाणारे रस्ते असतात. त्या वाहणाऱ्या सुसाट पाण्यामुळे मिटून जातात. त्यावर घातलेले साकव म्हणजे छोटेखानी लाकडी काठ्यांचे पूल हे सुद्धा या पाण्याबरोबर वाहून जातात आणि मग अल्याड पल्याडची वाटच बंद होऊन जाते.
1: यावेळच्या साहित्य सौरभ कार्यक्रमात सोमवारी 22 जूनला सायंकाळी 6:30 अवश्य ऐका चारुता प्रभुदेसाई यांचा ललितबंध आणि कविता वाचन. साहित्य सौरभ कार्यक्रमात सायंकाळी 6:30 सोमवारी 22 जूनला.
2: कार्यक्रमात शेवटी बंदिनी या चित्रपटातलं गुलजार यांचं गीत, संगीतकार सचिन देव बर्मन आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: विश्व भर में लाखों लोगों को शारीरिक रूप से स्वस्थ रखने में मदद कर रहा है, बल्कि उन्हें सकारात्मक जीवन जीने के लिए प्रेरित भी कर रहा है। अंत में मुख्य समाचार एक बार फिर। पश्चिम बंगाल में भाजपा सरकार ने अपना पहला पूर्ण बजट पेश किया। सामाजिक कल्याण, अवसंरचना विकास और रोजगार पर ध्यान केंद्रित करते हुए महिलाओं के लिए कई योजनाओं की घोषणा। नई दिल्ली में आज से ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सलाहकारों की बैठक शुरू। उभरती सुरक्षा चुनौतियों पर चर्चा होगी। विदेश मंत्री डॉ एस जयशंकर मंगोलिया पहुंचे। मौसम विभाग ने आज असम और मेघालय में मूसलाधार वर्षा का रेड अलर्ट जारी किया। और फीफा विश्व कप में मिस्र ने न्यूजीलैंड को 3-1 से हराकर विश्व कप में पहली जीत दर्ज की। इसके साथ ही दोपहर समाचार का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM आपल्या रेडिओ सेटवरून आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। दुपारचे 2:30 वाजलेत। सप्ताहविशेषमध्ये ऐकूया वर्ल्ड म्युझिक डे निमित्त चर्चा, सहभाग पुष्कर लेले आणि कुलदीप यांचा, सूत्रसंचालन गौरी लागू, निर्मिती सहाय्य मोनिका मेहकरे।
2: श्रोतेहो नमस्कार। सप्ताहविशेष या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत। 21 जून हा जसा योग दिवस तसाच तो वर्ल्ड म्युझिक डे पण असतो। वर्ल्ड म्युझिक डेची सुरुवात झाली 1982 साली आणि त्यानिमित्त त्या दिवशी जगभरात संगीतविषयक अनेक कार्यक्रम सादर होतात ज्याचा आस्वाद रसिकांनी घ्यावा अशी अपेक्षा असते। यानिमित्तच आजची चर्चा। या चर्चेसाठी आपण आमंत्रित केलं आहे डॉ पुष्कर लेले। पुष्कर नमस्कार।
3: नमस्कार।
2: आणि कुलदीप बर्वे यांना, कुलदीप नमस्कार।
4: नमस्कार।
2: डॉक्टर पुष्कर लेले हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे ग्वाल्हेर घराण्याचे गायक आहेत। त्याच विषयातली त्यांची पदवी आहे। संगीत आस्वादनाविषयी ते कार्यशाळा घेतात, तसंच प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या म्हणजेच मॉडर्न कॉलेजच्या परफॉर्मिंग आर्ट्स विभागात ते असिस्टंट प्रोफेसर आणि विभाग प्रमुख म्हणून काम करतात। आणि आकाशवाणीच्या श्रोत्यांसाठी सांगायला आवडेल की ते आकाशवाणीचे कलाकार आहेत। कुलदीप बर्वे हे स्वतः गिटार वादक आहेत, संगीतकार आहेत, लेखक आहेत आणि फ्लेम युनिव्हर्सिटीमध्ये पाश्चात्य संगीताचे शिक्षक म्हणूनही ते काम करतात। पुष्कर, आकाशवाणीच्या श्रोत्यांना नेहमीच असं म्हटलं जातं की हे कानसेन आहेत। आकाशवाणीवरती वर्षानुवर्ष संगीत ऐकून जरी संगीताची परिभाषा माहीत नसली तरी त्यांचे कान तयार झाले आहेत। संगीत रसास्वादामध्ये अशा कानसेनांचं महत्व तुम्ही काय सांगाल?
3: कानसेन या शब्दाविषयीच मी आधी सांगतो। बरेच लोक असं म्हणतात की मला संगीतातलं फारसं काही कळत नाही, मी फक्त कानसेन आहे। ही दोन वाक्य एकमेकांना कॉन्ट्रडिक्टरी आहेत, कारण बरेच लोकांना कानसेन या शब्दाचा अर्थच माहिती नसतो। कानसेन हा शब्द मुळामध्ये पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी हा शब्द प्रचलनात आणला। त्यांना एका व्यक्तीने विचारलं होतं की काय हो पलुस्कर, तुम्ही एवढी संगीत विद्यालय काढलेत, कितीचे तुम्ही तानसेन निर्माण केलेत? तर तेव्हा पलुस्करांनी हसून त्यांना उत्तर दिलं होतं की तानसेन तर मला माहीत नाहीत, पण अनेक कानसेन मी तयार केलेले आहेत। तर कानसेन म्हणजे असा व्यक्ती की ज्याला संगीताची खूप चांगली जाण आहे, ज्याचे कान अत्यंत उत्तम तयार आहेत, संगीतातले जे न्युएन्सेस किंवा सटलटीज ज्याला आपण म्हणतो ते सर्व त्याला जाणवतात, त्यातले सर्व बारकावे त्याला समजतात, फक्त तो गाऊ किंवा प्रत्यक्ष वाजवू शकत नाही। म्हणजे तानसेन आणि कानसेन हे खरं तर एकाच पातळीवरचे दोन व्यक्ती आहेत। तर प्रत्यक्ष गाता वाजवता येत नाही, पण संगीत मात्र अगदी त्यातले बारकाव्यांजकट सर्व समजतं। आणि मी तर पुढे जाऊन असं म्हणेन की तानसेनाचं पण समोर कानसेन असल्याशिवाय काही वजूद नाहीये, कारण समोर जाणकार श्रोते जर नसले आणि तुम्ही कितीही चांगलं गायलत तरी काय उपयोग नाही, कारण त्यांना ते सर त्यातले बारकावे समजले नाहीत तर काही त्याचा उपयोग नाही। त्यामुळे आकाशवाणी गेल्या अनेक वर्ष जे लोकांवरती संगीताचे संस्कार करतायत त्यातनं ओव्हर पिरियड ऑफ टाइम कालांतराने लोकांवरती ते संस्कार होऊन ते कानसेन होण्याच्या दिशेने निश्चित लोकांना घेऊन जातात, हे अगदी निर्विवाद आहे।
2: आणि शास्त्रीय संगीत ऐकणाऱ्या माणसाला किंवा कानसेन, शास्त्रीय संगीत ऐकून जे कानसेन झालेत त्यांच्यासाठी जगभरातलं संगीताचं दालन नेहमीच खुलं असतं का, काय सांगाल तुम्ही?
3: आवडीनिवडीचा आणि प्रत्येकाच्या आवाक्याचा प्रश्न आहे, पण मी नेहमी म्हणतो की अवेअरनेस ही पहिली पायरी आहे, की आपण ज्या भूभागामध्ये राहतो तिथे काय काय प्रकारचं संगीत आहे, शास्त्रीय संगीत आहेच आहे, पण इतर

0: अनेक कुठल्या प्रकारचं संगीत आहे. मग तिथे ज्याला आपण अगदी प्राथमिक अवस्थेमधलं संगीत म्हणतो, म्हणजे प्रिमिटिव्ह म्युझिक किंवा आदिम संगीत किंवा ट्रायबल म्युझिक हा त्याचा एक मोठा भाग आहे. त्याच्यानंतर लोकसंगीताची आपल्याकडे खूप मोठी परंपरा आहे. धर्मसंगीताची अगदी अगदी धर्मसंगीताची खूप मोठी परंपरा आहे, ज्याचा भक्ती संगीत हा एक मोठा भाग आहे. जनसंगीत तर आहेत आहे पॉप्युलर म्युझिक, आणि अगदी अलीकडचं मॉडर्न ज्याला फ्युजन म्युझिक किंवा कॉन्फ्लुएन्स म्युझिक आपण म्हणतो, संगम संगीत, तर हे सगळ्या साही कोटींमधनं संगीत आपल्याशी संवाद साधत असतं. तर त्या सर्व संगीत कोटींचा, संगीत प्रकारांचा आपल्याला अवेअरनेस आहे का? मग तो आपल्या राज्य पातळीवर आहे का, देशपातळीवर आहे का, आणि मग पुढे जाऊन जागतिक पातळीवरती की आफ्रिकेतलं संगीत काय असतं बरं, किंवा इंडोनेशिया बाली या प्रदेशातलं साऊथ ईस्ट एशियनमधलं संगीत कसं आहे बरं, आपल्यापेक्षा ते कसं वेगळं आहे, तिथल्या संगीताच्या धारणा कशा वेगळ्या आहेत, ह्याचा अवेअरनेस तरी असावा असं मला वाटतं. की ज्याला संगीत प्रेमी स्वतःला म्हणवतं त्याच्या आवडीनिवडी असतील की मला अमुक प्रकारचं संगीत नाही आवडत किंवा अमुक प्रकारचं संगीत अधिक आवडतं, पण माहीतच नाही की जॅझ संगीतमध्ये काय काय असतं किंवा पाश्चात्य क्लासिकल म्युझिक म्हणजे काय असतं, हे याचा अवेअरनेसच नाही असं असू नये असं मला वाटतं.
1: मॉडर्न कॉलेजमध्ये संगीत रसास्वादाच्या संदर्भातला कोर्स तुम्ही चालवता, तर त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल.
0: डिपार्टमेंट ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स, मॉडर्न कॉलेज शिवाजीनगर, आणि ललित कला केंद्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने 3.5 महिन्याचा ऑनलाईन संगीत रसग्रहणाचा आम्ही कोर्स चालवतो. त्याच्यामध्ये संगीत म्हणजे काय इथपासून सुरुवात करून जागतिक संगीत म्हणजे वर्ल्ड म्युझिक कल्चर्स, त्याच्यानंतर भारतातमधले प्रांतीय संगीत काय आहेत किंवा लोकसंगीत परंपरा काय आहेत, संगीताच्या 6 कोटी ज्या मी सांगितल्या त्या कशा ऑपरेट होतात, त्याच्यानंतर मग कला संगीतामध्ये जाऊन कर्नाटिक संगीत, हिंदुस्थानी संगीत, त्याचप्रमाणे पाश्चात्य संगीत, मग त्याच्यामध्ये वेस्टर्न क्लासिकल, जॅझ, वेस्टर्न पॉप्युलर हे सगळे फॉर्म्स, त्याचप्रमाणे जनसंगीत म्हणजे लाईट म्युझिक, फिल्म म्युझिक, गझल हे सर्व फॉर्म्स, वाद्य संगीत त्याच्यामध्ये तालवाद्य, स्वरवाद्य आणि इतरही काही विषय संगीताशी संबंधित, असा तो अतिशय प्रदीर्घ छान 90 तासांचा ऐवज असलेला सुंदर असा कोर्स आहे. अनेक लोकांनी त्याचा फायदा घेतलाय.
1: लवचिकता पण फार महत्वाची ना, म्हणजे आपण जे काय ज्या पद्धतीचं संगीत ऐकतो ते समजून घेण्यासाठी एक लवचिकता फार महत्वाची, आणि शास्त्रीय संगीत ऐकणाऱ्यामध्ये ती कमी असते का कुलदीप, काय म्हणाल तुम्ही की आमचं तेच चांगलं, आमच्या परिघाच्या पलीकडे आम्ही काय ऐकायला जाणार नाही असा एक असूर दिसतो, त्याच्याबद्दल काय म्हणाल?
2: माझ्या अनुभवामध्ये असे लोक आलेत की जे भारतीय शास्त्रीय संगीत ऐकतात ते जनरली ऍक्च्युली बरेच त्यांचे कान एकतर तयार असतात, त्यामुळे त्यांच्यात ती लवचिकता तुम्हाला दिसून येते की म्हणजे ते संगीत ऐकतीलच असं नाही, पण त्यांच्या ऐकण्यात जर ते आलं त्याच्यातले थोडेसे बारकावे त्यांना कळू शकतात, म्हणजे त्यांची आवड निर्माण होईल न होईल हा भाग निराळा.
0: पण तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की ज्यांच्याकडे ही वैचारिक लवचिकता असते ते हे करू शकतात, पण जे थोडेसे बंद विचारांचे असतात किंवा जिथे थोडासा कल्चरल ॲरोगन्स किंवा कल्चरल इग्नोरन्स असतो तिथे मग हे दालने दरवाजे बंदच ठेवतात ही लोक.
1: कुठलंही संगीत ऐकताना असं वाटतं की अरे यातल्या बारकाव्या निशी जर आपण ऐकलो तर त्याचा आनंद फार जास्त घेता येऊ शकेल, किंवा करूया राग ओळखण असेल, त्यातली लईची गंमत असेल किंवा ताना असेल, हे मला जेव्हा समजेल तेव्हा मला ते गाणं ऐकायला जास्त मजा येईल असं खूप वाटतं. तर हा जो संगीताचा रसास्वाद आहे हा घेणं शिकता येतं का, आणि तुम्ही काय प्रयत्न करता या संदर्भात?
0: निश्चित, म्हणजे रसास्वादाकडे जाणाऱ्या सर्व ज्या आधीच्या पायऱ्या आहेत त्या सर्व आपण घेऊ शकतो, आणि त्यातलं मी म्हणलं तसं अवेअरनेस ही पहिली पायरी. दुसरी पायरी म्हणजे अक्वेंटन्स होणं की एखादा त्यातला आपल्याला भारतीय संगीत सपोज आपल्याला आवडलं तर त्याच्याविषयी मग अधिक थोडंसं जागरूकपणे त्याच्याकडे बघणं ही दुसरी पायरी. आणि मग पुढची पायरी जे तुम्ही म्हणताय की अंडरस्टँडिंग, की तो आता मला समजून घ्यायचा, आता मला ओळख झालेली आहे जास्ती, पण आता मला तो अधिक सखोल पद्धतीनं समजून घ्यायचा आहे, त्याचं व्याकरण थोडंफार समजून घ्यायचं आहे, त्यात

0: त्या संज्ञा थोडंफार समजून घ्यायच्यात आणि त्यातलं सौंदर्य स्थळ सौंदर्य विचार हाही मला थोडासा समजून घ्यायचा आहे. तर इथपर्यंत निश्चित हे थोडंसं सोपं करून पण अधिक पोचेल असं सोप्या भाषेमध्ये सांगणं शक्य आहे.
1: स्वतःची स्वतः करण्यासाठी सुद्धा एक उन्नत होणं माणसाला गरजेचं आहे की मला याच्यातनं आनंद मिळतो आहे हे समजणंही खूप महत्वाचं. कुलदीप काय सांगाल आपण या संदर्भातच म्हणते मी की जगभरामध्ये अशा पद्धतीने संगीत शिकणं किंवा त्याचा आस्वाद घ्यायला शिकणं ही प्रोसेस कशी होते किंवा काय सांगाल त्याच्याबद्दल?
2: त्याच्यात खूप वेगवेगळे मार्ग आहेत. म्हणजे प्रत्येक जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणण्यासारखं आहे की आधी तुमच्या कानावर कधीतरी अत्यंत प्रासंगिक ते संगीत पडतं आणि कुठेतरी ते तुमच्या अंतर्मनात राहतं आणि तुम्हाला त्याच्याबद्दल उत्सुकता निर्माण होऊ शकते होते आणि मग तुमची तो प्रवास तुमचा चालू होतो. कधी घरातच तुम्हाला ते मिळतं. पण बेसिकली ती एक प्रक्रिया आहे. म्हणजे ती काय एकाच पद्धतीने किंवा एकाच ठराविक पद्धतीने झाली पाहिजे असं नाही आहे ते. पण जसं पुष्कर म्हणाला तशी ती जी झेप आहे की थोडीशी माहिती आहे थोडीशी समज आहे पण तिथपासून ते पूर्णतः आस्वाद घेऊ शकतो का एखादी व्यक्ती, त्याच्यामध्ये तुम्हाला सातत्याने त्याचा पाठपुरावा करावा लागतो. एक बैठक लागते ऐकायची. तर बरेच वेळा ऐकणं काय आहे हे आपण शिकू शकत नाही पण त्याला पोषक एक परिस्थिती किंवा एक फ्रेमवर्क आपण त्यांना देऊ शकतो की ज्याच्यामध्ये त्यांना वाटेल की हा बसून ऐकावं एखाद्या प्रकारचं संगीत, याच्यात मजा आहे, याच्यात मला स्वतःशी कुठेतरी एक संवाद साधता येतो. या निमित्ताने
1: स्वतःशी संवाद साधता येतो असं कुलदीप आत्ता म्हणाले की संगीताचा आजच्या काळामध्ये या अर्थाने महत्व पुष्कर काय सांगाल की स्वतःशी असणं आणि शांतीचा अनुभव मिळणं की ज्याचं आपण रिलेशन आपल्या मानसिक स्वास्थ्याशी जोडू शकतो याच्याबद्दल काय बोलाल?
0: संगीताचा आपल्या मनावर शरीरावर बुद्धीवर परिणाम होतच असतो. त्याच्यावरती अनेक रिसर्च आपल्याला सापडतात जुने नवीन, त्याच्यावर संशोधन सतत चालू आहे आणि आपल्याला स्वतःलाही अनुभव आहेच की संगीतामध्ये काहीतरी थेरोपॅटिक व्हॅल्यू निश्चित आहे. त्यामुळे संगीताचा आपल्यावरती खूप खोलवर परिणाम होत असतो. पण सर्व संगीत हे शांतता निर्माण करणारच पाहिजे. अगदी आपल्या शास्त्रीय संगीतामधलंही उदाहरण तुम्ही घेतलं की अतिद्रुत लयीमधले जेव्हा काम होतं, झाल्याचं काम होतं जेव्हा वाद्यसंगीतामध्ये किंवा कंठसंगीतामध्ये जेव्हा खूप द्रुत लयीमध्ये काही तानबाजी होते किंवा जोरकस लयकारी होते तिथे कुठे शांतता वगैरे असते? तिथे शांतता वगैरे नसते, तिथे वेगळ्या प्रकारची मजा असते. तर संगीत हे असं असलं पाहिजे किंवा संगीत म्हणजे हे किंवा संगीत सर्व संगीत हे गोडच असलं पाहिजे अशी पण एक धारणा आहे की संगीत म्हणजे कानाला गोडच लागलं पाहिजे. आता तर कानाला गोड लागणं ही पण खूप संस्कृती सापेक्ष गोष्ट आहे. तर सर्व संगीत का गोड असायला पाहिजे? आमचे रानडे सर म्हणायचे की तुम्ही एखादी समोर तुमच्या थाळी आली आणि आता थाळीचा तुम्हाला आस्वाद घ्यायचा आहे आणि तुमची अशी अपेक्षा आहे की त्या थाळीतला प्रत्येक पदार्थ हा गोडच असला पाहिजे तर त्या थाळीची मजा येईल का तुम्हाला? तसंच आहे की संगीत अनेक प्रकारचं असतं, अनेक भावभावना मनामध्ये निर्माण करणारं असतं. आपल्याला संगीत रडवू शकतं, हसवू शकतं, अंतर्मुख करू शकतं, नाचायला लावू शकतं. हे सर्व संगीतच आहे. त्याच्या त्याच्या रेफरन्समध्ये ते बघायला लागतं आणि त्या रेफरन्समध्ये त्याचा आनंद आपण घ्यायला
1: पाहिजे. कुलदीप, अनेक माध्यमं आपल्या भोवती आता आहेत त्याच्यामुळे असं म्हणतो ना आपण की प्रत्येक काळाचा एक साऊंड असतो. तसं आत्ताच्या संगीताचा म्हणजे चित्रपट संगीत असेल किंवा एकंदरच आपल्या भोवती घडणाऱ्या गोष्टींचा जो साऊंड आहे ती आत्ताच्या जगातल्या साऊंडची व्याख्या तुम्ही काय कराल? आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड आता खूप आहे. म्हणजे काही वेळेला तंत्रज्ञान गाण्यावरती किंवा संगीतावरती कुरघोडी करताना पण आपल्याला दिसतं. त्यामुळे आत्ताचा साऊंड काय आहे, आत्ताच्या जगातला साऊंड?
2: तो एका वाक्यात सांगणं अवघड आहे कारण का तो एका प्रकारचा अर्थातच कधीच नव्हता आणि तो आता अजूनही जास्ती विविध आणि विखंडित असा अशा स्वरूपात आहे. कारण का ज्या प्रकारे माहिती पोचतीये आणि ज्या वेगाने पोचतीये त्याचा सांगितिक त्याचं प्रतिबिंब कसं पडतंय आणि त्याच्यातनं काय निर्माण होत आहे हे समजून घेण्यासाठी मला वाटतं आपल्याला खूप अजून वेळ आहे. म्हणजे आपण त्या अशा प्रक्रियेतनं आता

0: एका टप्प्यावर आहोत की आपल्याला ते सगळं म्हणजे कळतच नाहीये की कुठे काय चाललेलं आहे.
1: मी आकाशवाणीच्या संदर्भात असं म्हणू शकते की पूर्वी आमचे गायक वादक सगळे एकत्र बसूनच त्याचं ध्वनिमुद्रण होत असे. जसं ट्रॅक रेकॉर्डिंग आलं तसा तो साऊंड कानाला वेगळा ऐकू येऊ लागला. त्याच पद्धतीत आपण आता पुढे आलो तर डिजिटल रेकॉर्डिंग सुरू झालं त्याच्यासाठीच्या पद्धती वेगळ्या वेगळ्या आल्या. त्यांनी काही साऊंडमध्ये बदल झाला का अशा अर्थी मी विचारते.
0: अगदीच. त्याच्यामध्ये जी देवाणघेवाण असते ना एकत्र वाजवण्यातनं येणारी किंवा काम करण्यातनं येणारी ती जाते, ती लुप्त होते या सगळ्या प्रक्रियेमध्ये. आणि त्याच्याने काहीतरी वेगळ्या प्रकारचं संगीत निर्माण होतं. आता त्याच्यात ते टेक्निकली आपण बोलू शकतो की काय होतं एक्झॅक्टली, पण ते वेगळं असतं हे नक्की.
1: बरोबर. पुष्कर, तुम्ही शास्त्रीय संगीताचे गायक आहात आणि समोर ऐकणारा जर सजग असेल किंवा संगीत समजणारा असेल तर कलाकाराच्या सादरीकरणामध्ये फरक पडतो का? आणि तुम्हाला किती गरजेचं वाटतं की आपल्या समोर बसलेल्या प्रेक्षकाला, श्रोत्याला आपण काय गातोय हे समजलं पाहिजे अशी गरज तुम्हाला वाटते का?
2: निश्चित परिणाम पडतो, कारण खास करून कला संगीत हे टू वे प्रोसेस आहे, एकतर्फी नाहीये. त्यामुळे मी जे गातोय किंवा वाजवतोय ह्याचा समोरच्यांवरती काय परिणाम होत आहे आणि ते मला कसा प्रतिसाद देत आहेत ह्याच्यावरती मला अगदी पुढे ते माझी फ्रेज सुचण्याच्या प्रक्रियेपर्यंत त्याचा परिणाम होत असतो. की अपेक्षित ठिकाणी अपेक्षित दाद आली किंवा न आली, काही प्रतिसाद असतो तो अगदी उत्स्फूर्त असतो, वोकल असतो किंवा व्हिज्युअल असतो, पण काही प्रतिसाद हा अगदी नजरेनजरेमधनं होत असतो किंवा अगदी काही सटल ॲक्शन्समधनं होत असतो आणि तो कलाकार टिपत असतो.
1: संगीताचा अधिक सखोल आकलन आणि आस्वाद विकसित करण्यामध्ये जाणीवपूर्वक आणि एकाग्रतेने ऐकण्याची भूमिका किती महत्वाची आहे याच्याबद्दल काय म्हणाल?
2: अक्वेंटन्सची जी स्टेज आहे की त्याच्यामध्ये तुम्ही डेडिकेटेडली त्याच्यासाठी वेळ काढून संगीत ऐकणं गरजेचं आहे. म्हणजे आपण काहीतरी भाजी चिरतोय एकीकडे किंवा एकीकडे दुसरं काहीतरी वाचतोय किंवा अभ्यास करतोय आणि बॅकग्राऊंडमध्ये कोणीतरी गातायत मोठे गायक किंवा वादक वाजवत आहेत आणि बॅकग्राऊंडमध्ये ते आपण ऐकतोय, तर अशा ऐकण्याला फार व्हॅल्यू नाही. पण तुम्हाला संगीताचं अधिक ते त्याच्याशी संबंध जोडून घ्यायचा असला, अधिक खोलात जायचं असेल, तर डेडिकेटेडली ते बसून तेवढंच तेवढा वेळ काढून काय जे तुम्हाला दिवसातला 20 मिनिटं असतील, तास असेल, 2 तास तुमच्या शेड्यूलप्रमाणे, पण तेवढा वेळ काढून ते डेडिकेटेडली ऐकणं आणि जाणीवपूर्वक ऐकणं याच्यामध्ये खूप फरक पडतो.
1: आणि तो कलाकाराला त्याचा सन्मान देणं हा पण भाग त्याच्यात फार मला महत्वाचा वाटतो की कलाकार जीव तोडून गातोय स्टेजवर आणि माणसं समोर मोबाईलमध्ये व्यस्त असतात, खात पित असतात. आता हे एथिक्स पण फार महत्वाचं आहे. तुम्ही एखादा कार्यक्रम ऐकायला जेव्हा जाता तेव्हा हे एथिक्स सांभाळणं पण फार महत्वाचं. तांत्रिक ज्ञान किती आवश्यक आहे संगीताचा आस्वाद घेण्यासाठी याच्याबद्दल आपण काय म्हणाल?
0: एखाद्या स्वराचं नाव काय आहे, म्हणजे त्याला ऋषभ म्हणतात किंवा पाश्चात्य संगीतात डोरे मी फा सो असं काय, तर ते माहिती असणं गरजेचं आहे का आस्वाद घेण्यासाठी? मला असं वाटत नाही की ते आहे गरजेचं. आणि ते प्रत्येकाला रुचतंच आणि त्यांनी प्रत्येकाने ते करावंच असं नाही आहे, पण त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्षही करू नये आणि त्याच्यात दुसऱ्या बाजूला अडकूनही बसू नये.
1: बरोबर.
0: तर तेव्हा ते विसरता येण्याची क्षमता असायला लागते,
1: कारण आस्वाद असा काही ठरवून घेता येत नाही. म्हणजे तुम्ही ऐकता आणि समजणं उमजणं हा भाग त्याच्यामध्ये अपेक्षित आहे.
2: हो, की खूप लोकांना ही खरंच जेन्युइन भीती असते की आम्ही ते म्हणतात की आम्ही अनेक वर्ष ऐकतोच होत की संगीत, आम्ही काय असं काही कुठली कार्यशाळा केली नाही किंवा कोर्स केला नाही रसास्वादाचा, आम्ही ऐकतो आणि वर्षानुवर्ष ऐकतोय संगीत, तुम्ही आणखीन काय नवीन आम्हाला शिकवणार आहात? तर मी माझं एक वेगळ्या याच्यातलं उदाहरण देतो की आपल्याला माहिती आहे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये चित्रपट रसग्रहणाचा अतिशय प्रतिष्ठित असा एक कोर्स आहे. तर मी सुद्धा अनेक वर्षपूर्वी चित्रपट बघतच होतो, त्याचा आनंद घेतच होतो, पण तो कोर्स केल्यानंतर जेव्हा चित्रपटीय भाषा काय असते, लाइटिंग म्हणजे काय असतं, एडिटिंगनी काय फरक पडतो, कॅमेरा अँगलनी काय फरक पडतो, स्टोरी बोर्डनी काय फरक पडतो, हे जेव्हा मला लक्षात आलं किंवा एक ज्याला म्हणतात मिझॉन सेन्स असं

0: असतात.
1: की प्रत्येक फ्रेम जे आपण चित्रपटात बघत असतो, जे जे आपल्याला प्रत्येक फ्रेममध्ये दिसत असतं, ते काय चुकून तिथे नसतं. ते मुद्दामून हेतुपुरस्सर तिथे ठेवण्यात आलं असतं आणि त्या प्रत्येकाला काहीतरी अर्थ असतो. तर ही चित्रपटीय भाषा हळूहळू मला जशी समजायला लागली, तेव्हा माझ्या चित्रपट बघण्याचा पातळी ही खूप वर गेली. आता त्यातली सर्व टर्मिनॉलॉजी, त्याचा इतिहास, त्याची सोशॉलॉजी, हे काय मला मुखोद्गत नाही, असण्याची गरज नाही, पण त्याचा ओव्हरऑल जे जिस्ट आहे, एसेन्स आहे, हे मात्र मला त्या कोर्समधनं मिळालं. आणि मग अर्थात तुम्ही त्याच्या मागे किती लागताय, खोलात किती शिरताय, हाही एक प्रश्न आहे. तर म्हणजे दुसरं एक पॅरलल उदाहरण सोपं द्यायचं असं झालं की दोन गट आहेत, दोन्ही गट, तर किंवा आता फिफा चालू आहे तर फुटबॉलची मॅच बघतात. एका गटाला फुटबॉलबद्दल काहीही माहीत नाही, अ गटाला, आणि ब गटाला मात्र फुटबॉलचे सर्व नियम, कायदे, कानून काय असतात ते सर्व माहिती आहे. अर्थातच कुठल्या गटाला अधिक जास्त मजा येणार आहे? तर ब गटाला. तर अ गटाला मजा येणार नाही का? येईल, पण ती काही पातळीपर्यंत असेल. ते दुसऱ्या लोकांकडे बघून की अरे काहीतरी इथं गोल झाला बरं का, हे सगळे ओरडतात म्हणजे काहीतरी चांगलं घडलेलं आहे. तर हे सेकंड हँड
2: स्वतःच स्वतः समजणं नाही.
1: तर गेम आहे किंवा ते जे संगीत आहे त्याचे जर तुम्हाला बेसिक काही नियम, कायदे, कानून माहिती असतील तर त्याचं आनंद जो तुम्ही घेऊ शकता तो काही पटीना असेल.
2: बरोबर, हे सगळं
1: आपण म्हणतो ना इग्नोरन्स इज ब्लिस,
2: सगळ्या कलांनाच हे लागू पडतं.
1: त्या
2: कलांचं शास्त्र हे माहिती असलं पाहिजे. आणि अनेकदा असं म्हटलं जातं की हे शालेय वयातच मुलांना शिकवलं गेलं पाहिजे. म्हणजे आस्वाद घेणं ही कला आहे आणि ती आस्वादनाची कला ही शिकवायला पाहिजे.
3: अजून एकच त्याच्यात एक होतं की कुठल्याही कलाकृतीचा जो व्यवहार असतो तो एकेकटा होऊ शकत नाही. दुसरा एखादा कोणीतरी प्रश्न विचारतो, मग त्या अनुषंगाने एक अजून जास्ती त्याच्यावर काहीतरी बोललं जातं, मग त्याच्यातनं तुमच्या डोक्यात अजूनही काही विचार येऊ शकतात. तर बाकीच्या अनेक लोकांबरोबर संगीत ऐकणं, त्याच्याबरोबर त्याचा आस्वाद घेणं, त्यांच्याशी त्याच्याबद्दल चर्चा करणं, त्याची देवाण, त्याचा व्यवहार होणं कुठल्याही प्रकारे हे खूप महत्वाचं आहे.
2: आणि हा व्यवहार केवळ ऐकण्याने असं नाही, पण त्याच्याबद्दलची चर्चा घडून
3: त्याच्याबद्दल व्यक्त होणं,
2: व्यक्त होणं,
3: ऐकण्यानंतर व्यक्त होणं, आधी ऐकणं ही पहिली पायरी आहे, पण नक्कीच व्यक्त होता येणं आणि ते व्यक्त होताना ती भाषा जसं पुष्कर म्हणत होता ती उपयोगाला येते.
2: आणि ते शब्द माहीत असणं, व्यक्त व्हायचं असेल तर ते संगीतातले शब्दही मला माहिती असणं फार गरजेचं आहे. शास्त्रीय संगीत मला आवडते पण माझी वयाची 40 आता उलटून गेली आहे आणि आता सुरुवात कुठे करायची असा प्रश्न पडू शकतो. तर शास्त्रीय संगीत ऐकायला सुरुवात कशाने करायची? म्हणजे कंठ संगीत आधी ऐकावं का वाद्य संगीत ऐकावं, काय सांगाल?
1: वाद्य संगीताने सुरुवात केलं तर जास्त चांगलं, कारण त्याच्यामध्ये शब्द विरहित असल्यामुळे तो एक डायमेन्शन नसतं, त्यामुळे वाद्यसंगीताने सुरू करायला हरकत नाही. पण एखाद्याला जर कंठसंगीत जास्त आवडत असेल तर त्यांनी कंठसंगीताने,
2: मला शब्दांची मदत होऊ शकते ऐकताना.
1: एक्झॅक्टली,
2: काही लोकांना अर्थही भावत असतो.
1: करेक्ट, की काही लोकांना शब्द प्रिय वाटतात. तर ते माझं म्हणणं असं आहे की कुठूनही करा पण सुरुवात करा. अगदी एखादं संगीतावरचं पुस्तक घ्या, एखादं चरित्र घ्या, चित्रपट बायोग्राफीज किंवा एखाद्या संगीतकारावरती असलेली डॉक्युमेंटरीज असतात ती पहा. पुण्यासारख्या शहरामध्ये लाईक सतत काही ना काहीतरी लाईव्ह कॉन्सर्ट्स तर चालूच असतात, तर लाईव्ह कॉन्सर्ट्स अटेंड करा. तुम्हाला जर प्रत्यक्ष जाणं शक्य नसेल तर आता इंटरनेटसारखं साधन आहे, यूट्यूब आहे, तर घर बसल्या तुम्हाला ऐकता येऊ शकतं. वर्कशॉप्स असतात, म्हणजे कुठलंही दालन बंद करू नका असं माझं म्हणणं आहे, कारण कुठून काय मिळेल हे सांगता येत नाही. त्यामुळे सर्व अंगांनी तुम्हाला जे तुम्हाला शक्य आहे त्या ते सर्व मार्ग तुम्ही अवलंबावेत असं मला वाटतं. पण स्टार्ट समवेअर,
2: जे मिळेल ते घेण्याची कुवतही आपली आपली डेव्हलप करायला हवी आणि त्याच्यासाठी ऐकणं आणि हाच त्याचा पर्याय दिसतो आहे. कुलदीप, संगीत आणि शांतता, जगभरातली आत्ताची परिस्थिती पाहिली तर विषण्ण व्हायला होतं की इतक्या ठिकाणी युद्ध चालू असणं आणि त्याच्यातनं होणारा हिंसाचार, या सगळ्या पार्श्वभूमीवर संगीत काय करू शकतं?

0: व्यक्त होण्यासाठी ती एक भाषा आहे. दुसरे जे व्यक्त होत आहेत त्यांचे अंतरंग समजून घेण्याची ती भाषा आहे. म्हणजे ज्याला आपण एका प्रकारे एम्पथी म्हणतो इंग्लिशमध्ये, की ते संगीत काय आहे, काय म्हणू पाहतं आहे, आणि त्याच्यातनं त्या संस्कृतीमध्ये आत्ता काय घडतं आहे, त्या लोकांचे काय विचार आहेत, त्यांचे आचार आहेत, जीवनपद्धती आहे, ह्याच्याकडे आपल्याला एक वेगळीच सेन्सिटिव्हिटी म्हणा निर्माण होते संगीतातनं. सो मला असं वाटतं की संगीतामुळे तुम्ही एका वेगळ्या आपुलकीने दुसऱ्या संस्कृतीशी संबंध निर्माण होऊ शकतात संगीतामार्फत.
1: आपुलकी हा शब्द फार छान वापरला तुम्ही, की नुसतं संगीतातनं निर्माण होणार नाही पण एकंदरच जगण्यातलीच आपुलकी वाढण्यासाठी संगीताचा फार उपयोग होऊ शकेल का काय असं वाटतं मला. पुष्कर, मगाशी तुम्ही म्हणाला तसं ऐकायला खूप उपलब्ध आहे, डिजिटल माध्यमांमुळे ती क्रांती झाली आणि जे हवं ते संगीत आपल्या एका केवळ क्लिकवरती उपलब्ध आहे, पण त्याच जोडीला आपली जास्त वेळ ऐकण्याची क्षमता कमी झाली, अटेन्शन स्पॅन कमी झाला आहे, याच्यामध्ये शास्त्रीय संगीत कसं बसवायचं असा प्रश्न पडू शकतो
2: ना. कारण आपली जी जगण्याची पेस आहे ती पेस आणि शास्त्रीय संगीताची पेस ही तशा अर्थाने जुळणारी नाही आहे. पण म्हणूनच तुम्ही जो आधी प्रश्न विचारलात की मानसिक स्वास्थ्य आणि जे सर्व मेंटल प्रॉब्लेम्स आपल्याकडे आता वाढत चाललेत, त्याच्यावरती हा उपाय की त्याला नुसती गोळी घेणं आणि माझा प्रॉब्लेम गेला असं नाही आहे, त्याला तुम्हाला वेळ द्यावा लागतो आणि कुठेतरी तुमची विचारांची जगण्याची तेवढ्या वेळापुरती का होईना पेस तुम्हाला कमी करावीच लागते. आणि ती जितकी जसं आपण योग करतो आणि श्वासावरती आपण आपलं लक्ष केंद्रित करतो तर ते नुसती गोळी घेऊन होत नाही ना, किंवा एका मिनिटात समाधी लावून दाखवा असं ते होत नाही. त्याच्यासाठी आपल्याला तेवढा वेळ शांततेत पेस कमी करून आतमध्ये जाऊन अंतर्मुख होऊनच ते करावं लागतं. तसंच संगीताचं आहे की तो तेवढा वेळ तुम्ही डेडिकेटेडली काढून काय ते संगीत आपल्याशी बोलू पाहतंय जितकं तुम्ही करू शकाल तितकं तुमच्या आयुष्यातलाच ओव्हरऑल ठहराव वाढत जाईल असं मला वाटतं.
1: ठहराव फार महत्वाचा.
2: हो,
1: जसं योग करताना ती जगण्याची रीत होणं महत्वाचं, तसं संगीतातला ठहराव तुमच्या पर्सनल आयुष्यामध्ये पण आत्मसात करणं ही फार फायद्याची गोष्ट असं वाटतं मला. ठहराव फार महत्वाचा. कुलदीप, मगाशी तुम्ही म्हणालात किंवा मी प्रश्न जो विचारला की जगभरातली परिस्थिती आणि त्यातनं निर्माण होणारं संगीत, आत्ताच्या काळात कुठला स्वर अधिक ऐकू येतो पाश्चात्य संगीताच्या बाबतीत असं आपण म्हणू शकू, की मी तो विरोधाचा आहे, तो विध्वंसाचा आहे का तो शांततेचा आहे?
0: उलट प्रवास कदाचित जास्त आहे की स्वतःच्याच जगामध्ये असणे, स्वतःच्याच आजूबाजूच्या रियालिटीमध्ये अस्तित्वामध्ये म्हणजे त्याच्यामध्येच असणे. जरी माहिती पोचत असली तरी ती अशा प्रकारे पोचतीये की त्याचं सपाटीकरण होऊन पोचतीये, ती त्याचंच प्रतिबिंब तुम्हाला संगीतात दिसतं. म्हणजे एका अर्थी मी ते थोडस सेल्फ इंडल्जंट म्हणेन की
1: तेवढंच व्यक्त व्हायचंय
0: तेवढ्या पुरतंच व्यक्त व्हायचंय अशा अर्थी. प्रवास म्हणून काही होईल की नाही, म्हणजे समज एखादा शास्त्रीय कलाकार असेल तर त्याला सातत्याने वर्षोनवर्ष ऐकणारे लोक आता पुढे होणार आहेत की नाही, की त्या कलाकाराचा प्रवास काय होता, बाबा 10 वर्षापूर्वी काय करत होती ती व्यक्ती आणि आता काय करते,
1: टिकणार आहे का 10 वर्षांनी.
0: शेल्फ लाईफ हा जो प्रकार आता निर्माण झालाय ना, की आधीही होता तो, पण जेव्हापासून संगीत रेकॉर्ड झालंय तेव्हापासून तो आहेच. म्हणजे पण आता त्याचा कालखंड इतका सेकंदापर्यंत येऊन पोहोचल्यामुळे हे सगळे प्रश्न निर्माण झालेत.
1: खरंय, आपण संगीत आस्वादा अंतिम गंतव्य नसून एक अखंड प्रवास आहे असं जर मानलं तर याच्याबद्दल काय थोडा अर्थ याचा कसा उलगडून सांगाल?
2: हे खरं सांगायचं तर कधीच न संपणारी प्रक्रिया आहे. की मला असं वाटत नाही की कुठला चित्रकार असं म्हणत असेल की मला चित्रकला ही संपूर्ण कळली, किंवा कुठला संगीतकार असं म्हणत असेल की जे काय संगीतातलं समजायचं होतं ते मला सगळं समजलं, किंवा मी सर्व संगीतातलं जे काय करायचं ते करू शकलो, असं कुठलाच संगीतकार जगातला म्हणू शकत नाही. कारण कुठलीही कला ही कुठल्याही कलाकारापेक्षा मोठी असते. त्यामुळे संगीत हा विषय आपण घेतला तर संगीत हा इतकं महाप्रचंड मोठा विषय आहे

0: की त्याच्यातल्या सर्व गोष्टी आपण एका आयुष्यामध्ये तर समजूच शकत नाही. एका संस्कृतीतलं संगीत जरी घेतलं, आपण नुसतं भारतीय संगीत घेतलं, तरी भारतीय संगीतातलं सर्व गोष्टी किंवा सर्व भारतीय संगीत मी ऐकू सुद्धा शकलो एका जन्मात असं पण होईल का नाही माहिती नाही. त्यामुळे हा फुलस्टॉप नाहीच आहे कुठे. कॉमा आहेत, पॉझेस आहेत, आणि कुठलं डेस्टिनेशन नाहीच आहे. हा जो प्रवास आहे त्या प्रवासाचाच आपल्याला आनंद घ्यायचा आहे की म्हणजे हा सेन्स ऑफ, ज्याला आपण सेन्स ऑफ वंडर म्हणतो ना, की अरे हे मला माहितीच नव्हतं किंवा हे अमुक प्रकारचं संगीत मी कधी ऐकलेलंच नव्हतं. मेंटली तुम्ही त्याला ओपन असणं हीच किती मजेची प्रक्रिया आहे आणि हीच किती आनंददायी प्रक्रिया आहे.
1: कुठलीच झापडं न लावता केवळ आनंदासाठी संगीत ऐकत राहणं आणि त्याचा आस्वाद घेत राहणं हेच खरं. आज वर्ल्ड म्युझिक डेच्या निमित्ताने तुम्ही दोघंही आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि काही वेगवेगळ्या विषयांबद्दल आपण बोललो. तुम्हा दोघांचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.
2: श्रोते हो, सप्ताह विशेषमध्ये आपण ऐकली वर्ल्ड म्युझिक डे निमित्त चर्चा. सहभाग होता पुष्कर लेले आणि कुलदीप बर्वे यांचा, सूत्रसंचालन गौरी लागू यांचं, निर्मिती सहाय्य मोनिका मेहकरे यांचं. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून FM बँड 101 MHz. काही क्षणातच आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत सखी सहेली.

श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 5 वाजले आहेत. श्रोते हो, आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि प्रज्ञा कळसकरचा आपल्या सगळ्यांना नमस्कार.

0: सुरुवातीला प्रसारित करत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट.
1: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.

श्रोतेहो नमस्कार. देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ऐकूया आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन. अभिवाचन केलंय गौरी लागू यांनी. या आधीच्या भागात आपण ऐकलं, तुला सांगते, शंतनू एकदा नापास झाला होता, पूर्ण फेल, विक्टोरिया क्रॉस, लागोपाठ 2 वर्ष. इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला शंतनूला केव्हा तरी वाईट संगत लागली. ड्रगच्या आहारी गेला, घरातनं पैसे चोरायचा, पैसे लपून ठेवले तर वस्तू, घड्याळ, 1-2 प्रोफेसरांची पुस्तकंही. त्या थांबल्या, त्या तिला हे का सांगत होत्या ते तिला समजत नव्हतं. एकदा घरातून पळूनच गेला, दांडेकरांनी परत आणलं, प्रोफेसर साहेबांच्यानं झालं नसतं ते. ते आपलं स्वतःचं असं वेगळं आयुष्य जगत होते, आमच्यापासून फारच दूर असत ते. मुलावर त्यांचं प्रेम होतं ग, पण मुलाचा क्रम त्यांच्या विषयानंतरचा. दांडेकरांनी खूप धडपड केली शंतनूला परत आणण्यासाठी, त्याला दवाखान्यात ऍडमिट केलं. प्रोफेसर नुसते शंतनूजवळ बसून राहत आराम खुर्ची घेऊन, पण हातातलं पुस्तक सुटत नव्हतं. आय हेट दोज बुक्स, ती फक्त आणि फक्त त्यांची होती. पण पुस्तकं इतर सगळ्यांची असू शकतात, असतात, मैथिलीला वाटलं. आता पुढे. हळूहळू शंतनू बरा झाला, सवय सुटली, अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण केलं, इंजिनियर झाला. पण खूप मोठ्या दुखण्यातनं उठलं की त्याचे परिणाम एकदम पुसून जात नाहीत ना. शंतनू बरा झाला पण अतिशय संथ असा झाला. अजूनही समटाईम्स ही इज सो स्लो. चाकूची धार बोथट झाली की त्यानं साधंही काही कापता येऊ नये ना तसं. या मुलाचं कधी लग्न होईल, संसार, मुलं बाळं असा विचार मी करतच नाही. मुंबईत तर त्याला मुलगी मिळणारच नाही. पण ते शिकू शकले, इंजिनियर झाले, नोकरी, हो ते सगळं झालं ग. पण शंतनूमुळे आमच्या घराचे 3 कोपरे झाले, मी, प्रोफेसर आणि शंतनू. पण शंतनू वॉज व्हेरी मच अटॅच टू हिज फादर. त्याला दांडेकर कधी आवडले नाहीत. त्यांचा शंतनूनं खूप राग केला. खरं तर शंतनूच्या सगळ्या पडझडीतनं सावरण्यात दांडेकरांचाच मोठा वाटा आहे. पण शंतनू, दांडेकर त्याच्या वाईट दिवसांचे साक्षीदार ना, जवळचे, म्हणून त्यांचा द्वेष, त्यांच्याबरोबर माझा आहे ग. तुमचा का? म्हणून दांडेकर साहेब आणि मी, आम्ही या सगळ्यातनं जाताना फार जवळ आलो. साधं जवळचं स्नेहाचं नातं बदलून वेगळ्या तऱ्हेने जवळ आलो. दांडेकर साधा माणूस नव्हता, त्यांनी त्यांची सगळी किंमत पुरेपूर वसूलही केली. मैथिली, तू फार लहान आहेस, तुला कळणार नाही, पण आपल्या काही गरजेनं जेव्हा आपण एखाद्या पुरुषाला जवळ करतो ना, तेव्हा आपल्याला त्यांची विपरीतच किंमत मोजावी लागते. मैथिलीच्या डोळ्यांपुढे मॅथ्यूज टीचर आले. हे सगळं तुला का सांगावं वाटलं?

नाही माहीत, त्या म्हणाल्या. जाते मी, केव्हा येशील परत? अशीच केव्हा तरी, असं म्हणून मैथिली त्यांच्या फ्लॅट बाहेर आली. कॉलेजचं सभागृह तुडुंब भरलेलं. मैथिली आणि कीर्ती जोशी मिळून हॅमलेटमधले काही प्रवेश सादर करत होत्या. पूर्ण स्तब्धता होती. हॅमलेटच्या आईचा आणि हॅमलेटचा प्रवेश. मी असं काय केलंय? हॅमलेटची आई विचारते. तू तू काय केलंस? तू लग्नात घेतलेली शपथ मोडलीस? मैथिलीचे स्पष्ट धारदार उच्चार. पडदा पडताना टाळ्यांचा कडकडाट. विद्यार्थ्यांनी मैथिलीचं प्रवेश डोक्यावर घेतले. ती ग्रीन रूममध्ये मेकअप उतरवत होती तेव्हा कीर्ती जोशी म्हणाली, एक मिनिट मैथिली, माझा भाऊ आणि त्याचा मित्र तुला भेटायला आलेत. पण हा सगळा मेकअप? असू दे ग, नंतर काढतो. तिचा हात धरून ओढत कीर्तीने तिला नेलं. हा माझा भाऊ मिलिंद आणि हा त्याचा मित्र चेतन, चेतन राजवंशी. कॉंग्रॅच्युलेशन्स, अप्रतिम, चेतन म्हणाला. अभिनंदन, कीर्तीचा भाऊ म्हणाला. त्यानं मैथिलीकडे पाहिलं आणि तो हसला. मुकुट काढला होता, त्यात कोंबून बांधलेले केस पाठीवर सुटलेले. हॅमलेटचा वेश अद्याप उतरायचा होता. मैथिली गोंधळीच. तुमचे इंग्रजी उच्चार एकदम परफेक्ट. ते शेक्सपियरन जुनं इंग्रजी आणि हे कॉस्ट्युम्स, त्या काळचा मस्त फील आला, चेतन म्हणाला. चहा आला, मग इतर लोकही आत घुसले. मैथिली पटकन ग्रीन रूममध्ये जायला निघाली. तिचा हात धरून कीर्ती म्हणाली, आपण मिळून जाऊ, मिलिंद सोडून देईल. गाडीत चेतन सारखा बोलत होता आणि कीर्तीही. मैथिली डोकं मागे टेकवून स्तब्ध होती. तिची हॅमलेटची आत्ताची भूमिका, तो रंग अजून उतरला नव्हता. मध्येच मिलिंदनी विचारलं, तुम्ही को ड्रामा करू शकत होता, जास्त नॅचरल वाटलं असतं. मैथिली बोलली नाही. तेव्हा कीर्ती म्हणाली, मैथिली, मिलिंद बघ काय म्हणतोय. काय? काही नाही, हॅमलेटची भूमिका एखाद्या मुलाला दिली असती तर? मलाच ती करायची होती, मैथिली म्हणून गेली. तिला या भूमिकेचं खूप आकर्षण होतं. दुसरी कुठलीही भूमिका तिला नकोच होती. शेक्सपियरची स्वगत, तुम्ही ते प्रसिद्ध स्वगत घ्यायला हवं होतं, टू बी ऑर नॉट टू बी. तुम्ही निवडलेल्या प्रवेशात तेवढं नाट्य नव्हतं, मिलिंद पुन्हा म्हणाला. मला तोच, म्हणजे तोच प्रवेश करायचा होता, मैथिली म्हणाली. स्वगतांचाही वेगळा स्वतंत्र असा विचार होऊ शकतो. हो, मिलिंद म्हणाला. डायरेक्शनही तुमचंच ना? चेतननी विचारलं. हो. टेरिफिक सेन्स आहे तुम्हाला? यापूर्वी केलंयत? नाही, मैथिली म्हणाली. तुम्हाला इंग्रजीच नाटक का आपण घ्यावं असं वाटलं? मराठीतही तर. मला शेक्सपियरच्या हॅमलेटमध्येच खूप क्युरिओसिटी होती म्हणून. मैथिलीचं घर जवळ आलं. बस इथेच थांबा, मी इथून जाईन. मैथिलीनी कोपऱ्यावरच गाडी थांबवली. मैथिलीला घेऊन चेतनला हॅमलेट करावं असं वाटलं, पण मराठी अनुवाद. कीर्तीजवळ चेतननी म्हटलं आणि कॉलेजच्या लायब्ररीत कीर्तीनी गोष्ट काढली. चेतनचं एक चांगलं प्रपोजल आहे तुझ्याकरता. माझ्याकरता? तिने आश्चर्याने विचारलं. हो, तो हॅमलेट करतोय मराठीतनं. हॅमलेट? तेही मराठीतनं? शेक्सपियरची भाषा, ती लय, हा हॅमलेटचा प्राण आहे. ते सोडून मराठीत एक काहीतरीच काय? तू पुरतं ऐकलं नाहीस. तुला ऑफिलिया करायची म्हणत होता. मी ऑफिलिया? मी नाही करणार. का? का पण? एकदा हॅमलेट केल्यावर मग ऑफिलिया ही हॅमलेटची प्रेयसीस ना. मला नाही कुणाची प्रेयसी बीएसी व्हायचं. कुणाची कोण म्हणजे दुय्यम भूमिक, मला ते कुणीतरीच असायला आवडेल, ज्याचे संदर्भ सततच इतरांना असतील. कमाल आहे. अगं, चेतनचा ग्रुप फार वेगळा आहे. त्याच्यासोबत काम करणं हा अनुभवच आहे एक. प्लीज कीर्ती, मैथिलीनी विषय संपवला. रात्री 9 कीर्तीला घेऊन मिलिंद आणि चेतन मैथिलीकडे आले. मैथिली ओटा आवरत होती. तो बाहेर आवाज आला. ती जायला लागली तर बाहेर आत्यांनी टोकलं. अशी वेंधळ्यासारखी कशी जातेस?

काय होतं म्हणत मैथिली बाहेर गेली. तुम्हाला मनवायला हे दोघं घेऊन आलो, चेतन एकदमच म्हणाला. मैथिली गोंधळली. का नाही म्हणता? मिलिंनी विचारलं. पहा, हो म्हणायचंच नसेल तर तुमच्या दाराशी बसतो उपोषणाला, चेतन हसत म्हणाला. म्हणजे जेवून खाऊन? मैथिली थट्टेनी म्हणाली. मी मुळीच जेवून आलो नाही. मी नाही, मिलिंद म्हणाला. मी खाऊन आले असले तरी मी जेवलेली नाही. म्हणजे तुम्ही पूर्ण तयारीनिशी आला आहात? तयारीनं नाही, विश्वासानं, मिलिंद म्हणाला. तुम्ही आता नाईलाज करता आता, मैथिली म्हणाली. तिचा अर्धवट होकार ऐकून चेतन एकदम उठून उभा राहिला. आनंदानी म्हणाला, चला आपण बाहेर जेवायला जाऊ सेलिब्रेशन म्हणून. सेलिब्रेशन कसलं? तुम्ही हो म्हणाल्याचं. पण मी हो कुठे म्हणाली आहे? हो म्हणणारच आहात, त्याचं हे ॲडव्हान्स जेवण,

मुळीच जेवून आलो नाही. मीही नाही, मिलिंद म्हणाला. मी खाऊन आले असले तरी मी जेवलेली नाही. म्हणजे तुम्ही पूर्ण तयारीनिशी आला आहात. तयारीनं नाही, विश्वासानं, मिलिंद म्हणाला. तुम्ही आता नाईलाज करता आता, मैथिली म्हणाली. तिचा अर्धवट होकार ऐकून चेतन एकदम उठून उभा राहिला. आनंदाने म्हणाला, चला आपण बाहेर जेवायला जाऊ, सेलिब्रेशन म्हणून. सेलिब्रेशन कसलं? तुम्ही हो म्हणाल्याचं. पण मी हो कुठे म्हणाली आहे? हो म्हणणारच आहात, त्याचं आहे ऍडव्हान्स जेवण. रिहर्सल रोज राहील? नाही, शनिवार रविवार 5:30 तुम्हाला सोडायला येऊ. कुठे राहील रिहर्सल? वरळीला. मिलिंदच्या सोसायटीत खाली एक हॉल आहे, तालमीला, तो आम्ही वापरतो. वरळी म्हणजे लांब पडेल. सोडून देणार आहोतच, घ्यायलाही येऊ. चेतन एक काही बाकी ठेवत नव्हता. एक मिनिट, मैथिली म्हणाली. आत्या स्वयंपाकघरात कॉफी करत होती. तिला म्हणाली, आत्या काय करू ग मी? अजून हो म्हटलं नाही मी. काय करू, करू की नको हे आत्याला प्रथमच ती विचारत होती. स्वतः घेतलेला निर्णय फक्त सांगून टाकायची तिची आजवरची सवय. अगं जा तू मैथिली, माणसं चांगली दिसतात, तुझ्यात गुण असतील म्हणूनच इथवर आले आहेत ना. मैथिली ट्रे घेऊन बाहेर आली. तो संजू बाहेर नाला. गोपाळरावही जेवून कुठे गेले होते ते आले. मैथिलीने नाईलाजानी त्यांची ओळख करून दिली. अजून थोड्या वेळानी येते तर बरं झालं असतं असं तिला वाटलं. क्षणभर स्वतःच्या या असल्या वास्तवाची लाजही वाटली. मग कॉफी झाल्यावर तिने आत्याला मुद्दाम बाहेर बोलावलं, ओळख करून दिली. सगळीजणं तिला आग्रहाने जेवायला घेऊनच गेली. माझं जेवण झालंय हे मैथिलीला सांगूही दिलं नाही. मैथिली रात्री तालमीहून घरी येतो आत्या जेवायला थांबायची, गॅलरीतनं पाहायची, मिलिंद जोशीत सोडायला यायचा. तोच आहे याची खात्री झाली की आत वळायची. दोघींची पानं घेताना मैथिलीला खूप काही बाही प्रश्न विचारायची, पण अडून अडून. त्याला वर का नाही बोलवलंस असं म्हणायची. आज मात्र स्पष्टच म्हणाली, मैथिली हा मुलगा चांगला वाटतो. हो, मैथिलीचं लक्ष नव्हतं. चांगला एमटेक आहे, टाटा युनिसिसमध्ये आहे. हे बघ आत्या, तू समजतेस तसं काही नाही. मग काय आहे? काही नाही. तालमीहून आलीस की तू जेवत नाहीस धड, तुझं लक्ष नसतं कशात. तू समजतेस तसं काही नाही आत्या, मैथिली गोंधळून म्हणाली. आत्या गालातल्या गालात हसली. चांगला बकरा सापडलाय मैथिलीला, संजू ऐकत होता. तो एकदम म्हणाला, संजू दॅट इज नन ऑफ युअर बिझनेस, सांगून ठेवत्या. मैथिली एकदम उसळली. गोपाळरावांच्या सिगारेटचा धूर खोलीत पसरायला लागला. मैथिली गॅलरीत येऊन उभी राहिली. नाटक संपलं, प्रयोग चांगला झाला. मैथिलीचं काम आहे. हॅमलेटचं काम करणारा आनंद म्हणून एक मुलगा होता, त्याचंही काम बरं झालं. आत्या आणि संजू नाटकाला आले होते. बीना आणि रोहिणीही आल्या होत्या. सगळी मुद्दाम आत येऊन भेटून गेली. तू नंतर येतेस ना, थांबू नको ना, आत्यांनी हळूच विचारून घेतलं. मिलिंद सोडायला आला. आज कीर्ती मिलिंदबरोबर गाडीत चढली नाही, मागे रेंगाळली. ती मुद्दामच मागे रेंगाळतीये असं मैथिलीच्या लक्षात आलं. गाडी सुरू करताना मिलिंद म्हणाला, मागे का बसतीस मैथिली, इकडे ये ना. मैथिली पुढे येऊन बसली. गाडी चालवताना मिलिंद म्हणाला, तुला ऑफिलियात इतकी चांगली उभी करता आली नाही, पण तुझी अजून सुरुवातच आहे. मलाही वाटलं तसं. त्याला कारणही हॅमलेट असेल, त्यानेच मला पूर्णपणे व्यापून टाकलं. का असं? नाही माहीत, पण वाटलं की टू बी ऑर नॉट टू बी हाच काही हॅमलेटचा प्रश्न नाही. मग खरं म्हणजे मला कळत नाही मिलिंद. काय कळत नाही? कळत नाही की एक छोटासा सत्वांश घेऊन साधं सुधं जगू पाहणाऱ्या माणसाला का म्हणून असं एका आवर्तात फेकलं जातं, तेही एका अतिरिक्त वेगाने,

0: याला उत्तरच नाही ना. ते तर नाटकातल्या प्रत्येकालाच म्हणता येतं, पण ते हॅमलेटबद्दल जास्त म्हणता येतं. खऱ्या अर्थानं हीच इथली ट्रॅजेडी असेल, मैथिलीनी सुस्कारा टाकला. का ग? काही नाही, आता तालमी नाहीत, प्रयोग नाही, केवढी गुंतले होते मी, रिकामा वाटेल आता. नाही वाटणार, मी येत राहणार आहे. त्याकरता रिहर्सल कशाला हवी? मिलिंदनं तिला एका हातानं जवळ ओढलं. श्रोतेहो, आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन या जाहिरातींनंतर.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा. आपण ऐकत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट. पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी. अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी.
0: चेतनच्या नव्या नाटकाचं वाचन होतं चेतनकडेच. रविवारी 4 वाजता मिलिंद घ्यायला आला, आत्याबीनाकडे गेली होती. कीर्ती परस्पर येते, मी तुला आणण्याचं निमित्त करून आलो, तो मिस्किलपणे म्हणाला. मैथिली तयार होईतो मिलिंद गोपाळरावांशी बोलत बसला. मैथिली 2 मिनिटात चहा चिवडा घेऊन आली. त्याचा चहा झाल्यावर म्हणाली, चला. चला काय? तयार हो ना. झाले ना, तयारच तर आहे. मग तो हळूच एकीकडे नेऊन म्हणाला, जरा चांगला ड्रेस घाल ना, माझे 1-2 मित्रही येणार आहेत IIT चे, त्यांना आम्हाला तुला दाखवायचे आहे. मैथिलीला हसू आलं. मनात नव्हतं तरी फक्त मिलिंद म्हणाला म्हणून ती दुसरा ड्रेस बदलून आली. ठीक आहे, तिने विचारलं. हा, टॉलरेबल, तो हसून म्हणाला. चेतनकडे जाताना वाटेत एका मोठ्या दुकानाशी थांबला. काय करता? ड्रेस घेतो तुझ्याकरता. नको मिलिंद, प्लीज. का? पण मला घ्यायचं आहे. तू देशील, पण मला घेताना फार अवघड वाटेल, ती त्याला अडवत म्हणाली. पूर्वीचे नकोसे संदर्भ समोर आले. त्याला तिनं नकळ तू म्हटलं हे तिच्याही लक्षात आलं नाही, इतकी ती व्यग्र होती. मिलिंद मग काही बोलला नाही, चेतनकडेही नाही. त्याच्या मित्रांशी त्यानं फॉर्मलच ओळख करून दिली. चेतन त्याचं स्क्रिप्ट वाचत असतानाही मिलिंदचं लक्ष नव्हतं. कीर्तीनी हळूच तिला विचारलं, तुमचं काही भांडण बिंडण झालंय का? छे ग, मैथिलीने उडवून लावलं. वाचनानंतरच्या डिस्कशन्समध्ये मिलिंदनी भाग घेतला नाही. मग मैथिली काही बोलली नाही. चेतनने विचारलं, मैथिली तू काही बोलत नाहीस, चांगलं लिहिलंयस, पण हे नुसतं वाचनातनं पूर्ण स्पष्ट होत नाही, तालमीत खुलत जाईल, यातल्या प्रत्येक हालचालीत शब्दात विलक्षण असा स्टेज इफेक्ट आहे. तुला तुझी भूमिका आवडली, देवीची? देवयानीची? मी का? काही अडचण? एक नाटक पुरे ना चेतन, आता इतर लोक. तू तुझं बोल. परीक्षा जवळ आली आहे माझी, मला नाही जमणार. परीक्षा होऊ देत, मग सुरू करू तालीम. इथे कोणाला घाई आहे? विचारावं लागेल मला. विचार, मी वाट पाहतो, चेतन म्हणाला. मिलिंदनं मैथिलीला सोडायला गाडी काढली. मैथिलीने कीर्तीला बरोबर येण्याकरता हाक मारली, पण तिला आणि कुठे जायचं होतं ते सांगून कीर्ती कुजबुजली, काय फांडला असाल ना तर गाडीत मिटवून टाक. गाडीतही मिलिंद बोलत नव्हता. मैथिलीने आपला हात त्याच्या हातावर ठेवला, तो त्यानं बाजूला केला. इतका कसला राग? ड्रेसच घ्यायचा आहे ना? मैथिलीची परीक्षा झाली. चेतनच्या नाटकाच्या तालमी सुरू झाल्या. तिथून सगळे वेगळेच दिवस सुरू झाले.

नाटकाचे दिवस. चेतन आणि मिलिंदनं किती नाटकं तिला वाचायला लावली. मराठी नाटकं, जुनी संगीत आणि गद्य नाटकं, पाच पाच सहा सहा अंकी. त्यातली स्टेजची म्हणून असलेली अलंकारिक भाषा, तिचा डौल, कधी जुन्या नाटकाचा प्रयोग लागला की ती चौघही जात. एक दिवस चेतननी राजसन्यास दिलं, म्हणाला हे वाच. मग राजसन्यासची जशी पकडच बसली, कुणी भूल घालावी तशी, चेतनकडे एकदा ते चौघांनी वाचलं. चेतनचं घर आता मैथिली मिलिंदचं भेटायचं ठिकाण झालं होतं. चेतन घरी असला तरी किचनमध्ये वेळ काढी, नाहीतर सरळ बाहेर जाई. कितीदा ते एखादं नाटक, एखादा विषय घेऊन बसत, वाद करत, काही गाजलेल्या इंग्रजी जुन्या चित्रपटांच्या कॅसेट्स बघत, VCR कॅसेट सगळं मिलिंद आणायचा. एखादा आवडलेला, जमलेला वाटणारा, नाहीतर अवघड वळणावर सपशेल फसलेला प्रसंग पुन्हा पुन्हा बघत, मग कॉमेंट्स, गप्पा, हसणं. चेतनची ती दीड खणी खोली साधी, फक्त चहापुरतं सामान असलेली, कधी अपुरी वाटलीच नाही. रंगीत तालमीपर्यंत पोचलेलं चेतनचं नाटक, त्याचा प्रयोग होऊ शकला नाही. पुढे ढकलता ढकलता तो रद्दच झाला. छोट्या छोट्या खूप अडचणी आल्या. त्यात गुंतलेले सगळे नर्वस झाले, आणि सर्वात जास्त चेतनच. तो ते त्याचं नाटक जणू जगतच होता. तो सैरभैर झाला, खोलीत पडूनच राही. त्याची टिचभर नोकरी, ती तर त्याला गुंतवून ठेवू शकतच नव्हती. कीर्ती मिलिंदपेक्षाही मैथिलीला ते जास्त लागलं. तिचा रिझल्ट लागला होता, क्लास मिळवूनच पास झाली होती ती. कॉलेज सुरू झालं होतं, ते शेवटलं वर्ष BA चं, पण आता उत्साह वाटेना. मुद्दाम मैथिली एक दिवस कीर्तीला घेऊन चेतनकडे गेली. दार साधं लोटलं होतं. वाटलंच मला तू घरीच सापडशील. चेतननं आजूबाजूचा पसारा आवरत दोघींना बसायला जागा करून दिली. लवकर आलास आज, कीर्ती म्हणाली. या वेळेसच येतो, आज आणि लवकर आलो. काही नवं सुरू असेलच डोक्यात, मैथिली मुद्दाम म्हणाली. काही सुचूच नाही, असंच सगळं झालंय. सध्या पूर्ण खाली आहे डोकं. हे बघ, या नाटकाचा सध्या विचारच करू नकोस, ते होईल केव्हा तरी. नवं शोध बघ. आपण मागे बोललो होतो आठवतं, दोन अगदी विरुद्ध प्रवृत्तींच्या मिश्रणांनी दुसरा अगदी वेगळाच रंग हाती येतो म्हणून. तसं काही शोध, तुझी नसच कलावंताची आहे चेतन. कसला कलावंत ग भंकस सगळं, इतर कोणी म्हणत रे, पण आपणच आपल्याला कधी असं म्हणू नये. इतकं खाली बघू नये चेतन. आपण असं करतो तेव्हा आपणच खूप छोटे होत जातो, आणि असं तर आपण कधीच नसतो ना, मैथिली म्हणाली. मैथिली, तो ताट सरळ बसत म्हणाला, मी गेली आहे चेतन यातून. तू नाटकाबद्दल म्हणतेस? नाही रे, तो सगळा अनुभव तर तुम्हीच लोकांनी दिला. मग काही नाही रे, पण मला सांग चेतन, चेतन राजवंशी म्हणून जो कोणी आहे तो त्या एकाच स्क्रिप्ट पुरता होता का, की जे स्टेज होऊ शकलं नाही? तू तर त्यापूर्वीही काय काय केलंयस आणि करशीलच ना. चेतन उठून स्टोव पेटवायला गेला. आम्हाला काही नको, पण मला हवंय, त्यांनी पाणी ठेवलं भांड्यात. बेल वाजली, दार अजूनही लोटलेलंच होतं. कीर्तीनं पुढेहून दार उघडलं. एक अर्ध्या वयाचा गृहस्थ, डोळ्याला चष्मा, खिशातून लिहिलेला पत्ता काढून वाचला, ताडून पाहिला. चेतन राजवंशी? हो आहेत. चेतन, कीर्तीनी हाक दिली. चेतन समोर आला. नमस्कार. आपणच राजवंशी? त्या गृहस्थांनी विचारलं, जराशा अविश्वासानेच. हो मीच. काय काम होतं? आपलं स्थळ कळलं म्हणून मी. माझं? चेतन म्हणाला. हो नाही, कोणीतरी चुकीची माहिती दिली आहे तुम्हाला. तुम्हीच एसटीत? ओ क्लार्क आहे मी. हा फ्लॅट? खोली, फ्लॅट नाही, पुन्हा ही माझी नाही, मी कुणाचा तरी सबटेनंट.

0: आहे एका वर्षापुरता. घरी? आई नाही, वडील आहेत. ते कुठे असतात? नाशिकला. नाशिकला त्यांची खानावळ होती, ती आता बंद पडली. सध्या खाली आहेत. तुम्ही एकटेच चिरंजीव का?
1: हो.
0: मग या. कीर्ती आणि मैथिलीकडे निर्देश करत ते विचारत होते. मुलगा मी एकटा, या माझ्या बहिणी. यांची लग्न झाल्याशिवाय मी लग्नाचा होऊ शकत नाही. कीर्ती आणि मैथिलींनी हसू कसबस दाबलं. त्या गृहस्थांनी कपाळावरचा घाम टिपला. ते जाण्यासाठी उठले, तरी त्याने जाता जाता विचारलं, आपलं गोत्र? गोत्र माहीत नाही. गोत्र नसणारच मला. पण मग संपर्क करायचा तर कोणाकडे? नाशिकचा पत्ता देणार का? नाही, माझ्याचकडे यावं लागेल तुम्हाला. पण तोवर ही खोली हा पत्ता बदलला असेल. सॉरी. ते गेले. त्यांच्या पावलांचा आवाज थांबला तेव्हा तिघही खूप हसली. कमाल करतोस चेतन, कीर्ती म्हणाली. पण कुणाच्या गरजेची अशी खिल्ली उडवावी का? मैथिली म्हणाली. अगं, असे खूप लोक येतात. बहुतेक माझं माझ्या खोलीचं हे स्वरूप बघून पुढे बोलतच नाहीत. मुलगी द्यायची असते ना त्यांना. त्यांचे स्वतंत्र वेगळे हिशोब असतात. माझी आपली थोडा वेळ करमणूक होते. वा, करमणूक का? आज नाही झाली, तो हसतच म्हणाला. दोघी बाहेर पडल्या.

श्रोते हो, आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन उद्या संध्याकाळी 5 वाजता पुन्हा ऐकूया. अभिवाचन केलं होतं गौरी लागू यांनी. आज इथेच थांबते. नमस्कार.

0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42.
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट आपण ऐकलीत. श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आता ऐकूयात जिल्हा प्रशासनाकडून आलेलं पाण्यासंदर्भातलं हे निवेदन. पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या कमी पावसाच्या अंदाजानुसार 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पिण्याच्या पाण्याचं नियोजन करणं आता प्राधान्याचं आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेला साठा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व सिंचन आवर्तने तत्काळ स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच नदी, कालवे आणि धरणांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकामार्फत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. अनधिकृत पंप, पाईपलाईन आणि मोटारींवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कठोर कारवाई केली जाणार आहे. सर्व नागरिकांना आणि संबंधित यंत्रणांना पिण्याच्या पाण्याचा वापर जपून आणि अत्यंत काटकसरीनं करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. श्रोतेहो, पाण्याविषयीचं निवेदन आत्ताच आपण ऐकलं. FM बँड 101 MHz आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 5:30 झाली आहेत. पुणा आय केअर सांस धरा हा मराठी मिश्र संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत.
2: पुणा आय केअर सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणा आय केअर मिशन हेल्दी आईज.
3: श्रोतेहू, या कार्यक्रमात सुरुवात.

पूना आय केअर संस्थाना या कार्यक्रमात सुरुवातीला आशा भोसले यांच्या स्वरात महानंदा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. शांता शेळके यांच्या गीताला संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. कार्यक्रमातली यानंतरची गाणी थोड्याच वेळात.

0: उना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुणे आयकेअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुणे आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी

0: नेह डायनिंग हॉल मोरया गोसावी मंदिराजवळ चिंचवड गाव चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
1: तुम्ही लक्ष्मी रोड नारायण पेठ शनिवार पेठ सदाशिव पेठ कसबा पेठ नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स सरस्वती अगदी कुंटे चौकात सिग्नलच्या मागे लक्ष्मी रोड पुणे.

0: रमेश डाईन सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट छत्री जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूयात मत्स्यगंधा या नाटकातील वसंत कानेटकर यांची पदरचना रामदास कामत यांच्या स्वरात. संगीत आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं.

रामदास कामत यांच्या स्वरात मत्स्यगंधा या नाटकातील वसंत कानेटकर यांची पदरचना आपण ऐकलीत. संगीत होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं. श्रोते हो, पुन्हा आय केअर सांसधारा हा मराठी मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्र.

श्रोते हो, या गीताचे स्वर आहेत आदिती शेखर कुलकर्णी आणि अनुरती शेखर कुलकर्णी यांचे, आणि या गीताचे गीतकार आणि संगीतकार आहेत डॉक्टर शेखर कुलकर्णी।

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पूना आय केअर मधून. पूना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पूना आय केअर, वानवडी इथे. संपर्क 73-502-77-77-9. पूना आय केअर, मिशन हेल्दी आईज. प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
1: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
0: हो,
1: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
0: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
1: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.

0: Amphir Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. Crescent Mutual Fund गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावी.
1: डेंटॉनिक बाळाचे दात सुलभतेने येण्यासाठी 3 पिढ्यांहून अधिक काळ अनुभव सिद्ध. डेंटॉनिक होमिओ लॅबोरेटरीजच्या उपयुक्त होमिओपॅथिक गोळ्या. डेंटॉनिक
2: नकलेपासून सावधान.
1: डेंटॉनिक.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुना आय केअर सांसरा हा मराठी मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात आता ऐकूयात अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांचं गीत. संगीत आहे अशोक पत्की यांचं.

0: अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अशोक पत्की यांचं.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुणे आय केअर सांज धारा.
2: मंगल मात्यांच्या स्नेहबंधांना

0: परंपरेचा सुवास लाभला, अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला, अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये आमरसासह दोन स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर डायनिंग हॉल हत्ती गणपती चौक टिळक रोड पुणे.
1: आई आज तू या जगात नाहीस पण तुझी खूप आठवण येते ग. 9 दिवस झाले आज माझं ऑपरेशन होऊन अजूनही मी हॉस्पिटलमध्येच आहे. 9 महिने पोटात वाढवलेल्या या तुझ्या लेकीला तू अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं होतंस. माझ्या प्रत्येक आजारपणात रात्र जागली होतीस. बाळणपणात तर जितकी माझ्या बाळाची काळजी घेतली तितकीच माझी काळजीही तू घेतलीस. पण आज जेव्हा इतका मोठा आजार झाल्याचं मला कळलं तेव्हा पायाखालची जमीन सरकली ग. वाटलं आता कोण माझी आईसारखी काळजी करणार, कशी या आजारातून मी बाहेर पडणार. पण आई इथे ऍडमिट झाल्यापासून सगळ्या गोष्टी त्यांनी अगदी आईच्या मायेनं केल्या. ऑपरेशन नंतरची काळजी सुद्धा तुझ्या इतक्याच प्रेमानं घेतली आणि म्हणूनच या आजारातून मी पूर्ण बरी होऊ शकले. आई तुझी जागा कोणीच नाही घेऊ शकत पण तुझ्यासारखा आधार आणि ममता इथे मात्र मला नक्कीच मिळाली.
2: सौजन्य निओ विमेन्स हॉस्पिटल आपटे रोड पुणे. संपर्क 8888576666.
0: संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्ती मध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव. प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती. शनिवार 27 जून संध्याकाळी 5 ते 8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे. प्रवेश पूर्णपणे विनामूल्य. आजच नोंदणी करा मेलडी ऑफ भक्ती .in या वेबसाईट वर. मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनतं ध्यान आणि ध्यान बनतं आनंद.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: श्रोते हो, कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात मोहम्मद रफी आणि पुष्पा पागधरे यांच्या स्वरात. वंदना विटणकर यांचं कोळी गीत, संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं.

0: मोहम्मद रफी आणि पुष्पा पागधरी यांच्या स्वरात वंदना विटणकर यांचं दर्या गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीत होतं श्रीकांत ठाकरे यांचं. या गीताबरोबरच पुना आय केअर सांसरा हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: पुना आय केअर सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: झुले बाई झुला माझा झुले बाई झुला झुले बाई झुला माझा.
3: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली.
2: आता होता भुईवर भेटे आभाळाला.
3: जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणि
4: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 6 वाजले आहेत. जाणून घेऊयात पुणे वृत्तांत.
5: विविध भारती पुणे, सविता म्हसकर सादर करत आहे पुणे वृत्तांत. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत, तर नाशिकच्या एका जागेवर अपक्ष उमेदवाराला विजय मिळाला. 6 जागांवर महायुतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे.

0: विकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज मुंबईत सुरुवात झाली. सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित सदस्य सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांना सदस्यत्वाची शपथ दिली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2026-27 साठीच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. अल निन्योच्या प्रभावामुळे नैऋत्य मान्सून पावसाला विलंब झाल्यानं राज्याच्या विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याचा मुद्दा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला. त्यावर योग्य चर्चा घडवून आणायचं आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं. दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांच्यासह सभागृहाच्या सदस्यांना सभागृहानं श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज एकंदर 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्यात आल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आली आहे. त्याखालोखाल 10,007,10,00,000 रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्यता योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केली आहे. विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367,32,00,000 रुपये इतका आहे. तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनातर्फे स्वतंत्र एकल महिला धोरण तयार केलं जात आहे. तसंच 23 जून हा एकल महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगानं पुणे जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालयानं उद्या कार्यशाळा आयोजित केली आहे. यात रोजगारांच्या संधी, मालमत्तेचा हक्क, अपत्यांचं शिक्षण, शासकीय योजना, कायदेशीर अडचणी या संदर्भातील सूचना लेखी स्वरूपात सादर करता येणार आहेत. त्यामुळे या विषयावर काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि संबंधित तज्ज्ञांनी कार्यशाळेला उपस्थित राहावं असं आवाहन जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे यांनी केलं आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शून्य कचरा संकलन उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गेल्या महिनाभरात 11 टनांहून अधिक कचऱ्याचं विलगीकरण करण्यात आलं आहे. या उपक्रमात 19,800 घरांनी भाग घेतला. गेल्या महिनाभरात जवळजवळ 10 टन ओला कचरा आणि 1.5 टन सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित करण्यात आला. याशिवाय 643 किलो सॅनिटरी कचऱ्याचं सुरक्षित पद्धतीनं व्यवस्थापन करण्यात आलं असल्याचं महापालिकेनं म्हटलं आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या YCM रुग्णालयाच्या सहकार्यानं नुकतंच रक्तदान शिबिर घेण्यात आलं. या शिबिरात पिंपरी औद्योगिक वसाहतीतील श्री टिकेल कंपनीच्या 275 कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान केलं. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे काल पुण्यात सूर्य भारत सूरसंगम पिसॅथॉन या अभिनव उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमात 2,000 हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षक साधक प्रत्यक्ष आणि ऑनलाईन माध्यमातून सहभागी झाले होते. मराठी आणि संस्कृतसह विविध 21 भारतीय भाषांमधून या योगसत्रांचं संचलन करण्यात आलं. हेच यंदाच्या उपक्रमाचं मुख्य आकर्षण ठरलं. भारताच्या भाषिक आणि सांस्कृतिक वैविध्याचं दर्शन घडवणाऱ्या या उपक्रमानं अनेक भाषा एक श्वास आणि एकच शांततेचा संदेश ही संकल्पना प्रभावीपणे मांडत विक्रमाची नोंद केली. पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाणी कपात करण्यात येत असून विस्कळीत पाणी पुरवठ्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीरंग बारणे यांनी आज महापालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. पाणी कपातीमुळे टँकरनं करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्याचं प्रमाण वाढलं आहे. या टँकर चालकांची नोंद ठेवावी, तसंच स्वच्छ पाणी न दिल्यास टँकर चालकांवर कारवाई करावी अशा सूचना बारणे यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत. नैऋत्य मोसमी पावसानं आज कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या पुढच्या काही भागापर्यंत मजल मारली. आज शहरात अंशतः ढगाळ वातावरण होतं. उद्या विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.
1: FM Band 101 MHz वर आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 6:05 झाली आहेत. देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून हा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत.
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून

0: मंडळी, हे गाणं म्हणजे अभिनेत्री संध्या हिच्या अभिनयाचा आणि नृत्याचा एक अनोखा आविष्कार म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. 1959 मध्ये प्रदर्शित झालेल्या नवरंग या चित्रपटातलं हे गीत लिहिलं होतं गीतकार भरत व्यास यांनी आणि स्वर होता आशा भोसले यांचा आणि महेंद्र कपूर यांचा. मंडळी, याच गाण्याद्वारे महेंद्र कपूर यांनी पार्श्वगायक म्हणून गायन क्षेत्रात पदार्पण देखील केलं. या चित्रपटाची पटकथा लिहिली होती ग. दी. माडगुळकर यांनी तर दिग्दर्शन होतं व्ही. शांताराम यांचं. चित्रपटाची गाणी लिहिली होती भरत व्यास यांनी तर संगीत होतं सी. रामचंद्र यांचं. त्या काळातल्या इतर बॉलिवूड चित्रपटांपेक्षा जर असा वेगळा चित्रपट म्हणजे नवरंग, एखाद्या संगीत परिकथेसारखा हा चित्रपट ज्यामध्ये कॉस्ट्युम्स पासून सेट पर्यंत सगळीकडे भव्यता आणि रंग दाखवण्यात आलेत. याचं कारण काय आहे माहितीये तुम्हाला? यामागे सुद्धा ना एक छोटीशी गोष्ट आहे, बरं का सांगते. मंडळी, 2 आंखे 12 हात हा चित्रपट तुम्हाला माहिती आहे ना? याच चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान व्ही. शांताराम हे बैलासोबतच्या एका लढाईमध्ये जखमी झाले. त्यांच्या डोळ्याला मार लागला आणि जवळपास वर्षभरासाठी त्यांची दृष्टीच गेली. शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना दृष्टी परत मिळाली आणि जेव्हा त्यांच्या डोळ्यांवरची पट्टी काढली तेव्हा अभिनेत्री संध्या, जी त्यांची बायको सुद्धा होती, हिनी त्यांच्या खोलीमध्ये रंगीबेरंगी फुलं लावली होती. ती फुलं पाहताच ते म्हणाले, येतो नवरंग हे. आणि त्या क्षणी त्यांना त्यांच्या पुढच्या चित्रपटाचं शीर्षक सुद्धा सुचलं, नवरंग. तोच हा चित्रपट. आपली दृष्टी परत मिळाल्यानंतर निसर्गातले रंग, निसर्गाचं सौंदर्य बघून व्ही. शांताराम इतके भारावून गेले की त्यांनी पूर्णपणे या रंगांना आणि या सौंदर्याला समर्पित असा एक चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. आणि म्हणूनच नवरंग या चित्रपटामध्ये त्यांनी वेशभूषेपासून ते सेटपर्यंत सगळीकडे रंग, निसर्ग, फुलं, चंद्र अशा सौंदर्याने भरलेल्या आणि भव्य दिव्य दिसणाऱ्या गोष्टींचा समावेश केला. मंडळी, या चित्रपटाबद्दल अजूनही काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बोलतोय 1959 प्रदर्शित झालेल्या नवरंग या चित्रपटाबद्दल. या चित्रपटामधला बराचसा भाग एका कवीभोवती फिरतो, जो आपल्या पत्नीची प्रतिमा मोहिनी नावाच्या एका काल्पनिक स्त्रीमध्ये बघतो आणि त्याच्या कवितांची प्रेरणा स्रोत सुद्धा तीच असते. तसं बघायला गेलं तर व्ही शांताराम यांच्या खऱ्या आयुष्यात सुद्धा अभिनेत्री संध्या त्यांच्या अनेक प्रकल्पांमध्ये त्यांची प्रेरणा स्रोत राहिल्या. मंडळी, या चित्रपटामध्ये सेट डेकोरेटर, कॉस्ट्युम डिझायनर, नृत्य दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक सगळेजण एकमेकांशी ताळमेळ साधून होते बरं का, आणि म्हणूनच एक उत्कृष्ट आणि आगळी वेगळी कलाकृती म्हणून नवरंगकडे पाहिलं जातं. या चित्रपटात कथानकात भर

कॉस्ट्युम डिझायनर, नृत्य दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक सगळेजण एकमेकांशी ताळमेळ साधून होते बरं का. आणि म्हणूनच एक उत्कृष्ट आणि आगळी वेगळी कलाकृती म्हणून नवरंगकडे पाहिलं जातं. या चित्रपटात कथानकात भर घालतात ते दोन गोंडस प्राणी, मोती नावाचा हुशार घोडा आणि रामचंद्र नावाचा हत्ती. चित्रपटातली प्रमुख आकर्षणं म्हणजे तुम मेरे मे तेरी, ए दिल से मिलाले, तू छुपी है कहा, तुम सैया कुल के फूल अशी सुंदर सुंदर गाणी. आणि अजून एक अनोखं गाणं म्हणजे शामल शामल बरन, हे गाणं ज्यामध्ये सावळ्या रंगाचा गौरव केलेला आहे. म्हणजे आतापर्यंत आपण बघा ना, गोरी गोरी याच शब्दांवरची गाणी ऐकलेली होती, पण शामल रंगाचं इतकं सुंदर वर्णन करणारं हे गाणं आपल्याला नवरंगमध्ये ऐकायला मिळतं. अभिनेत्री संध्याच्या नृत्य कौशल्याचा तर आविष्कार आपल्याला ती घरकाम करताना सुद्धा चित्रपटात पाहायला मिळतो. आणि याहूनही कहर म्हणजे जे गाणं आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकलं, आधा हे चंद्रमा रात आधी, या गाण्यात तर अभिनेत्री संध्या हिनं डोक्यावर 7 हंडी ठेवून संपूर्ण गाणं हे नृत्य केलेलं आहे. बरं ही हंडी चिकटवलेली नाही आहेत बरं का, एका दृश्यात ती डोक्यावरची हंडी काढून सुद्धा आपल्याला दाखवते. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे शेवटी 7 हंडी डोक्यावर ठेवूनच अभिनेत्री संध्या तलावातलं कमळ काढण्यासाठी झोपते, कमळ तोडते आणि पुन्हा उभी राहते. आणि मंडळी हे सगळं एका अखंड शॉट मध्ये बरं का, म्हणजे कुठेही कट नाही, कुठेही एडिटिंग नाही. मग हा नृत्याविष्कार म्हणजे संध्याचा सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स म्हणला तर वावगं ठरणार नाही, हो ना. चित्रपटांबद्दलच्या अशाच गोष्टी चालू ठेवूयात देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. आता ऐकूयात गीतकार भरत व्यास यांचं आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं, सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाजलेलं होळीचं गाणं.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 6:15 झाली आहेत. सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली हा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्रोतेहो, या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरात या मालक या चित्रपटातलं पी सावळाराम यांचं गीत. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं.

0: आशा भोसले यांच्या स्वरात या मालक या चित्रपटातलं पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं स्नेहल भाटकर यांचं. श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोते हो, आता ऐकूयात आमच्या कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन.
3: श्रोते हो, एका चुकीच्या निर्णयामुळे स्वप्नांची राख होऊ शकते, एका व्यसनामुळे कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं आणि एका अंमली पदार्थामुळे आयुष्याचा मार्गच कायमचा बदलू शकतो. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आजची तरुणाई नेमकी कोणत्या धोक्याला सामोरी जात आहे, ड्रग्जचं वाढतं जाळं किती भयानक आहे, व्यसनाची सुरुवात कशी ओळखावी आणि व्यसनमुक्तीचा मार्ग कोणता, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया मंगळवार दिनांक 23 जूनला हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. व्यसनमुक्ती आणि अंमली पदार्थ विरोधी जनजागृती या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर रोहन जहागीरदार. फोन नंबर आपले नेहमीचे 0202553705 किंवा 6. व्यसनमुक्तीविषयी जाणून घेण्यासाठी नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
0: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरात आरती प्रभू यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: आशा भोसले यांच्या स्वरात आरती प्रभू यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक, गीतांजली.
1: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: कार्यक्रमात आता लता मंगेशकर यांच्या स्वरात भारा तांबे यांची गीतरचना, संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: श्रोतेहो कार्यक्रमात आताच आपण भा रा तांबे यांची गीतरचना ऐकलीत. लता मंगेशकर यांच्या स्वरात संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: कार्यक्रमात आता सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात पी सावळाराम यांची गीतरचना पुत्र व्हावा ऐसा या चित्रपटातलं गीत, संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

0: सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात पुत्र व्हावा ऐसा या चित्रपटातलं पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं वसंत प्रभू यांचं. श्रोते हो आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
2: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
1: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
2: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
1: संपर्क 78-23-84-11-20
2: 7823-84-1120.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: कार्यक्रमात आता लता मंगेशकर यांच्या स्वरात ग दी माडगुळकर यांची गीतरचना. गाठ पडली ठका ठका हे आहे चित्रपटाचं नाव आणि संगीत आहे वसंत पवार यांचं.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरात गाठ पडली ठका ठका या चित्रपटातलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं वसंत पवार यांचं. श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित वेगळे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: पॅरालिसिससाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: मिळेगा.
1: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन. आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: कार्यक्रमात आता शेवटी अरुण दाते यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांची गीतरचना, संगीत यशवंत देवी यांचं.

0: अरुण दाते यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं यशवंत देव यांचं.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: याबरोबरच सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून. संध्याकाळचे 6:45 झाली आहेत. ओमकार आयुर्वेद अमृत सरिता गीता हा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत.
2: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम च म्हणजेच आयुर्वेद ही फक्त चिकित्सा पद्धती नाही तर निरोगी जीवनासाठीची जीवन पद्धती आहे.
3: म्हणूनच सर्व प्रकारच्या व्याधींवरील परिपूर्ण शास्त्रोक्त आयुर्वेदिक उपचारांसाठी आणि निरोगी आयुष्यासाठी वैद्य सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
2: संपर्क 98221 99 851.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
4: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय

0: देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
1: जितेंद्र घोडके सराफ।
2: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748।
1: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लाईन बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे।

श्रोतेहो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या कार्यक्रमात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेतल्या तिसऱ्या अध्यायातला 17वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे विद्या लव्हेकर यांनी. श्लोक गायन केलं आहे सुवर्णा देवधर यांनी. निवेदन आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

अथ तृतीयोऽध्यायः श्रीभगवानुवाच।

श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातला हा 17वा श्लोक. याचा अर्थ असा, जो मनुष्य आत्म्यामध्येच रमणारा, आत्म्यामध्येच तृप्त आणि आत्म्यामध्येच संतुष्ट असतो, त्याच्यासाठी कोणतंही कर्तव्य उरत नाही. आचार्य विनोबाजी भावे यावर भाष्य करताना आपल्या गीताईत म्हणतात, परी आत्म्यात जो खेळे, आत्मा भोगुनी तृप्त जो, आत्म्यामध्येच संतुष्ट, त्याचे कर्तव्य संपले. श्रीमद भगवद्गीतेत भगवंत सांगतात, सृष्टीचक्राची स्थिती यज्ञावर अवलंबून असते आणि परमात्मा यज्ञामध्ये प्रतिष्ठित असतो. या त्रैलोक्यात भगवंताला स्वतःसाठी काहीच करायचं नाही, तरी सुद्धा तो सृष्टीचा कर्ता भरता हरता म्हणून कार्य करत आहेच. आपल्या सर्वांचा, संपूर्ण सृष्टीतल्या जीवांचा योगक्षेम तोच चालवत आहे. तो परमेश्वर इतका महान असूनही स्वतःसाठी काही करायचं नसताना देखील सृष्टीसाठी तो अविरत कार्यरत आहे. आता ज्यांच्यासाठी स्वधर्म पालन अवश्य कर्तव्य कर्म आहे असे लोक आणि जे स्वधर्म पालन करत नाहीत असे अघायू लोक, या दोघांच्या पेक्षा फार वेगळ्या असलेल्या आणि स्वधर्म पालन करत शास्त्रानुशासनाच्या पलीकडे पोहोचलेला, ज्याला कोणतंही कर्तव्य उरलं नाही म्हणून आत्म्यातच रममान असलेल्या, आत्मप्रकाशयुक्त झालेल्या, पूर्णपणे संतुष्ट होऊन आत्म्यातच आनंदित राहणाऱ्या ज्ञानी महापुरुषांना वेगळं करून त्यांच्या स्थितीचं वर्णन इथे या श्लोकात भगवंतांनी केलेलं आहे. त्यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वर भावार्थ दीपिकेत म्हणतात, देखे असतेनी देह धर्मे, एथ तोची एकून लिंपे कर्मे, जो अखंडित रमे आपण पाची, जे तो आत्मबोधे तोषला, तरी कृतकार्यू देखे जाहला, म्हणून सहजे सांडवला कर्मसंगू. जो आपणच आपल्या ठाई निजानंदात रमत स्थिर असतो, तो हे शरीर धारण करत असला तरीही देहासंबंधीच्या कर्मानी लिप्त होत नाही. आपणच आपलं दर्शन आणि ज्ञान होत असताना त्याला स्वयंच संतोष वाटत असतो, तो कृतकृत्य असतो, अर्थात त्याला कोणत्याही कर्माचं बंधन होत नाही, कारण मीपणाने तो त्या कर्माशी बद्धच राहत नाही. लोकमान्य टिळकांनी या श्लोकावर भाष्य करताना गीता रहस्य यात हा विचार अधिक सखोलपणे मांडत जीवन व्यवहाराशी निगडीत स्पष्ट उलगडून दाखवलेला आहे. ते म्हणतात, तस्य कार्यम न विद्यते, याचा अर्थ कर्माचा संपूर्ण त्याग असा अजिबात नाही. लोकमान्य टिळक म्हणतात, सामान्य माणूस कर्म करतो कारण त्याला त्यातून काही मिळवायची अपेक्षा असते, पण जो माणूस आत्मरती आहे, आत्मतृप्त आहे, त्याला बाह्य जगातून काहीच मिळवायचं उरत नाही, म्हणून त्याच्यासाठी कर्मासक्ती उरलेली नाही. तो अशा कर्मासक्तीच्या कर्मबंधनातून मुक्त होतो, पण या मुक्तीचा अर्थ निष्क्रियता असा होत नाही. लोकमान्य टिळक स्पष्टपणे सांगतात की आत्मज्ञानानंतर मनुष्य कर्म करणं सोडत नाही, तर त्याच्या कर्माचं स्वरूप बदलतं. तो कर्म करतो, पण ते करताना त्यामागे कोणतीच अपेक्षा नसते. मी करतो हा अहंकार आणि केलेल्या

कर्माची आसक्ती पण नसते. अशा प्रकारे तो निष्काम कर्मयोगाचा आदर्श ठरतो. आणि म्हणून असा आदर्श घेऊन अर्जुनानी आसक्ती सोडून सतत निष्काम कर्म करावं असं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. दासगणू महाराजांचे शिष्योत्तम स्वामी वरदानंद भारती या श्लोकावर भाष्य करताना म्हणतात, जो माणूस अंतरंगामध्येच रमलेला आहे, आत्म्यातच जो तृप्त आहे, आत्मप्रसादामुळेच जो संतुष्ट झालेला आहे, त्याला खरोखरच केलेची पाहिजे असं आग्रहाचं कार्य म्हणून काही उरतच नाही. आत्मतृप्त झाल्यामुळे ज्याला बाह्य गोष्टीचं कोणतंच आकर्षण उरलेलं नाही, तो आता विशिष्ट उद्योगातून स्वभावतःच मुक्त होतो. उदाहरणार्थ, प्रपंचाचा भार चालवण्यासाठी माणूस अनेक वर्ष नोकरी करतो, कुटुंबाच्या सुखासाठी खूप कष्ट घेतो, कारण नोकरी करताना वरिष्ठांचा रोष नको म्हणून काम करणं, हाताखालचे कामचुकारपणा करतात म्हणून काम करणं, पगार वाढ व्हावी म्हणून काम करणं हे कामाचं उद्दिष्ट असतं. पण आता सन्मानाने निवृत्त झाल्यावर नोकरीला जाण्यायेण्याच्या वेळेचं बंधन, साहेबांची चिंता नसल्यामुळे पूर्ण वेळ घरात निवांत असतो. खरं तर आता त्याला काहीही करायचं शिल्लक राहिलेलं नसतं. आपली नोकरी प्रामाणिकपणे करून तो आता शांत, निवांत, तृप्त, समाधानी झालेला असतो. पण तरीही निवृत्तीनंतर मात्र तो आपला वेळ नातवंडांच्यासाठी घालवतो. त्यांना शाळेच्या बसपर्यंत सोडणं आणणं, अभ्यास घेणं, बागकाम करणं, घरात वाणसामान, भाजी आणणं इत्यादी कामासाठी मुलाला, सुनेला, लेक, जावई यांना मदत करतो. म्हणजे त्याला स्वतःसाठी कोणतंही काम उरलेलं नसलं तरीही तो कुटुंबाच्या सुखासाठी निस्वार्थ भावनेने अखंड कार्यरत राहतो. अशा विवेकी आत्मतृप्त माणसामुळे कुटुंबात, समाजात सुख नांदतं. पावस्ते स्वामी स्वरूपानंद श्रीमत अभंग ज्ञानेश्वरी यात लिहितात, आत्मस्वरूपीचं जो का रममान असे परिपूर्ण अखंडित, देखे तोची एक कर्मे नव्हे लिप्त, वावरोनी येथ देहधर्मी, की तो सर्वथैव पावे समाधान, होता आत्मज्ञान अंतर्यामी, तरी कृतकृत्य स्वभावे म्हणून कर्मसंघातून मुक्त झाला. या आत्मस्वरूपीचा अर्थ सांगताना स्वरूपानंद स्वामी म्हणतात, दृश्य पसाऱ्यामागचं ज्ञान, प्रकाश, आनंदमय असं चिरंतन सत्य तत्व, याच तत्वाच्या आधारावर मन, बुद्धी इत्यादी सूक्ष्म आणि पंचमहाभूत इत्यादी जड अशी सर्व तत्व कार्यकारी भासतात. आपल्या देहामध्ये राहणारी जी जाणीव आहे तिच्या शुद्ध स्वरूपाला उदय आणि अस्त नाही. मी रूपानी आपण जिला अनुभवतो तीच सद्वस्तू असून तिलाच आत्मा असं म्हणतात. अशा आत्मस्वरूपी जो तल्लीन झालेला आहे तो देहधर्म सांभाळून सुद्धा कर्मात लिप्त होत नाही. त्याला अंतर्यामी आत्मज्ञान प्राप्त झालं की तो सर्वथैव समाधानी, संतुष्ट राहतो. आणि कर्तव्य कर्म पूर्ण केलेला असा हा साधक कर्माच्या संसर्गापासून मुक्त होतो, परमपद प्राप्त करतो. असा हा जीवनमुक्त पूर्णपणे कृष्ण भावना भावित असतो, आपल्या कृतींनी पूर्णपणे संतुष्ट असतो. त्याला आता इथं पर कोणतंच कर्तव्य करायचं उरलेलं नसतं. त्याची बुद्धी शुद्ध झालेली असल्यामुळे त्याचा भगवंताशी असलेल्या शाश्वत संबंधाविषयी पूर्ण दृढ विश्वास निर्माण होतो. भगवंताच्याच कृपेने कर्तव्य कर्म केल्यामुळे तो आत्मप्रकाशयुक्त होतो. म्हणूनच वेदांतानुसार करायचं असं कर्तव्य त्याला उरलेलं नसतं. असा माणूस भौतिक कर्मात कधीही आसक्त नसतो. ही साधकाच्या आयुष्यातली ब्रह्मस्वरूपाची स्थिती सामान्य माणसाला कळणं शक्य नाही, कारण तो त्या माणसाचा स्वतःचा अनुभव आहे. तो बाहेरून पाहणाऱ्यांना दिसत नाही, पण अशा माणसाच्या जीवनावर, वृत्तीवर झालेले परिणाम इतर लोकांना दिसू शकतात. यावरून हा ज्ञानी महान पुरुष आहे याची कल्पना लोकांना येते. त्याचं आचरण सहज नीतियुक्त असतं. देहभाव नष्ट झालेला असल्यामुळे तो पुण्य पापात इथं होऊन आत्म्यातच रमून नित्य तृप्त, संतुष्ट होत उरलो उपकारापुरता असं जीवन जगतो. आजच्या संदर्भात हा श्लोक अशा मनाची आणि मानवाची आदर्श स्थिती सांगणार आहे की असा माणूस आपल्या दृष्टीस पडणं आत्ताच्या जगात दुरापास्तच आहे. आज ज्या कर्तव्यांच्या मागे आपण लागलो आहोत, जी सुख मिळवण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत, ते क्षणभंगूर आहे याचा अनुभव दररोज आणि पदोपदी आपण घेत आहोत. हातात मोबाईल घेऊन आपण शांत झाल्यासारखे भासतो, पण मोबाईलमध्ये जे बघतो त्यामुळे आतल्या आत आपण अस्वस्थच होत राहतो. जगाशी संपर्क साधतो.

असल्याचा आविर्भाव आपण आणतो, पण स्वतःशी संवादच विसरून जातो. आदर्श मन आणि आदर्श माणसाची लक्षणं सांगून भगवान वाट चुकलेल्या आपल्यासारख्या मानवांना मार्गदर्शन करतायत. खरं सुख, खरी शांतता याची वाट सोपी करून सांगतायत.

श्रोतेहो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमात आज आपण श्रीमद भगवद्गीतेतल्या तिसऱ्या अध्यायातला 17वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं विद्या लभेकर यांनी. श्लोक गायन केलं होतं सुवर्णा देवधर यांनी. निवेदन आणि सादरकर्ते होते प्रसाद कुलकर्णी. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. प्रसारण .pune@gmail.com या ईमेल अॅड्रेसवर. आणि आपण पत्रही लिहू शकता. द्वारा केंद्र संचालक आकाशवाणी पुणे केंद्र, शिवाजीनगर पुणे 411005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भाग

0: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी।
1: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
0: जितेंद्र घोडके सराफ।
2: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748।
0: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लाईन बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे।
3: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ। प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
4: ओमकार आयुर्वेद अमृत सरिता गीता हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात।

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी,
2: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 7 वाजले आहेत. जय मला हा कार्यक्रम लगेचच
3: बस थोडी ही देर मे.

0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 7:30 होत आहेत. पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा हा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत.
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
0: पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा या कार्यक्रमात श्रोते हो आपलं स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात संत ज्ञानेश्वर महाराजांची रचना लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: संत ज्ञानेश्वर महाराजांची रचना आपण ऐकलीत लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. श्रोते हो पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून. श्रोते हो आमच्या एका फोन इन कार्यक्रमासंदर्भातलं एक निवेदन ऐकूया.
1: युगायुगांचे नाते अपुले नको दुरावा.
2: वटपौर्णिमा म्हटलं की आठवते ती सत्यवान सावित्रीची गोष्ट. वडाच्या ऑक्सिजन उत्सर्जनामुळं या झाडाचं निसर्गातलं महत्व आणि त्यासंबंधी जोडली गेलेली व्रतवैकल्य. मैत्रिणींनो, आजच्या काळात वडाला प्रदक्षिणा घालणं किंवा उपास धरणं कदाचित थोडं मागं पडेलही, पण आपल्या नवऱ्याची आणि दीर्घ संसार सहजीवनाची प्रार्थना मात्र प्रत्येक स्त्री नक्कीच करेल. यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमाचा विषय आहे जोडी तुझी माझी. आपल्या सहजीवनाच्या आठवणी, किस्से, बिकट प्रसंग, कसोटी पाहणारे क्षण, तर काही मनमुराद हास्याचे क्षण, हे सारं आम्हाला ऐकायला आवडेल. सखी संदेश या कार्यक्रमात फोन करा. मंगळवारी अर्थात 23 जूनला सकाळी 11 वाजता. फोन नंबर नेहमीचेच 020-2553-1705 आणि 2553-1706. जोडी तुझी माझी जरूर फोन करा मंगळवारी 23 जूनला सकाळी 11 वाजता.
1: नाते जुळले मनाशी मनाते.
0: पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा या कार्यक्रमातली यानंतरची भक्तिरचना.

0: संत चोखामेळा यांचा अभंग आपण ऐकलात पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात. संगीत होतं राम फाटक यांचं. यानंतरची भक्तिगीतं थोड्याच वेळात.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरी नामाचा.
2: आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: कार्यक्रमात आता राजेंद्र अत्रे यांचं भक्तिगीत ऐकूयात अजित कडकडे यांच्या स्वरात. संगीत आहे आनंदी विकास यांचं.

0: अजित कडकडे यांच्या स्वरात राजेंद्र अत्रे यांचं भक्तिगीत आपण ऐकलं. संगीत होतं आनंदी विकास यांचं.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरी नामाचा.
2: आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात, अनमोलाची साथ.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

0: संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकलात लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. याबरोबरच पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
0: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 8 वाजत आहेत. हवा महल हा कार्यक्रम थोड्याच वेळात
2: के लिए लेकर आए हैं श्रोताओ. वो आए घर में हमारे, लेखक राजकुमार दाग, निर्देशक सत्येंद्र शरत.

आज का कार्यक्रम केंद्रित है अभिनेता अमरीश पुरी पर।

0: वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
3: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलाइन बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे।
4: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।

0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
1: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: दररोज संध्याकाळी 6:15 वाजता जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.

0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी।
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
2: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
3: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल। प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
4: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली। इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री।

0: ढलती जाहिरात हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. श्रोतेहो हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. रात्रीचे 11 वाजले आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला केफूल हा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
0: श्रोतेहू. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरात गाईड या चित्रपटातलं शैलेंद्र यांचं गीत. संगीत आहे SD बर्मन यांचं.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरात गाईड या चित्रपटातलं शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं एस डी बर्मन यांचं. श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: श्री गजांत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: श्रोतेहू कार्यक्रमात आता मोहम्मद रफी यांच्या स्वरात ऐकूयात यकीन या चित्रपटातलं गीत। हसरत जयपुरी यांच्या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं।

0: यकीन या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांच्या स्वरात हसरत जयपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल.
1: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: श्री गजानत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: कार्यक्रमात आता मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या स्वरात मेरे सनम या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, संगीत ओ पी नय्यर यांचं.

0: परीक्षित वेगळे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल।
1: सांधे दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 9595242559।
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन। पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा।
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासाने खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे।
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
0: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या स्वरात लव इन टोकियो या चित्रपटातलं हसरत जयपुरी यांचं गीत। संगीत आहे शंकर जयकिशन यांचं।

0: खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्री गजांत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: श्रोतेहो, कार्यक्रमात आता लता मंगेशकर यांच्या स्वरात राजा मेहती अली खा यांचं गीत, संगीत आहे मदन मोहन यांचं आणि चित्रपट मेरा साया.

0: मोहम्मद रफी यांच्या स्वरात हसरत जयपुरी यांचं गीत आपण ऐकलं. लव इन टोकियो या चित्रपटासाठी संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित वेगळे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल.
1: पॅरालिसिस साठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100%

लता मंगेशकर यांच्या स्वरात मेरा साया या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. राजा मेहदी अली खा यांच्या गीताला संगीत होतं मदन मोहन यांचं. श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धी

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: कार्यक्रमात आता शेवटची गीतरचना।

0: लता मंगेशकर यांच्या स्वरात दस्तक या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं मजरूह सुलतानपुरी यांचं आणि संगीत होतं मदन मोहन यांचं.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जितेंद्र घोडके सराफ.
0: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11:30 वाजले आहेत. आमचे आजचे कार्यक्रम समाप्त करत आहोत, परंतु या सभेतून मी प्रज्ञा कळसकर आपला निरोप घेते. FM बँड 101 MHz पुन्हा आपली भेट उद्या पहाटे 5:50 शुभरात्री. जय हिंद.